0: Adatis.
1: Tongue.

श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 8 आश्विन शके 1948 अर्थात 30 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 आणि 43 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

सकाळचे 6:05 झाले आहेत. श्रोत्यो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, आपण भगवंताचे आहोत, जगाचे नाही, असा एकदा दृढ निश्चय करावा. आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा. तथापि हे साधणं कठीण आहे. त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे जे काही घडतं आहे ते भगवत प्रेरणेनं, त्याच्या सत्तेनं आणि इच्छेनं घडतं आहे अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी. आणि हेही साधत नसेल तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे. या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते. या सुंदर विचाराबरोबरच आजच्या दिवसाच्या आपण सर्वांना मंगलमयी अशा शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार रत्नागिरी. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला वंदन श्री गणरायाला.

मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्री शंकराचार्यकृत श्री अच्युताष्टकम. गात आहेत कविता खरवंडीकर आणि सहकलाकार.

कविता खरवंडीकर यांनी गायलेलं श्री अच्युताष्टकम आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेली जगदीश खेबुडकर रचित ही भूपाळी, संगीतकार प्रभाकर जोग.

लता मंगेशकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोत्याहो, कार्यक्रमात आता ऐकूया मन्नाडे आणि सहकलाकार यांनी गायलेली संत चोखामेळा यांची ही रचना. संगीतकार अण्णा जोशी.

कार्यक्रमात आता ऐकूया मुग्धा भट सामंत यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची ही रचना, संगीतकार पंडित अवधूत बाम.

कार्यक्रमात आता ऐकूया पुरुषोत्तम दास जलोटा आणि सहकलाकार यांनी गायलेली संत कबीर यांची ही हिंदी भजन रचना, संगीतकार पुरुषोत्तम दास जलोटा.

संत कबीर यांच्या या हिंदी भजन रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली साने गुरुजी यांची ही देशभक्तीपर गीत रचना.

बलसागर भारत हो, समूह स्वरातल्या कवी साने गुरुजी यांच्या या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: हे केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात धिंगरी अळंबीची लागवड याविषयीची माहिती आता आपण ऐकणार आहोत. या माहितीचं वाचन केलंय रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, अळंबी ही विशिष्ट वर्गातल्या बुरशीचं फळ आहे. अळंबीला भूछत्र, मशरूम या नावानेही ओळखलं जातं. धिंगरी अळंबीच्या लागवडीसाठी लागणारं तापमान उन्हाळा सोडता सर्व वर्षभर मिळतं. यात सर्व अमिनो आम्लांचा समावेश असून ती अन्नपदार्थातील प्रथिनांपेक्षा उच्च प्रतीची आणि पचायला हलकी आहेत. धिंगरी अळंबीच्या लागवडीसाठी ऊन, वारा, पाऊस यापासून सुरक्षित राहील अशी जागा निवडावी. झोपडी किंवा खोली ही आच्छादित असावी. जिथे हवा खेळती आणि प्रकाश आहे अशी असावी. धिंगरी अळंबीच्या लागवडीसाठी भात, गव्हाचं काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटं आणि पानं, सोयाबीन, तूर यांच्या काड्या, भुईमुगाच्या शेंगांची टरफलं, वाळलेल्या काडाचा, पालापाचोळ्याचा वापर करता येतो. अळंबीच्या माध्यमासाठी नवीन न भिजलेलं माध्यम वापरावं. या माध्यमासाठी प्लॅस्टिक पिशव्या वापराव्यात. प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये तयार केलेले बेड ठेवण्यासाठी रॅक किंवा टांगण्यासाठी समांतर अशा तारा बांधून ठेवाव्यात. अळंबी लागवडीसाठी स्पॉन, काडाचे लहान लहान तुकडे करून ठेवावेत. हे सगळं साहित्य जमा केल्यानंतर काडाचे 2 ते 3 सेंटीमीटर बारीक तुकडे यांचं पोतं थंड पाण्यात 8 ते 10 तास ठेवावं. काडाचं पोतं थंड पाण्यातून काढल्यानंतर नितळून द्यावं. यानंतर निर्जंतुकीकरण करण्यासाठी 80 ते 90 सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यात 1 तास बुडवून ठेवावं. माध्यम निर्जंतुक केल्यानंतर प्रत्यक्ष प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये 8 ते 10 सेंटीमीटर जाडीचा काडाचा थर भरावा. त्यावर स्पॉन पसरावं. अशा प्रकारे 4 ते 5 स्पॉनचे तसंच काडाच्या थराने पिशवी भरावी. पिशवीला छिद्र पाडावीत. भरलेल्या पिशव्या रॅकवर किंवा तारेला अडकवून ठेवाव्यात. यावेळी 25 ते 28 सेंटीग्रेड तापमान असावं. 65 ते 90 आर्द्रता नियंत्रित करावी. यासाठी जमिनीवर, भिंतीवर, शिवाय बेडवर दिवसातून 3 वेळा पाणी फवारावं. शिवाय प्रकाश आणि खेळती हवा ठेवावी. 3 ते 5 दिवसात या अंकुराची वाढ होऊन अळंबी काढण्यासाठी तयार होते. अळंबीची काढणी बेड भरल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी करता येते. शेवटचं 1 दिवस पाणी फवारणं बंद करावं आणि त्यानंतर सर्व अळंबीची काढणी करावी. अळंबी पिरगळून काढणी करावी. काढणी झाल्यानंतर हात फिरवून कुजलेला, मोकळ्या झालेल्या काडाचा थर काढून टाकावा. त्यानंतर दिवसातून 3 वेळा पाणी मारत राहावं. 8 ते 10 दिवसांनी दुसरं खोडव्याचं पीक मिळतं. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी तिसरं पीक मिळतं. एकूण 3 काढण्यात 6 किलोच्या बेडपासून 45 ते 50 दिवसात 1 किलो ताज्या अळंबीचं उत्पादन मिळतं. अळंबीवरील किडीच्या नियंत्रणासाठी बेडवर फळं नसताना सौम्य अशा नुऑनची फवारणी करावी. ताजी अळंबी प्लॅस्टिक पिशव्यांना भोकं पाडली असतील तर 1 ते 2 दिवस टिकते, म्हणून लगेच ती विकून टाकावी. जर विकली गेली नाही तर ती उन्हामध्ये वाळवावी. वाळलेली अळंबी हवाबंद केल्यास 6 महिन्यांपर्यंत टिकते. या वाळलेल्या अळंबीला चांगला भाव मिळतो. तेव्हा अळंबी उत्पादनाचा उद्योग हा तरुणांनी, विशेषतः महिलांनी जरूर करावा. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आज या कार्यक्रमात धिंगरी अळंबीची लागवड याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली. या माहितीचं वाचन केलं होतं रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, याचं पुनःप्रसारण आज दुपारी 2 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

262 पूर्णांक 47 शतांश मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्झ या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्झ या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण त्वचेविषयीची काळजी यावर विवरण पाहिले. त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. याची काळजी त्या पद्धतीनेच घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपली त्वचा जी आहे ते आपल्या शरीराचं सौंदर्य व्यक्त करत असतं. याचाच आणखी एक भाग म्हणजे केस. केसांची काळजी घेणं सुद्धा तितक्याच पटीने गरजेचं आहे. प्रत्येक ऋतूनुसार आपल्या त्वचेमध्ये जसे बदल होतात तसेच आपल्या केसांमध्ये सुद्धा बदल होतात. केसांची जर योग्य काळजी घेतली तर केस मजबूत, चमकदार आणि गळतीपासून सुरक्षित राहतात. त्यामुळे रोजच्या जीवनात आपण सोप्या पद्धतीने केसांची कशी काळजी घेऊ हे आपण पुढे पाहूया. केसांच्या रोजच्या काळजीमध्ये आपण काय करू शकतो तर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. खूप गरम पाणी किंवा खूप थंड पाणी केसांसाठी वापरू नये. कोमट किंवा थंड पाणी चालेल. प्रत्येक वेळेस केस धुतल्यानंतर कॉटनच्या सुती कापडाने केसांचं पाणी अलगट टिपून घ्यायचंय. आठवड्यातून 2 वेळेला केसांना तेलाने मसाज करा, तेलाने मालिश करा. यामध्ये आपण अगदी साधं खोबरेल तेल सुद्धा वापरू शकतो किंवा औषधीयुक्त तेलही आपल्याला वापरता येतात. पण तरीही खोबरेल तेल, बदाम तेल आणि एरंडेल तेल हे केसांसाठी अतिउपयुक्त आहे. मालिश केल्याने केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण वाढतं व केसांची वाढ चांगली होते. यासोबतच केसांची ग्रोथ चांगली होण्यासाठी किंवा केसांची हेल्थ चांगली राहण्यासाठी न्यूट्रिशन लेवल सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. यामध्ये व्हिटॅमिन B12 किंवा आयर्न आणि व्हिटॅमिन D3 याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जेवणामध्ये प्रोटीन, आयर्न, झिंक, बायोटीन असलेल्या आहाराचा उपयोग करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, अंडी, हिरव्या भाज्या, फळं, सुके मेवे यामध्ये बदाम, अक्रोड याचा समावेश अवश्य करायचा आहे. मेथी दाण्याचाही इंटरनली व एक्सटर्नली खूप छान पद्धतीने केसांसाठी वापर करता येतो. मेथीच्या पाण्याने केस धुतले तर केसातील डँड्रफ सुद्धा कमी होतो. अळशी म्हणजेच फ्लॅक्सीड हे जर पाण्यामध्ये शिजवले आणि त्याचा लेप केसांना केला तर नॅचरल कंडिशनर म्हणून ते काम करतं. केसांच्या स्वास्थ्यासाठी टाळायच्या गोष्टी कुठल्या आहेत तर हल्ली जे वारंवार केसांना हीट स्टायलिंग केलं जातं त्यामध्ये स्ट्रेटनर किंवा ब्लो ड्राय जे केले जातात ते टाळलं पाहिजे. ओल्या केसांमध्ये कंगवा वापरायचा नाहीये किंवा जोरात केस विंचरायचे नाहीयेत. खूप घट्ट वेण्या किंवा पॉनिटेल बांधणं टाळायला पाहिजे. रात्री झोपतानाही सैलसर वेणी बांधून झोपायचंय. केमिकल ट्रीटमेंट म्हणजे रिबॉन्डिंग, कलरिंग ट्रीटमेंट किंवा नॅनोप्लास्टी हे कमीत कमी करणं किंवा ते टाळणं खूप गरजेचं आहे. यासाठी जे घरगुती उपाय आहेत ते आपण वापरू शकतो. कमीत कमी आठवड्यातून 1 वेळा आवळा, शिकेकाई, रिठा याच्या पाण्याने केस धुवावेत. यामध्ये जास्वंदाच्या वाळलेल्या फुलांचा, पानांचा, अळशीच्या बियांचा, कलोंजीचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो. मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट केसांना लावता येते. ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचं जेल हे सुद्धा आपण टाळूवर लावू शकतो. एवढं होऊनही जर जास्त केस गळत असतील, टाळूवर खाज, कोंडा, जळजळ अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेणं गरजेचं आहे. तसंच व्हिटॅमिन B12, आयर्न सप्लिमेंट आणि D3 सुरू करणं सुद्धा गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजात कशा प्रकारे सकारात्मकता दिसून येते?
1: खूप म्हणजे सकारात्मक गोष्टी आता घडत आहेत. गेले 10 वर्ष झालं निर्मलवारी हा प्रयोग सुरू केलेला आहे.
0: बरोबर.
1: आणि तो आळंदीपासून जी पंढरपूरकडे जे आपली वारी पायी जात तर त्या मार्गावरती जो होणारा कचरा आहे त्यासाठी काही संस्था काही लोक खूप छान पद्धतीनं झटतात की ती वारी स्वच्छ होऊ देत, तो परिसर पण स्वच्छ दिसावा, ती प्रसन्नता ती कायम अनुभवत राहावी याच्यासाठी बरेच लोक झटतात. परतीची वारी नको वाटायची लोकांना, तर आता तसं होत नाहीये. आता त्याच्यामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल झालेला आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन ह्या वर्षी कोल्हापूरमध्ये पण निर्मलवारी हा प्रयोग केला आणि माझ्या दृष्टीनं तो व्यवस्थित सक्सेसफुल झालेला आहे असं मी म्हणेन. कोल्हापूरमध्ये गेले 24-25 वर्ष झालं कोल्हापूर ते नंदवाड अशी पायी वारी जाते आणि बऱ्याच जणांना ते लक्षात आलं की त्या पायी वारीमध्ये जाताना बरेच जण त्यांना काही खायला किंवा काही गोष्टी देत असतात की एवढं अंतर कापून जायचं तर त्यांच्याजवळ ते पाणी खाणं असावं म्हणून. तर तो जो परत पाठीमागं पडणारा कचरा आहे तर त्याची समस्या जेव्हा लक्षात आली काही लोकांच्या किंवा संस्थांच्या, तर त्यांनी यावर्षी तो जो प्रयोग राबवला तर मी स्वतः तो अनुभवला. तर खरंच ती वारीमध्ये काही स्वयंसेवक डस्टबिन बॅग मोठे कंटेनर कचरा टाकण्यासाठी घेऊन उभा राहिलेले, पायी जाणारा वारकरी पण त्याच्यात येऊन कचरा टाकत होता आणि त्यामुळे पुढे गेलेली वारी आणि पाठीमागे राहिलेला तो स्वच्छ परिसर हे अनुभवण्यासारखं होतं. हे जर असंच आपण सातत्य ठेवलं तर नक्कीच बदल होणार आहेत. उलट त्या लोकांनी आवाहन केलं होतं की खाणं फळं किंवा जे प्लास्टिकमध्ये कमीत कमी असेल अशा पद्धतीचंच त्यांनी देण्याचा पण प्रयत्न केला होता. मी असं म्हणेन की विठूचा गजर हरिनामाचा निर्मल वारीचा झेंडा रोविला आणि ते इतकं आशादायक चित्र आहे की नक्की आपण प्रयत्न केले तर ते फलद्रूप होणारच.
0: अगदी अगदी.
1: आणखीन एका सणाची माहिती सांगायची तर आपल्याकडे वटपौर्णिमा हा बायकांच्या अगदी जवळचा आणि जवळचा विषय आहे. फांदी तोडून घर बसल्या ती फांदी आदल्या दिवशी विकत आणायची, त्याच्या पुढे ती पूजा करायची आणि उद्या ती निर्मलला टाकून द्यायची. तर आता तसं न करता बरेच संस्था किंवा बरेच वृक्षप्रेमी लोक त्या फांद्या जे तोडून पूजा करतात त्यांना ते आवाहन करतात की आम्ही रोपं तयार केलेली आहेत आणि तुम्ही आमच्याकडून ती रोपं घेऊन जाऊ शकता, फ्रीमध्ये दिले जातात ती रोपं आणि ती तुम्ही काही वर्ष जगवा कारण वटवृक्ष आहे तो.
0: बरोबर.
1: तो घरात काहीच वर्ष आपण ठेवू शकतो. दत्तक म्हणून दिलं जाते, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे वर्ष तुम्ही त्याची पूजा करा, तेवढे वर्ष त्याला सांभाळा आणि मग त्यानंतर शक्य नसेल त्यावेळेस आम्हाला द्या असे बरेच जण करतात आणि त्या रोपाचं वृक्षात रुपांतर होण्यासाठी व्यवस्थित जागी त्याचं रोपण केलं जातं. हे पण सकारात्मक चित्र आहे.
0: सरकारमार्फत स्वच्छ भारत अभियान वगैरे सारख्या सुद्धा मोहिमा केल्या जातात तर त्या कितपत सकारात्मकरित्या होतात?
1: एक सरकारमार्फत त्याला बक्षीस असते, तो एक प्लस पॉइंट आहे की त्या बक्षिसाच्या हेतून का होईना लोक किंवा तिथला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा वर्गीकरण करण्यासाठी किंवा कंपोस्टिंगचे प्लांट ती ग्रामपंचायत असू देत किंवा नगर परिषद ते कंपोस्टिंगचे प्लांट चांगल्या पद्धतीनं उभं करून ते रन करतात. फक्त त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे आणि जेव्हा सातत्य राहील एखाद्या गोष्टीत तर ते नक्कीच कायमस्वरूपीच सगळ्या लोकांना सवय होऊन जाईल की निर्मल राहायचं आहे.
0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आताच आपण कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: कार्यक्रम
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषानंतर लगेचच म्हणजे 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 7:20 दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 कार्यक्रम भावधारा, 8:40 करिअर मंत्रा या कार्यक्रमात इव्हेंट मॅनेजमेंट याविषयी संकेत नवले आणि ऋतुराज घरमोडे यांची रेडिओ सखी कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 9:30 नाट्यसंगीत, 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 10:30 NCRT चा प्रायोजित कार्यक्रम

आहोत. सादर करते विवेक वानखडे. 9 वाजता लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 9:30 वाजता नाट्यसंगीत. 10 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 10:30 वाजता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात गाण्यांचा कार्यक्रम उर्मी, विषय रंगप्रेमाचे तरह प्रेमाच्या, सूत्रसंचालन सविता जेरे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकणार आहोत. 2:30 वाजता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सीमा रांगडे यांचं गायन राग शुद्ध सारंग. दरम्यान 2:00 वाजता कृषीवाणीचं पुनःप्रसारण करण्यात येईल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 कार्यक्रम युवावाणी. यामध्ये स्टे ट्यून या सदरात सुप्रसिद्ध सूत्रसंचालक अभिनेता संगीतकार आणि पार्श्वगायक शांतनू मुखर्जी अर्थात शान यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम शान शानदार हा कार्यक्रम, तसंच 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आणि 10:00 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धांच्या दैनंदिन आढावा हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान 6:10 गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:30 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम लोकसंगीत. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात भरड धान्याच्या जाती आणि वैशिष्ट्ये आणि निवड याविषयी डॉक्टर सुचित्रा देसाई यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. 7:15 कार्यक्रम नाट्यसंगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 10:20 कार्यक्रम रजनीगंधा आणि 10:30 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात किशोरी आमोणकर यांचं गायन राग मालकंस. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: त्रासा विना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
1: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
0: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
2: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
3: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
4: नमस्कार श्रोत्यांनो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण असं ऐकलं की ह्या योगेश्वरींनी तंत्रमंत्र आणि विद्येची साधना रामकृष्णांना शिकवली. तिचा जो धाक होता, तिच्याबरोबर मिळून मिसळून वागल्यानंतर छोट्या सारूला तिचा धाक वाटेनासा झाला. हे दिवस खूप सुखदायक होते, कारण त्यांच्या सात्विक सहवासामध्ये सारूचं व्यक्तिमत्व पण पाकळी पाकळीनं उमलत होतं, मनाच्या कक्षा रुंदा होत होत्या, आणि ते दिवस असे होते की पाखरासारखे भुरकन उडून गेले. पुन्हा अशी वेळ आली की आता दोघांना वेगळं व्हायचं, दोघांच्या वाटा वेगळ्या व्हायच्या, आणि पुन्हा ती माहेरी कुमारपुकुरला आली आणि रामकृष्ण दक्षिणेश्वरला निघून गेले. एखाद्या दिवशी संध्याकाळी हिला त्यांची खूप आठवण यायची, मन एकदम डुसमळायचं, आणि कितीतरी आठवणी रामकृष्णांच्या सहवासातल्या वर यायच्या, उचंबळून यायच्या, आणि मन असं भावनांनी चिंबवायचं. ते नवं गाव जिथे सासरी ती गेली होती, ते गाव, घरातली माणसं, कुठेतरी दाट परिचय वाटायचा त्यांचा, आणि जिथं आपलंच माणूस अनोळखी तिथे इतरांची काय कथा. ते कसं असायचं की पहाटेच्या काळोखात शेजारी एक गाव होतं हलदार पुकूर, तिथे आंघोळीला जावं लागायचं. पहिल्या दिवशी कितीतरी भीती वाटली, पण सांगायचं तरी कोणाला. शेवटी सारूचा स्वभाव होता संकोची आणि भीड असतं, धीर करून पहाटे सकाळी ती बाहेर पडायची, धडधडत्या काळजानं चालायला लागायची. आणि अचानक एके दिवशी काय झालं की तिला आठवलं की आपण जात असताना अचानक एक दिवस आठ जणी आल्या, छोट्या मुली, म्हणजे तिच्याच वयाच्या असतील, त्याही तळ्याकडे निघाल्या होत्या आंघोळीला. जीव तिचा एकदम निर्धास्त झाला, मनातली भीती पळून गेली. कुमारपुकुरला जोपर्यंत शारदा होती तोपर्यंत पहाटे आंघोळीला जाताना या आठ जणी रोज पहाटे न चुकता त्यांच्याबरोबर यायच्या सोबत करण्यासाठी. जणू काय त्या सोबत करायलाच यायच्या, आणि मग आल्या तशा निघून जायच्या. पण तिच्या मनात शंका यायची, कोण जाणे ह्या तर आपल्या गावाच्या मुली नाहीत, आणि एकदम अशा आठ मुली येतात कुठून, या कुठल्या असतील, यांचं नाव कधी समजलं नाही, पण या सोबत करायला मात्र नियमित येतात. लहानपणी अशीच एक मुलगी यायची, आपल्याशी गोष्टी करायची, तिचं तरी कुठे समजलं आपल्याला नाव, असे विचार तिच्या सतत मनात यायचे. दिव्याची वात फडफडली तशी ती तंद्रीतून जागी झाली. हा सगळा विचार चालू होता, काडीनं अलगद वात तिने सरळ केली आणि ती पुन्हा एकदा आठवणीत हरपली. हे सगळं आपल्याला त्या मुलींनीच शिकवलं ना, आठ जणींनी किती सहज हसत खेळत शिकवलं. दिव्यात वात कशी घालावी, काजळी धरते त्या काचेवरती, ती काळवंडू नये म्हणून ती सरळ कशी कापायची, कुठली वस्तू कुठे ठेवावी, मोठ्यांचा मान कसा ठेवायला हवा, समोरच्याला कसं पारखावं, पैसा जपून कसा वापरावा, अशा कितीतरी गोष्टी, एक दोन नवे असंख्य गोष्टी, अगदी त्यातल्या छोट्या छोट्या बारकाव्यांसकट. ईश्वराविषयी किंवा देवाविषयी बोलताना तर देवानंच हरपायचं त्यांचं, दूर कुठेतरी पाहत हळुवारपणे म्हणायचे. चांदोबाच असा सगळ्या मुलांचा लाडका मामा असतो ना, तसाच तो सगळ्यांचा असतो, जो त्याला मनापासून आर्ततेनं आर्तभावानं हाक मारतो, त्याच्याकडे चांदोबा धावत येतो, त्याला दर्शन देतो. पण एक लक्षात असू द्या की मोठ्या भाग्यानं हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे, तेव्हा त्याचा उपयोग करून घ्या, भगवंताची भक्ती करा, भगवंताची प्रार्थना करा, म्हणजे तो तुमचा होऊन जाईल. अशा असंख्य आठवणी, अशा अनेक आठवणी तिच्या मनामध्ये येत असत, आणि या आठवणी म्हणजे या मुलीच्या आयुष्यातले, सारूच्या आयुष्यातले अमृतक्षण होते.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
5: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही

मृत्यू 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ

0: श्रोतेहो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
3: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
4: आता ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
3: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
4: पाणी उकळून छान प्यावं.
3: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
4: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
3: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
4: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समज त्यो शिकवतोय ना.
3: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी,
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10% समांतर आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला धावपटू आणि नेमबाजांची सुवर्ण कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राज्यातील

0: माजी अग्निवीरांना शासनाच्या गट क गणवेशधारी सेवांच्या भरतीत 10% समांतर आरक्षण देण्याचा तसंच त्यांना शासकीय अथवा निमशासकीय सेवेत दाखल करून घेण्यासाठी धोरण निश्चित करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याच मंत्रिमंडळ बैठकीत दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र वैरण विकास धोरण लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. अशा रीतीनं राज्यात प्रथमच वैरण विकास धोरण लागू करण्यात येत असून या धोरणामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार आहे. याबरोबरच न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा सुधारित आकृतीबंध, प्रत्येक कारागृहात अभ्यागत मंडळाची निर्मिती, छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज इथं कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. नव्यानं समाविष्ट करण्यात येणाऱ्या 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर 2 परिस्थिती आढळून आली आहे. या 43 तालुक्यांसह इतर प्रभावित भागांचं वस्तुस्थितीदर्शक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अंतिम अहवाल 25 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. दुष्काळामुळे शेतमजुरांचं स्थलांतर होऊ नये यासाठी सीएसआर निधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे असं या समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागांना दिल्या आहेत. राज्यात निर्माण झालेली दुष्काळ सदृश परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी संमेलनात काल त्यांनी राज्याची भूमिका मांडली. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लवकरात लवकर पाहणी दौरा करावा अशी विनंती भरणे यांनी यावेळी केली. तसंच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनानं आवश्यक ती मदत करावी अशी मागणीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 पूर्ण करत आहेत. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया पथविक्रेत्यांसाठी संजीवनी ठरलेल्या पीएम स्वनिधी योजनेबाबत.
1: फेरीवाले आणि पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय तसंच उद्योग वाढवण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशानं 2020 पीएम स्वनिधी योजना तयार करण्यात आली. या योजनेअंतर्गत यावर्षी ऑगस्टपर्यंत 78 लाखांहून अधिक विक्रेत्यांनी 19,171 कोटी मूल्याची 1,18,00,000 अधिक कर्ज घेतली. अनेक पथविक्रेत्यांनी कर्जाची यशस्वी परतफेड केल्यामुळे त्यांना अधिकाधिक खेळतं भांडवल मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. एका अभ्यासानुसार 2023 ते 2025 या कालावधीत पथविक्रेत्यांच्या सरासरी वार्षिक व्यावसायिक उत्पन्नात सुमारे 20% वाढ झाली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार ही देखील या योजनेची मोठी जमेची बाजू ठरली. विक्रेत्यांनी आतापर्यंत 875 कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार केले असून मे 2026 त्यांना 412 कोटींचं कॅशबॅक देखील मिळालं आहे. स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना स्ट्रीट प्रिन्युअर्स अर्थात पथ उद्योजक म्हणून एक नवी ओळख मिळत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केवळ पदवी मिळवणं पुरेसं नसून बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य आत्मसात करून ते अद्ययावत करणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय

0: रोजगार महाकुंभच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या उपक्रमाअंतर्गत कोकण आणि नाशिक विभागातील 12 जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. महिलांच्या रोजगार मेळावा सहभागाला विशेष प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं एसएनडीटी महिला विद्यापीठात महिलांसाठी स्वतंत्र विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या झळा जाणवत असता तरी दुसरीकडे निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्तानं उधळण केलेला भंडारदरा परिसर सध्या नाजूक रानफुलांनी बहरला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या फुलोत्सवाचं सौंदर्य नजरेत आणि कॅमेरात टिपण्याची संधी मिळणार आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
1: रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला या कवितेच्या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घाटघर रतनवाडी भंडारदरा परिसरात येत आहे. इथल्या डोंगर दऱ्यांनी हिरवा शालू नेसला असून पठारी भागात पिवळ्या रंगाची सोनकी खुरासनी सारख्या रंगीबेरंगी रानफुलांची सुंदर नक्षीदार झालर नजर खिळवून ठेवत आहे. कळसुबाईच्या शिखरावर तसंच आजूबाजूच्या परिसरात बहरलेल्या सोनकळीच्या फुलांमुळे संपूर्ण परिसराला जणू सोन्याचा मुलामा चढवल्याचा भास होत आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाल्यानं वातावरणही आल्हाददायक आहे. एकीकडे आशिया खंडातील सर्वात मोठी दरी असलेली सांदण दरी आणि दुसरीकडे रंगीबेरंगी नाजूक रानफुलांनी सजलेला रमणीय परिसर असं वातावरण सध्या इथं बघायला मिळत आहे. भंडारदऱ्यातल्या पावसा अगोदरचा काजवा महोत्सव आणि पावसाळ्यातील जलोत्सवाला असंख्य पर्यटक भेट देतात. अशीच पसंती या फुलोत्सवाला मिळाली तर कास पठाराप्रमाणेच भंडारदऱ्याचा फुलोत्सव ही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरेल. आकाशवाणी बातम्यांसाठी अहिल्यानगरहून मनोज सातपुतेंसह प्राची गावस्कर पुणे.
0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू पिकांची भरपाई देण्याचं काम वेगानं सुरू आहे. 28 सप्टेंबर अखेर जिल्ह्यातल्या आणखी 1743 बागायतदारांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं विशेष पाणी संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात येत्या 15 दिवसात लोकसहभागातून 10,000 वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 नुसार दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळण्यासाठी महसूल ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करावे आणि त्याचा अहवाल पुढील 8 दिवसात सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी 2 सुवर्णपदकांसह एकूण 8 पदकं जिंकली. धावण्याच्या 400 मीटर रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या आणि मिश्र सांघिक प्रकारातही भारताच्या संघांनी कांस्य पदक मिळवलं. नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडा हिनं सुवर्णपदक मिळवलं. या प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली महिला भारतीय ठरली आहे. तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या साथीनं ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक मिळवलं. गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 5,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. त्याचं या स्पर्धेतलं हे 3रं पदक आहे. मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात नरेंदर बरवालनं कांस्य पदक मिळवलं. भारत या स्पर्धेत आतापर्यंत 6 सुवर्ण 21 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकंदर 53 पदकं मिळवून पदक तालिकेत 10व्या स्थानावर आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली. गेले काही दिवस पावसानं ओढ दिल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10% समांतर आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्राकडे मागणी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला धावपटू आणि नेमबाजांची सुवर्ण कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:21 झाले आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. श्रोतो, आज आहे आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन. 30 सप्टेंबर 1991 या दिवसापासून आपण हा दिवस साजरा केला जातो. किल्लारी या प्रलयंकारी भूकंपात सुमारे 10,000 लोक ठार आणि बेघर झाले 30 सप्टेंबर 1993 या दिवशी. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला 30 सप्टेंबर 1994 या दिवशी. आता आजचे जन्मदिन असलेली व्यक्तिमत्व. न्यायाधीश मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री M.C. छगला यांचा जन्म 30 सप्टेंबर 1900 या दिवशी झाला. ज्येष्ठ अभिनेते मदन पुरी यांचा जन्म 30 सप्टेंबर 1991 या दिवशी झाला. चित्रपट दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांचा जन्म 30 सप्टेंबर 1922. क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांचा जन्म 30 सप्टेंबर 1961. संगीतकार आणि व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचा जन्म 30 सप्टेंबर 1933 या दिवशी झाला. पार्श्वगायक शांतनू मुखर्जी उर्फ शान यांचा जन्म 30 सप्टेंबर 1972. 30 सप्टेंबर 2007 या दिवशी मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांचं निधन झालं. आज त्यांची पुण्यतिथी. 30 सप्टेंबर 1992 या दिवशी लेखक आणि चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचं निधन झालं. तर हे होते आजचे दिनविशेष.
1: अहो थांबा ना जरा, ही बघा, ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
2: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
1: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
2: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
1: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकटोक उडवायचं.
2: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू.
1: कुठे म्हणजे काय, केरात.
2: तुला माहितीये ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
1: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय, कारण तेलाची मिठाची पिठाची अहो अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
2: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
1: बरोबर.
2: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला किंवा रिसायकलिंग साठी आपल्याला पुन्हा देता येईल.
1: अगदी खरंच. हा, मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
2: येस, ये होईल ना बात.
0: श्रोतो, आता 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, क्रीडा म्हणजे केवळ मैदानावरची स्पर्धा नाही, तर जिद्द, मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि सातत्य यांची शिकवण देणारा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. खेळामुळे व्यक्ती घडते आणि सक्षम, निरोगी आणि सुदृढ समाजाची निर्मिती होते. महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभली आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक खेळाडू महाराष्ट्राने घडवले आहेत. आज ग्रामीण असो वा शहरी भाग, मुली असोत वा मुले, तसेच दिव्यांग खेळाडू असोत, प्रत्येकाला क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. गुणवंत खेळाडूंचा शोध, त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शन, मिशन लक्षवेध, जिल्हा क्रीडा संकुले, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे, तसेच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेले आरक्षण अशा विविध विषयांवर आजच्या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. याचसोबत दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याचा निर्णय, गोविंदांना विमा संरक्षण, भविष्यात दहीहंडीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न, तसेच 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्र कशा पद्धतीने सज्ज होत आहे, या सगळ्यांविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला, या निमित्ताने आयोजित या विशेष संवादासाठी आज आपल्या सोबत आहेत क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देओल सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून खरं तर आपलं जुने कुस्ती किंवा जिमनॅस्टिक सारख्या खेळांसाठी काही शिबिरांचं आयोजन केलं जातं, तर त्या खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं म्हणून काय प्रयत्न केले जातात?
1: आता जिल्हा स्तरावर आपण ज्यावेळी ते उन्हाळी सुट्टी असतात त्यावेळी एक स्काउटिंगच्या म्हणजे ते आपल्याला निवडण्याचा एक भाग असतात की कुठले मुलं थोडेसे खेळामध्ये चांगले पुढे निघू शकतात, त्या पिरियडमध्ये आपण प्रयत्न करतो की त्यांची मुलाची निवड व्हावी त्या पिरियड, आणि त्यांच्यासाठी ते वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये निवड म्हणजे ते असे शिबिर घेतले जातात ज्यांच्यामध्ये जिमनॅस्टिक, कबड्डी, लोकल जे गेम असतात ते महाराष्ट्रात जसं कबड्डी आहे, खो खो आहे, आणि ते तर आहेतच, आणि ते मलखांब पण असतात त्यांच्यामध्ये, ते तर आहेत, पण त्याच्या अतिरिक्त जे बाकीचे जे दुसरे गेम आहे जे इंटरनॅशनल स्तरावर खेळले जातात त्यांच्यासाठी पण आपण असे शिबिर घेत आहे, त्यांच्या मार्फत प्रयत्न करतो की ते मुलाचा आपल्याला निवड झाली तर ते त्यांना जे आता आपण सांगितलं डिस्ट्रिक्ट लेवलला अकॅडमी असतात किंवा त्यांचे तिथे पाठवता येते आम्हाला किंवा डिव्हिजन लेवलला पाठवता येते.
0: नक्कीच. आणि आता जे आपण खेळांविषयी बोलत आहोत तर महिलाही मागे नाही आहेत, तर महिला खेळाडूंनी गेल्या काही वर्षात खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, तर महाराष्ट्रातील मुलींना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी मिळाव्यात म्हणून शासनाकडून काही विशेष योजना राबवल्या जात आहेत किंवा काय प्रयत्न केले जात आहेत?
1: मला असं वाटतं ते महिला पुढे आहे त्यांच्या खेळामध्ये, आपण जर पाहिला तर ते आता पण ते कॉमनवेल्थ गेम झाले किंवा कुठल्याही गेम मध्ये भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून मुलींनी फार चांगला त्यांच्यामध्ये
0: कामगिरी
1: आहे आणि ते मेडल आणलेले आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचं नाव वर गेलेलं आहे त्यांच्यामुळे, आणि त्यांच्यासाठी तर विशेष डेफिनेटली प्रयत्न आहे, आणि ते आता जे मिशन लक्षवेध आहे याच्यामध्ये पण असाच आहे, म्हणजे दोघी मुलं आणि मुलीचे ऑलमोस्ट इक्वल सेट्स आहे, जिथे मुलींना जास्त आपल्याला जास्त मुली भेटत असेल तिथे आम्हाला संख्या पण वाढत आहे, आणि काही ठिकाणी मुली मुलापेक्षा जास्त त्यांच्यामध्ये आम्ही निवड केलेली आहे, मुलीची निवड जास्त झालेली आहे त्यांच्या.
0: नक्कीच, ही सुद्धा खूप चांगलं हे आहे की जास्तीत जास्त मुलींनी सुद्धा खेळाकडे यावा, मुली येतही आहेत आणि त्यांना तशा संधी उपलब्ध होत आहेत. सर, खरं तर खेळ म्हणजे काय केवळ जिंकणं किंवा हारणं नसतं, आणि नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केलेला आहे त्या निमित्ताने, कारण खेळामुळे आपल्या आयुष्याला सुद्धा एक शिस्त, जिद्द आणि मेहनत ह्या सगळ्या प्रकाराने एक दिशा लाभलेली असते. म्हणजे आपण जे म्हणतो की ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने मिशन लक्षवेधी महत्वाकांक्षी योजना राबवत आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: जसं आपण सांगितलं की क्रीडा दिवस आपण आता रिसेंटली साजरा केला होता, ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद त्यांच्या जयंती निमित्ताने भारतामध्ये ते क्रीडा दिवस साजरा केला जातात, आणि त्यांच्यामध्ये आपण असा प्रयत्न करतो की ते मुलांना

0: ग्राउंडमध्ये आले पाहिजे, कुठल्या रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये असेल किंवा त्यांच्या आपला तंदुरुस्तीसाठी आला पाहिजे. फक्त ग्राउंडमध्ये कशा आणता येईल मुलांना, त्या दिवशी आपण फक्त त्या दिवशी नाही पण
1: रोजच्या जीवनात
0: रोजच्या दिवसामध्ये त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांनी बाहेर कशा आणला पाहिजे. आणि त्या दिवशी पण असे कार्यक्रम आयोजन केले जातात किंवा त्यांच्या ते असे काही रेस असेल किंवा ते म्हणजे ते रॅली असेल, सायकलची रॅली असेल, ह्या पद्धतीचे प्रोग्राम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपले साजरा केले जातात. आणि हे म्हणजे आपल्याला ज्यावेळी ऑलिम्पिक्समध्ये जायचं असेल किंवा तिथले आपल्याला हायर लेवलला परफॉर्म करायचं असेल, आपल्या सोसायटीमध्ये त्या पद्धतीचे एन्थुसियाझम असला पाहिजे. त्यांच्यासाठी आपल्याला ते खेळामध्ये आणणं मुलांना ते जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच आपला प्रयत्न असतात. आणि जसं आपण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिला तर ते 1952 खशवाजी जाधव त्यांना ते एक मेडल भेटला होता. म्हणजे जुनी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये खेळाची आणि भरपूर मला हिंद केसरी वगैरे असे भरपूर गोष्टी आहेत ते महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ते एक हा ते कल्चर म्हणून संस्कृती म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्यांना चॅनलाइज कशा करायच्या, म्हणजे ते असा भरपूर मूल खेळतात. आपण जर पाहिला तर ते महाराष्ट्राचे मूल आपण नॅशनल गेम्स असतात आपण टॉपला असतात, आर्मी नंतर आपलाच नंबर असतात, स्टेटमध्ये आपण असतात, खेलो इंडियामध्ये आपला नंबर भारतामध्ये टॉपला असतात महाराष्ट्र. पण हे सगळे आपल्याकडे एवढी प्रतिभा आहे पण त्यांना चॅनलाइज करून इंटरनॅशनल लेवलला कशा आपल्याला वर घेऊन जाता येते, त्यांच्यासाठी आपल्याला हे मिशन लक्षवेध होता. याच्यामध्ये आपण काय करणार आहे मिशन लक्षवेधमध्ये, की लक्षवेध मीन्स लक्ष हेच आम्हाला इंटरनॅशनल पदक आहे, ऑलिम्पिक्सचे पदक आहे, ते आमचं आपलं लक्ष आहे मिशन लक्षवेधमध्ये. त्यांच्यामध्ये आम्ही असे 12 गेम्स जे महाराष्ट्रामध्ये जास्त बेंच स्ट्रेंथ ज्यांना म्हणतात, म्हणजे जास्त लोक खेळतात आणि जास्त आपल्याला त्यांच्यामधून प्रतिभावान जे खेळाडू ते मिळू शकतात, असे 12 गेम आपण सिलेक्ट केलेले आहे आणि ते 6 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहे. मिशन लक्षवेधमध्ये आपण असा डिस्ट्रिक्ट पासून सुरुवात केलेली आहे, एक तर डिस्ट्रिक्ट लेवलला एक म्हणजे इनिशियल लेवलला स्काउटिंग करायचं, आपल्याला त्यांच्यामधून तपासणी करायची की कुठले मूल वर जाऊ शकतात, तिथून तपासणी करून तिथे थोडासा ट्रेनिंग दिला जातो. जवळपास मला वाटते 2500-3000 मुलांना त्या डिस्ट्रिक्ट लेवलला ट्रेनिंग दिला जातात आणि डिस्ट्रिक्टसाठी काही गेम्स आपण त्यांना सांगितलेला की हे तुमच्यासाठी गेम आहे, त्यांच्यामध्ये तुम्ही मिशन लक्षवेध साठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यानंतर तिथून जर ते मूल सिलेक्ट झाले त्यांना नॅशनल लेवलला खेळण्यासाठी आपण 6 केंद्र वेगळ्याने निर्माण केलेलं आहे, तिथे त्यांना वेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिला जातात आणि त्यांच्या डाएटच्या पण वर पण लक्ष दिला जातात की त्यांच्या डाएट पण व्यवस्थित असला पाहिजे, क्योंकि प्रोटीन आणि ते सगळी आहे ते सगळं जे आहे ते न्यूट्रिशनिस्ट असणार आहे किंवा कोचीज असणार, त्या पद्धतीने त्यांचे मार्गदर्शनाखाली हे तयार केल्या जातात. आणि शेवटचं आमच्या जे नॅशनलसाठी जवळपास 740 मुलांना आम्ही तयार करत आहे तिथे. आणि आता स्टेट लेवलला इंटरनॅशनलमध्ये खेळण्यासाठी त्यांच्यामधून जे चांगले मुलं आहे ते प्रत्येक गेमचे 20 मुलं आम्ही निवड करतो आणि ते 240 मुलांना स्टेट लेवलला आम्ही प्रशिक्षण देतो. आणि त्यांच्यामध्ये जर त्यांना पाहिजे असेल तर इंटरनॅशनल कोच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच कुणी असेल, जरी त्यांना पैसा जास्त लागत असेल ते पण आम्ही त्यांच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. आणि त्यांची न्यूट्रिशन ते आपण सांगितलेलं, त्यांचे अतिरिक्त हे आता जे स्पोर्ट्स आहे ते फक्त रेग्युलरचं स्पोर्ट्स राहिलेलं नाही, ज्यावेळी आपल्याला इंटरनॅशनल लेवलला मेडल जिंकायचे असेल तर त्यांच्यामध्ये त्यांना स्पोर्ट्स सायन्स एक फार महत्वाचा त्यांच्यामध्ये एक विंग तयार झालेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येक मशलला कसा स्ट्रेंथन करायचा आहे, म्हणजे पर्टिक्युलर गेमसाठी हे मसल स्ट्रेंथन असली पाहिजे. तर मशीन असे आहे की आपल्याला सांगू शकतात की ह्या एरियामध्ये तुम्हाला काम करण्याची जास्त गरज आहे आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी पण तुम्हाला ते तपासणी करू शकतात आणि हे पण तपासणी करू शकतात की हे मूल कुठेपर्यंत, म्हणजे ते यांची जे रिफ्लेक्सीज आहे किंवा फ्लेक्सिबिलिटी आहे ते कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतात. ते पण आपण जे स्टेट लेवलला ज्यावेळी इंटरनॅशनलसाठी आपण 240 मुलांना तयार करणार आहात ते पण एक आम्ही स्पोर्ट्स सायन्स सेंटर तयार केलेले आहे त्यांच्यामध्ये, ज्या मुलाची ह्या पद्धतीने त्यांना गायडन्स मिळणार आहे आणि ते इंटरनॅशनल कोचेस मी सांगितलेलं त्या इंटरनॅशनल स्तरावरचे कोचेस ह्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्यामध्ये लहान मुलांना म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये जिंकायचे असेल तर ते पी के जनरली वेगळ्या वेगळ्या गेमसाठी वेगळे वेगळे असतात, 20 ते 27 दरम्यान जे पीक असतात म्हणजे त्या पिरियडमध्ये जिंकू शकतात. त्यांच्यामुळे मला जर 2000

0: 2030 मध्ये भारतामध्ये जर आपण प्रयत्न करत आहे राज्य नॅशनल लेवलला की ऑलिम्पिक्स भारतामध्ये येईल किंवा कॉमनवेल्थ आपला 2030 मध्ये आपल्याकडे होणार आहे, म्हणजे जर तिथे टार्गेट करायचं असेल आपण त्याच एज ग्रुपच्या मुलांना मी हे मिशन लक्षवेध मध्ये टार्गेट करत आहे.
1: नक्कीच, आणि मला असं वाटतं मिशन लक्षवेध मधून अनेक असे उत्तम उत्तम खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार होतील आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतील. श्रुती आजच्या भागातून महिला आणि दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी, सुविधा आणि प्रोत्साहनपर उपाययोजनांची माहिती आपल्याला मिळाली. तसंच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या क्रीडा प्राविण्याला मिळणाऱ्या मान्यतेबाबतही आपण जाणून घेतलं. खेळाडू घडवण्यासाठी केवळ मैदान आणि प्रशिक्षण पुरेसं नसतं, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, सुविधा आणि प्रोत्साहन मिळणंही तितकंच महत्वाचं असतं. आता आपण जाणून घेणार आहोत भविष्यातील महाराष्ट्राच्या क्रीडा वाटचालीचं चित्र, विशेषतः 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने राज्याचं नियोजन आणि नव्या पिढीला क्रीडेकडे वळवण्याचे प्रयत्न. आजच्या संवादासाठी देऊळ सर आपले मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9435 73485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.
2: श्रोतेहो, आज सकाळी 8:40 प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत इव्हेंट मॅनेजमेंट याविषयी. सहभाग संकेत नवले आणि ऋतुराज घरमोडे. निवेदन केले रेडिओ सखी काश्मीरा सावंत यांनी. सादरकर्ते विवेक वानखडे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली बाभ बोरकर यांची ही गीतरचना. संगीतकार श्रीधर फडके.

कार्यक्रमात आता ऐकूया पद्मजा फेणी जुगळेकर यांनी गायलेली इंदिरा संत यांची ही रचना.

अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते यशवंत देव. या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, 7:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. ही तिन्ही बातमीपत्रं आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

उत्तर प्रदेशला सर्वाधिक 601 कोटी रुपयांचा निधी मिळाला तर पश्चिम बंगालला 290 कोटी रुपये आणि हरियाणाला 198 कोटी रुपये देण्यात आले. छत्तीसगडला 181 कोटी रुपये आणि अरुणाचल प्रदेशला 154 कोटी रुपये देण्यात आले. महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. नव्यानं समाविष्ट करण्यात येणाऱ्या 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर 2 परिस्थिती आढळून आली आहे. या 43 तालुक्यांसह इतर प्रभावित भागांचे वस्तुस्थिती दर्शक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अंतिम अहवाल 25 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागांना दिल्या आहेत. महाराष्ट्रातली दुष्काळ सदृश परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी संमेलनात काल त्यांनी राज्याची भूमिका मांडली. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लवकरात लवकर पाहणी दौरा करावा अशी विनंती भरणे यांनी यावेळी केली. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल नवी दिल्लीत सुरू असलेल्या 65व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात 20 पुरस्कार विजेत्या कलाकारांना सन्मानित केलं. यावेळी त्यांनी ललित कला अकादमीच्या विविध उपक्रमांमधल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. सर्जनशीलता आणि शाश्वतता यांचा मेळ घालण्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा ही संस्कृती हा उपक्रम सर्जनशीलता आणि सेवाभाव यांच्या संगमाचं उत्तम उदाहरण आहे. हे प्रदर्शन ललित कला अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलं असून प्रदर्शनाचा कालावधी 1 महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार विजेत्या 20 कलाकारांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं शेखावत यांनी सांगितलं. आसाम अरुणाचल प्रदेश आंतरराज्य सीमा आणि दोन्ही राज्यांच्या 12 क्षेत्रीय समित्यांद्वारे केल्या जाणाऱ्या संयुक्त भेटीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अरुणाचल प्रदेशचे गृहमंत्री मामा नटुंग या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत सर्व समित्यांच्या अध्यक्षांना आवाहन करताना ते म्हणाले की आसाममधल्या आपल्या समकक्ष सदस्यांशी समन्वय राखून तसंच संवाद आणि परस्पर सामंजस्याच्या भावनेतून क्षेत्रीय भेटींची प्रक्रिया गतिमान करावी. आंतरराज्य सीमेवर शांतता सलोखा आणि सौहार्दपूर्ण संबंध दृढ करत सामंजस्यानं आणि सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण चर्चा आणि विधायक राजकीय एकमतावर भर दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर गालिबाफ यांनी दिला आहे. इराण आता कुठल्याही दबावाला घाबरून आपल्या मागण्या आणि अधिकारांपासून मागं हटणार नाही असं गालिबाफ यांनी काल संसदेच्या खुल्या अधिवेशनात बोलताना सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 81व्या अधिवेशनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांचा त्यांनी उल्लेख केला. यावरून वॉशिंग्टननं आपली शत्रुत्वाची भूमिका अजूनही बदललेली नाही हे स्पष्ट होतं असं ते म्हणाले. अमेरिकेनं जर इराणच्या राष्ट्रीय हितांविरुद्ध आणि सुरक्षेविरुद्ध कोणतंही पाऊल उचललं तर त्यांना कठोर प्रत्युत्तराला तोंड द्यावं लागेल असं इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष इब्राहिम अझीझी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. संरक्षण उद्योग आणि लॉजिस्टिक सहकार्यासाठी भारत आणि कोरिया गणराज्याची 10वी संयुक्त समिती बैठक काल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. दोन्ही देशांनी संरक्षण आणि लॉजिस्टिक परस्पर सहकार्याचा पुनरुच्चार केल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संबंध अधिक मजबूत आणि विस्तारित करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगातील सहकार्य अधिक दृढ करणं आणि संरक्षण उत्पादन आणि लॉजिस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवण्यासंदर्भात मतांची देवाणघेवाण यावेळी झाली. भारतानं अण्वस्त्रमुक्त जगाची निर्मिती आणि अण्वस्त्रांचं संपूर्ण निर्मूलन करण्याच्या संकल्पांची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात अण्वस्त्र

0: कुपोषणाच्या निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयातील सचिव सीबी जॉर्ज यांनी भारताची भूमिका मांडली. तत्पूर्वी जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत वंशवाद, वांशिक भेदभाव, परकीयांप्रती द्वेष आणि त्याच्याशी संबंधित असहिष्णुता यांचा सामना करण्याबाबत भारताची ठाम भूमिका मांडली. गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या एका उच्चस्तरीय कार्यक्रमात जॉर्ज यांनी सांस्कृतिक वारसा असलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी अधिक दृढ आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी काल न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतली आणि संयुक्त राष्ट्रांना भारताकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. ही भेट संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनाच्या उच्चस्तरीय सत्रादरम्यान झाली. सध्या सुरू असलेले संघर्ष आणि त्यांचे विशेषतः विकसनशील देशांवर होणारे परिणाम कमी करण्याच्या गरजेवर ही चर्चा केंद्रित होती असं जयशंकर यांनी सांगितलं. या सत्रात संघर्ष, हवामान बदल, अन्न सुरक्षा आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणा यासारख्या जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यात आली. नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात पावसामुळे ओढवलेल्या आपत्तीतल्या मृतांची संख्या 35 पोहोचली आहे. पश्चिम नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून काली गंडकी नदीजवळच्या असंख्य वाड्या आणि घरं पुरामुळे बाधित झाली आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3 दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा 1 दिवसीय सामना आज गुवाहाटीमधल्या बरसापारा मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 हा सामना सुरू होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय तिरंदाजांनी सुवर्णवेध साधला. महिलांच्या संयुक्त तिरंदाज संघानं चीनच्या संघाचा 4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. काल धावण्याच्या 400 रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या आणि मिश्र सांघिक प्रकारातही भारताच्या संघांनी कांस्यपदक मिळवलं. नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडानं सुवर्णपदक मिळवलं. या प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा किर यांच्या साथीनं ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 5000 धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. त्याचं या स्पर्धेतलं हे 3रं पदक आहे. मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 90 वजनी गटात नरेंदर बरवालनं कांस्य पदक मिळवलं. भारत या स्पर्धेत आतापर्यंत 7 21 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकंदर 54 पदकं मिळवून पदक तालिकेत 9व्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करावं, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल, इराणचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची सुवर्ण कामगिरीसह सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम करिअर मंत्रा. आजच्या या कार्यक्रमात इव्हेंट मॅनेजमेंट याविषयी संकेत नवले आणि ऋतुजराज घरमोडे यांच्याशी रेडिओ सखी कश्मीरा सावंत यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकणार आहोत. कार्यक्रम सादर करते विवेक वानखडे. तेव्हा ऐकूया कार्यक्रम करिअर मंत्रा.

मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कोणताही कार्यक्रम आयोजित करायचा असेल आणि तो यशस्वीरित्या पार पाडायचा असेल तर त्यासाठी आधी खूप तयारी करावी लागते. सगळ्या गोष्टींचं आधी योग्य नियोजन केलेलं असेल तर कार्यक्रम यशस्वी होतो. कार्यक्रमाचं नियोजन करणं, आयोजन करणं, व्यवस्थापन करणं आणि त्याची योग्य तशी अंमलबजावणी करणं यालाच इव्हेंट मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. आजच्या या कार्यक्रमात इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्राविषयी अधिक जाणून घेऊया. श्रोते हो, हल्ली प्रत्येक छोट्या मोठ्या समारंभासाठी व्यावसायिक इव्हेंट मॅनेजरची गरज असते. त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट हे क्षेत्र वेगाने विकसित होत असून रोजगार आणि उद्योजकतेच्या दृष्टीने अत्यंत आशादायी असं हे क्षेत्र आहे. विवाह सोहळे, कॉर्पोरेट कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफिली, मोठमोठ्या कॉन्सर्ट्स, पुरस्कार वितरण समारंभ, प्रदर्शन, व्यापार मेळावे, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक कार्य, फॅशन शो, सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे कार्यक्रम किंवा सरकारी कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांसाठी इव्हेंट मॅनेजर नियोजन करत असतो. श्रोते हो, इव्हेंट मॅनेजमेंटचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच BBA इन इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर इन इव्हेंट मॅनेजमेंट, सर्टिफिकेट कोर्स इन इव्हेंट प्लॅनिंग, MBA इन इव्हेंट मॅनेजमेंट, तसंच हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम मॅनेजमेंट यासंबंधी अभ्यासक्रम आपल्याला शिकता येतो. इव्हेंट मॅनेजमेंटचं शिक्षण घेतल्यानंतर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला काम करता येतं. त्यापैकी पहिली म्हणजेच इव्हेंट मॅनेजर किंवा इव्हेंट प्लॅनर. एखाद्या कार्यक्रमाची संकल्पना, नियोजन, आयोजन आणि अंमलबजावणी या सगळ्याची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती म्हणजे इव्हेंट प्लॅनर. ग्राहकांच्या अपेक्षा समजून घेणं, कार्यक्रमाची संकल्पना तयार करणं, कार्यक्रमासाठी योग्य ते स्थळ निवडणं, कार्यक्रमाचं एक योग्य बजेट तयार करणं, सजावट, ध्वनी, प्रकाश योजना, रंगमंच या सगळ्याची व्यवस्था करणं, कार्यक्रमात सहभागी असलेले कलाकार, छायाचित्रकार, केटरिंग, वाहतूक आणि इतर सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींशी समन्वय साधणं, कार्यक्रमाचं वेळापत्रक तयार करणं, कार्यक्रम सुरू असताना सर्व व्यवस्थांवर देखरेख करणं, तसंच कार्यक्रम संपल्यानंतर झालेल्या खर्चाचा आणि कामाचा आढावा घेणं ही इव्हेंट प्लॅनरची मुख्य कामं असतात. थोडक्यात, इव्हेंट प्लॅनर हा केवळ कार्यक्रमाचं नियोजन करत नाही तर कल्पना प्रत्यक्षात उतरवणारा, अनेक लोकांना एकत्र आणणारा आणि संस्मरणीय असा अनुभव निर्माण करणारा व्यावसायिक असतो. यानंतर वेडिंग प्लॅनर. वेडिंग प्लॅनर म्हणजे लग्न समारंभाचं संपूर्ण नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी करणारा व्यावसायिक. वधू, वर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अपेक्षा, बजेट आणि आवडीनुसार सुंदर, नियोजनबद्ध आणि संस्मरणीय असा विवाह सोहळा आयोजित करण्याचं काम हा वेडिंग प्लॅनर करत असतो. आजकाल आपण बघतोय की डेस्टिनेशन वेडिंग, थीम वेडिंग, प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग अशा कार्यक्रमांची लोकप्रियता वाढत चालली आहे. या क्षेत्रामध्ये कुशल वेडिंग प्लॅनर्सची आवश्यकता असते. वेडिंग प्लॅनर म्हणून काम करायचं असेल तर सुरुवातीला असिस्टंट वेडिंग प्लॅनर किंवा इव्हेंट कोऑर्डिनेटर म्हणून काम करता येतं. अनुभव वाढल्यानंतर वेडिंग प्लॅनर, सिनियर वेडिंग प्लॅनर, वेडिंग कन्सल्टंट किंवा वेडिंग प्लॅनिंग कंपनीचे मालक म्हणून सुद्धा करिअर करता येऊ शकतं. यानंतर कॉर्पोरेट इव्हेंट एक्झिक्युटिव्ह. कंपन्या, उद्योग समूह आणि व्यावसायिक संस्थांच्या विविध कार्यक्रमांचं नियोजन करणं हे या कॉर्पोरेट इव्हेंट एक्झिक्युटिव्हचं काम असतं. कंपनीची प्रतिमा उंचावणं, कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवणं, ग्राहकांशी संबंध दृढ करणं आणि व्यवसायाचा विस्तार वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हे या कॉर्पोरेट इव्हेंट एक्झिक्युटिव्हचं काम असतं. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, उत्पादन लॉन्च, परिषद, सेमिनार आणि कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, कर्मचाऱ्यांचे सन्मान सोहळे, टीम बिल्डिंग उपक्रम, ग्राहक मेळावे, व्यावसायिक प्रदर्शन, प्रेस कॉन्फरन्स किंवा कंपनीचे वर्धापन दिनाचे समारंभ अशा प्रकारचे कॉर्पोरेट इव्हेंट्स हा कॉर्पोरेट इव्हेंट एक्झिक्युटिव्ह सांभाळत असतो. या पुढली भूमिका प्रॉडक्शन मॅनेजर. इव्हेंट मॅनेजमेंटमधील प्रॉडक्शन मॅनेजर हा कार्यक्रमाच्या तांत्रिक आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळतो. कार्यक्रमाचं नियोजन कागदावर जितकं उत्तम असतं ते प्रत्यक्षात तितक्याच दर्जाने साकार करण्याचं काम प्रॉडक्शन मॅनेजर करत असतो. रंगमंच, ध्वनी, प्रकाश योजना, LED स्क्रीन, व्हिडिओ, स्पेशल इफेक्ट्स, सजावट आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समन्वय साधून

0: कार्यक्रम सुरळीत पार पडेल याची खात्री प्रोडक्शन मॅनेजर करत असतो. इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रातली आणखी एक महत्त्वाची भूमिका म्हणजे स्टेज मॅनेजर. स्टेज मॅनेजर हा इव्हेंट मॅनेजमेंटमधील अत्यंत महत्त्वाचा व्यावसायिक आहे. कोणताही कार्यक्रम रंगमंचावर ठरलेल्या वेळेनुसार कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीत पार पडावा यासाठी संपूर्ण स्टेजवरील कामकाजाचं व्यवस्थापन स्टेज मॅनेजर करत असतो. कार्यक्रमामध्ये कलाकार, सूत्रसंचालक, तांत्रिक टीम, ध्वनी किंवा प्रकाश योजना, पडदे, प्रॉपर्टी आणि या कार्यक्रमाचं वेळापत्रक या सगळ्याचा समन्वय साधण्याची जबाबदारी स्टेज मॅनेजरवर असते आणि म्हणूनच त्याला कार्यक्रमाचा बॅकस्टेज कमांडर असं सुद्धा म्हटलं जातं. कार्यक्रमाचं संपूर्ण रनशीट तयार करणं, कलाकार आणि सूत्रसंचालकांना वेळेवर स्टेजवर पाठवणं, प्रत्येक सादरीकरणासाठी स्टेज तयार ठेवणं, कार्यक्रमाच्या सरावासाठीच्या वेळेचं नियोजन करणं, कार्यक्रमादरम्याने उद्भवणाऱ्या अडचणींवर तातडीनं उपाय करणं, तसंच कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवरच्या साहित्याची योग्य ती व्यवस्था करणं ही सर्व कामं स्टेज मॅनेजर करत असतो. स्टेज मॅनेजर हा कोणत्याही कार्यक्रमाच्या यशामागचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. यापुढची भूमिका आहे इव्हेंट कोऑर्डिनेटरची. इव्हेंट कोऑर्डिनेटर हा इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रामधला असा एक व्यावसायिक असतो जो कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत सर्व संबंधित व्यक्ती, विभाग आणि सेवा पुरवठादार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम करतो. कार्यक्रमाचं प्रत्येक काम योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पूर्ण होईल याची जबाबदारी इव्हेंट कोऑर्डिनेटर घेत असतो. त्यानंतर असतो क्लायंट सर्व्हिसिंग एक्झिक्युटिव्ह. क्लायंट सर्व्हिसिंग एक्झिक्युटिव्ह हा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि ग्राहक म्हणजेच क्लायंट यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा असतो. ग्राहकांच्या गरजा समजून घेणं, त्यांच्या अपेक्षांनुसार कार्यक्रमाचं नियोजन करणं आणि कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवणं ही प्रमुख जबाबदारी क्लायंट सर्व्हिसिंग एक्झिक्युटिव्ह पार पाडत असतो. एखादा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी फक्त उत्तम नियोजन असून चालत नाही, तर त्यासाठी जो ग्राहक आहे तो सुद्धा समाधानी असणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यासाठी ग्राहकांशी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने बैठक घेणं, ग्राहकांच्या अपेक्षा, गरजा, त्यांचं बजेट काय आहे हे समजून घेणं, कार्यक्रमासाठी कल्पना आणि प्रस्ताव तयार करणं, ग्राहकांच्या अपेक्षांची माहिती इव्हेंट मॅनेज करणाऱ्या टीमला देणं, कार्यक्रमाचं नियोजन कशा पद्धतीने झालंय हे ग्राहकांना वेळोवेळी कळवणं, कार्यक्रम सुरू असताना ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणं, कार्यक्रमानंतर ग्राहकांचा अभिप्राय जाणून घेणं आणि ग्राहकांशी दीर्घकालीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणं हे क्लायंट सर्व्हिसिंग एक्झिक्युटिव्हचं प्रमुख काम असतं. यातलीच आणखी एक महत्त्वाची भूमिका म्हणजे व्हेन्यू मॅनेजर. व्हेन्यू मॅनेजर म्हणजे ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जातो त्या संपूर्ण स्थळाचं व्यवस्थापन करणारी व्यक्ती. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, कार्यक्रमाच्या दरम्याने आणि कार्यक्रमानंतर त्या ठिकाणची सगळी व्यवस्था सुरळीत राहील याची जबाबदारी व्हेन्यू मॅनेजर घेतो. त्यापुढची भूमिका स्पॉन्सरशिप मॅनेजर. हा अगदी नावाप्रमाणेच कार्यक्रमासाठी आर्थिक किंवा वस्तुरूप प्रायोजक मिळवण्याचं आणि त्यांच्याशी दीर्घकालीन व्यावसायिक संबंध तयार करण्याचं काम करतो. मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. अशावेळी विविध कंपन्या, उद्योग आणि ब्रँड्स यांच्याकडून प्रायोजकत्व मिळवणं, त्यांना त्या कार्यक्रमाशी जोडणं आणि त्यांना अपेक्षित अशी प्रसिद्धी मिळवून देणं याची खात्री स्पॉन्सरशिप मॅनेजर करत असतो. आणि यातलीच शेवटची पण अतिशय महत्त्वाची भूमिका म्हणजे एक्झिबिशन मॅनेजर. एक्झिबिशन मॅनेजर म्हणजे विविध प्रदर्शनांचं, व्यापार मेळाव्यांचं, उद्योग प्रदर्शनांचं, शैक्षणिक प्रदर्शनांचं, कला प्रदर्शनांचं आणि उत्पादन प्रदर्शनांचं नियोजन करणारा व्यावसायिक. प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्या, स्टॉलधारक, प्रायोजक आणि संपूर्ण तांत्रिक टीम यांच्यामध्ये समन्वय साधून संपूर्ण प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी एक्झिबिशन मॅनेजरवर असते. श्रोते हो, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, वेडिंग प्लॅनिंग कंपनी, कॉर्पोरेट हाऊसेस, जाहिरात संस्था, जनसंपर्क संस्था, हॉटेल उद्योग, पर्यटन उद्योग, मनोरंजन क्षेत्र, टीव्ही आणि चित्रपट निर्मिती क्षेत्र, क्रीडा आयोजन संस्था किंवा अगदी सरकारी निमसरकारी संस्था, या सगळ्या क्षेत्रांमध्ये नियोजन करण्यासाठी इव्हेंट मॅनेजरची गरज भासते आणि याचमुळे इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. याचविषयी अधिक जाणून घेऊया रत्नागिरीतील एका सुप्रसिद्ध इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सर्वेसर्वा संकेत नवले यांच्याकडून.
1: नमस्कार श्रोते हो, माझं नाव संकेत सुरेश नवले. गेली 13 वर्ष मी इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये काम करतोय. आजच्या काळामध्ये

0: घरातील देखील प्रत्येक लहान सहान फंक्शनसाठी इव्हेंट मॅनेजमेंट ही एक गरज बनलेली आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेचं महत्व हे वेळीच ओळखावं लागेल. 12वीनंतर देखील या क्षेत्रात जर प्रवेश करायचा असेल तर विविध डिप्लोमा कोर्सेस आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक इव्हेंटच्या यशस्वी होण्याची सुरुवात ही त्याच्या योग्य नियोजनानेच होते. कार्यक्रमाचं बजेट तयार करताना आपल्या ग्राहकाची गरज, त्यांना हव्या असलेल्या गोष्टी आणि आपल्याकडील अवेलेबल रिसोर्सेस याची योग्य ती सांगड घालावी लागते. इव्हेंट मॅनेजमेंट म्हटलं की सर्वात महत्वाची बाब येते टीमवर्क. कोणताही इव्हेंट यशस्वी होण्यासाठी टीमवर्क हे खूप महत्वाचं असतं. टीम शिवाय कोणताही इव्हेंट यशस्वीरित्या पार पाडता येत नाही, त्यामुळे आपल्याकडे योग्य ती टीम असणं ही गरजच आहे. कार्यक्रमादरम्यान खूपदा काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात, त्यावर मात करायची असेल तर कोणत्याही रीतीनं पॅनिक न होता त्यासाठी लागणारे तांत्रिक टीम तुमच्याकडे उपलब्ध असणं गरजेचं असतं. आज वेडिंग प्लॅनिंग, कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि सांस्कृतिक कार्यक्रम असे बरेच कार्यक्रम आहेत ज्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंटची आवश्यकता निर्माण होते. प्रत्येक कार्यक्रमाची गरज, तिथे नियोजन हे त्या त्या कार्यक्रमावरच डिपेंड राहतं. वेडिंग प्लॅनिंग मध्ये आपल्याला खूप सारा वेळ मिळतो ज्यामध्ये आपण सेटअप्स प्लॅन करू शकतो. तोच वेळ सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये खूप कमी असतो. तिथे लाईव्ह ऑडियन्स समोर आपल्याला परफॉर्मन्स देताना कोणत्याही रीतीने अडचण होणार नाही, या रीतीने आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंटचं नियोजन करावं लागतं. सुरुवातीला जर आपण काम करत असू तर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये व्हॉलेंटियर, टीम लीडर अशा विविध पदांवरती आपलं काम करता येतं आणि अनुभवानुसार टीमच्या सिनियर पोस्ट पर्यंत पोहोचता येतं. स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम योग्य ते टीमवर्क, तुमच्याकडे प्लॅनिंग स्किल्स, मॅनेजमेंट स्किल्स ह्या असणं आवश्यक आहे. आज जर पाहिलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा इव्हेंट मॅनेजमेंटवर खूप बारकाईने पाहिला गेलास प्रभाव दिसून येतो. आज AI मुळे आपल्याकडे विविध डिझाईन्स कस्टमर समोर प्रेझेंट करणं शक्य होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे विविध सेटअप्सचे 3D इमेजेस तुम्ही शेअर करू शकता. जसं जसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलंय, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी पण प्रगत होत गेलेल्या आहेत. भारतात आणि परदेशात या क्षेत्राला कायम मागणी आहे. ती आधीही होती आणि यापुढेही ती वाढतच जाणार आहे. कारण इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये म्हटलं तर कुशल तंत्रज्ञ हे असावेच लागतात आणि त्याची मागणीही कायमस्वरूपी असू शकते. या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर विद्यार्थ्यांना योग्य वेळीच वेळेचं महत्व, त्याचं नियोजन ह्या दोन गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. तसेच टीम सोबत काम करणं आणि टीम कडून काम करणं या दोन गोष्टींची कला अवगत करावी लागेल. कोणाला इतर काही माहिती हवी असेल तर ते नक्कीच मला संपर्क साधू शकतात. मी त्यांना योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करू शकेन. धन्यवाद.
1: श्रोते हो, संकेत नवले यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशातच नव्हे तर आपल्या देशाच्या बाहेर परदेशामध्ये सुद्धा इव्हेंट मॅनेजमेंटमधल्या कुशल तंत्रज्ञांची मागणी ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही या क्षेत्राचा एक करिअर म्हणून विचार करू शकता. याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करत आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध इव्हेंट मॅनेजर ऋतुराज घरमोडे.
2: नमस्कार, मी ऋतुराज घरमोडे. मी व्हॉट द मीडिया अँड इव्हेंट्स या कंपनीचा फाउंडर आहे. गेल्या 4 वर्षापासून इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करत असून वेडिंग्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, माईस आणि कल्चरल शोज यांचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करत आहे. या प्रवासात महाराष्ट्रासह भारतातील अनेक शहरांमध्ये प्लस विदेशात विविध प्रकारचे इव्हेंट्स सक्सेसफुली एक्झिक्यूट केले आहेत. प्रत्येक इव्हेंटने मला काहीतरी नवीन शिकवलं आहे. आज प्रत्येक ब्रँड, कंपनी आणि इंडिव्हिज्युअल्सला आपला इव्हेंट युनिक आणि मेमोरेबल बनवायचा असतो. त्यामुळे प्रोफेशनल प्लॅनिंग, ब्रँडिंग आणि स्मूथ एक्झिक्युशनसाठी इव्हेंट मॅनेजमेंटची डिमांड दिवसेंदिवस वाढत आहे. या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर फक्त डिग्री पुरेशी नाही, कम्युनिकेशन स्किल्स, लीडरशिप, टीमवर्क, टाईम मॅनेजमेंट आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या स्किल्स विकसित करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबतच लाईव्ह इव्हेंट्समधला एक्सपिरियन्स ही खूप मोठी लर्निंग असते. 12वीनंतर इव्हेंट मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम किंवा मास कम्युनिकेशन यामध्ये डिप्लोमा किंवा डिग्री करता येते. त्याचबरोबर शॉर्ट टर्म सर्टिफिकेशन कोर्सेस देखील उपलब्ध आहे. प्रत्येक सक्सेसफुल इव्हेंटची सुरुवात क्लायंटचं विजन समजून घेण्यापासून होते. त्यानंतर बजेट, वेन्यू, थीम्स

वेंडर्स, टाइमलाईन्स, टीम प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी केल्या जातात. जितकं प्लॅनिंग स्ट्रॉंग तितकंच एक्झिक्युशन परफेक्ट. बजेट तयार करताना वेन्यू, डेकोरेशन, साऊंड, लाईटिंग, केटरिंग, मार्केटिंग, परमिशन्स, स्टाफ, ट्रान्सपोर्टेशन आणि इमर्जन्सी बॅकअप यांचा विचार करावा लागतो. प्रॉपर बजेट प्लॅनिंग हे सक्सेसफुल इव्हेंटचं एक फाउंडेशन असतं. इव्हेंट मॅनेजमेंट हा एक टीम गेमच आहे. एकट्या व्यक्तीने इव्हेंट सक्सेसफुल करणे हे शक्य नाही. प्रत्येक टीम मेंबरचं कॉर्डिनेशन आणि कम्युनिकेशन हा इव्हेंटच्या सक्सेसचा सर्वात मोठा भाग असतो. इव्हेंटमध्ये चॅलेंजेस येणं अगदी नॉर्मल आहे. आम्ही नेहमी बॅकअप प्लॅन तयार ठेवतो, शांत बसून सिच्युएशन हँडल करतो, क्विक डिसिजन्स घेतो आणि टीमसोबत मिळून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. वेडिंग्समध्ये इमोशन्स आणि फॅमिली एक्सपेक्टेशन्स खूप महत्त्वाचे असतात. कॉर्पोरेट इव्हेंट्समध्ये ब्रँडिंग, प्रोफेशनलिझम यावरती आम्ही फोकस करतो. कल्चरल इव्हेंट्समध्ये हेरिटेज, आर्ट आणि ऑडियन्स एंगेजमेंट यांना जास्त महत्त्व दिलं जातं. करिअरची सुरुवात इव्हेंट कॉर्डिनेटर, इव्हेंट एक्झिक्युटिव्ह, ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह, क्लायंट सर्व्हिसिंग, प्रोडक्शन किंवा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून आपल्याला करता येते. त्यातून एक्सपिरियन्स घेत घेत हळूहळू आपण लीडरशिपपर्यंत पोहोचतो. फ्रेशर्ससाठी ऑपॉर्च्युनिटी

0: ब्रँडिंग, प्रोफेशनलिझम यावरती आम्ही फोकस करतो. कल्चरल इव्हेंट्समध्ये हेरिटेज, आर्ट आणि ऑडियन्स एंगेजमेंट यांना जास्त महत्त्व दिलं जातं. करिअरची सुरुवात इव्हेंट कॉर्डिनेटर, इव्हेंट एक्झिक्युटिव्ह, ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह, क्लायंट सर्व्हिसिंग, प्रोडक्शन किंवा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून आपल्याला करता येते. त्यातून एक्सपिरियन्स घेत घेत हळूहळू आपण लीडरशिपपर्यंत पोचतो. फ्रेशर्ससाठी ऑपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये खूप आहेत. सुरुवातीला प्रेशर, लाँग वर्किंग आवर्स आणि ऑनग्राउंड एक्झिक्युशन ही चॅलेंजेस असतात. पण एक्सपिरियन्स वाढला की करिअर ग्रोथ आणि ऑपॉर्च्युनिटीज देखील खूप वेगाने वाढतात. स्ट्रॉंग नेटवर्क, गुड टीम, फायनान्शियल प्लॅनिंग, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि क्लायंट ट्रस्ट हे स्वतःची इव्हेंट कंपनी सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे इव्हेंट इंडस्ट्री अधिक स्मार्ट झाली आहे. कॉन्टेंट क्रिएशन, इव्हेंट डिझाईन, QR चेक इन्स, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, AI चॅटबॉट्स आणि डेटा ॲनालिटिक्स यामुळे प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन अधिक इफिशियंट झालं आहे. आज सोशल मीडियाशिवाय इव्हेंट प्रमोशन पूर्ण होऊ शकत नाही. इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन आणि यूट्यूबमुळे कमीत कमी बजेटमध्ये लाखो लोकांपर्यंत आज आपल्याला पोहोचता येते. डिजिटल मार्केटिंगमुळे इव्हेंटची रीच आणि तिकीट सेल्स दोन्ही वाढतात. इंडियामध्ये वेडिंग्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, कॉन्सर्ट्स आणि एक्झिबिशन्स मोठ्या प्रमाणावर वाढतच आहेत. तसेच दुबई, सिंगापूर, थायलंड आणि युरोप यासारख्या देशांमध्ये स्किल्स इव्हेंट प्रोफेशनल्सला खूप मोठी डिमांड आहे. आणि मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की इव्हेंट मॅनेजमेंट हा फक्त एक जॉब नाही तर एक पॅशन आहे. जर तुम्हाला लोकांसाठी अनफॉर्गेटेबल मोमेंट्स तयार करायला आवडत असेल तर हे क्षेत्र नक्कीच तुमच्यासाठी आहे. स्टार्ट स्मॉल, लर्न एव्हरी डे, बिल्ड युअर नेटवर्क अँड नेवर स्टॉप ग्रोईंग. कारण या इंडस्ट्रीमध्ये तुमचं कामच तुमची खरी ओळख बनतं. शेवटी एवढंच सांगू इच्छितो, माझे अनुभव मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्व श्रोत्यांच्या त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच.
1: श्रोते हो, इव्हेंट मॅनेजमेंट हा केवळ एक कार्यक्रम नियोजनाचा भाग नसून तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारा आणि व्यावसायिक कौशल्य विकसित करणारा एक अभ्यासक्रम आहे. या क्षेत्रामधून विद्यार्थी प्रत्यक्ष कामाचा अनुभव तर घेतातच, पण त्याबरोबरच विविध लोकांशी संवाद साधण्याची संधी त्यांना मिळते आणि त्याबरोबरच त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणसुद्धा विकसित होतात. इव्हेंट मॅनेजमेंट हे असं क्षेत्र आहे जिथे केवळ पुस्तकातलं ज्ञान पुरेसं नाही तर प्रत्यक्ष कार्यक्रमांमध्ये काम करत असताना वास्तवातली आव्हानं आणि त्यावरचे उपाय सुद्धा विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात. एकूणच इव्हेंट मॅनेजमेंटचं शिक्षण विद्यार्थ्यांना केवळ एक व्यवसाय शिकवत नाही तर एक उत्तम व्यवस्थापक, प्रभावी संवादक, कुशल नियोजक आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व तयार करायला मदत करतं. तेव्हा श्रोते हो, तुमच्या कल्पनांना व्यवस्थापनाची जोड द्यायची असेल, तुमच्या संवादाला नेतृत्वाची साथ द्यायची असेल आणि तुमच्या स्वप्नांना योग्य ती वाट दाखवायची असेल तर इव्हेंट मॅनेजमेंट हे क्षेत्र तुमच्यासाठी यशाची दारं खुली करून देणारं क्षेत्र आहे. कारण इथे कल्पना प्रत्यक्षात उतरतात, नियोजन यशामध्ये बदलतं आणि प्रत्येक कार्यक्रम हा एक अविस्मरणीय अनुभव बनून जातो.
2: करियर मंत्रा,
1: सफलता की मंजिल
2: और सपनों की नई उमंग आकाशवाणी के संग.
3: करिअर मंत्रा या कार्यक्रमात संकेत नवले आणि ऋतुराज घोरमडे यांच्याशी रेडिओ सखी कश्मीरा सावंत यांनी साधलेला संवाद इव्हेंट मॅनेजमेंट या करिअरविषयीचा आत्ताच आपण ऐकला. कार्यक्रम सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

ऐकूया फना या चित्रपटासाठी श्याम कैलाश खेर आणि सहकलाकार यांनी गायलेली प्रसून जोशी यांची गीतरचना, संगीतकार जतीन ललित.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोते हो, आज आहे शान

यांचा वाढदिवस. आजच्या कार्यक्रमातून त्यांना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देऊया. कार्यक्रमात आता ऐकूया सावरिया या चित्रपटासाठी शान यांनी गायलेली ही गीतरचना आहे समीर आणि अंजान यांची, संगीतकार मॉन्टी शर्मा.

0: गांधी यांचं जीवनकार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर बाळूअप्पा सोनार यांचं भाषण.
1: महात्मा गांधीजींचे जीवन म्हणजे साधी राहणी, उच्च विचार आणि अखंड कर्मनिष्ठा यांचा जिवंत आदर्श होय. त्यांच्या मते स्वच्छता ही केवळ शरीराची किंवा परिसराची नसून मन, विचार आणि आचरणाची असली पाहिजे. म्हणूनच त्यांनी स्वच्छतेला स्वराज्या इतकंच महत्त्व दिलं.
0: तेव्हा श्रोते हो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य
2: 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: कार्यक्रमात आता ऐकूया चुरा लिया है तुमने. या चित्रपटासाठी अलका याज्ञिक, शान आणि सहकलाकार यांनी गायलेलं सुधाकर शर्मा यांचं हे गीत, संगीतकार हिमेश रेशमिया.

विस्मृते हो, 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतो, कार्यक्रमात आता ऐकूया प्यार मे कभी कभी या चित्रपटासाठी शान आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे गीत. गीतकार विशाल आणि राज कौशल, संगीतकार विशाल, शिराज आणि सम्राट.

प्यार में कभी कभी या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया हंगामा या चित्रपटासाठी शान आणि साधना सरगम तसंच सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत. संगीतकार नदीम श्रवण.

हंगामा या चित्रपटातल्या या गीतरचनेबरोबरच आजच्या कार्यक्रमातून देखील आम्ही आपला आता निरोप घेतो आहे. शान यांना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देऊन.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्यसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकासाठी प्रसाद सावकार यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं हे पद.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया कुलवधू या नाटकासाठी ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेली मोग रांगणेकर यांची ही पदरचना.

कार्यक्रमात आता ऐकूया राम मराठे यांनी गायलेली व्ही सी गुर्जर यांची ही पदरचना एकच प्याला या नाटकासाठी.

नाट्यसंगीताच्या या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया विद्याहरण या नाटकासाठी कीर्ती शिलेदार यांनी गायलेली कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची ही पदरचना.

कीर्ती शिलेदार यांनी गायलेली विद्याहरण या नाटकातली कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना आत्ताच आपण ऐकली. आणि या पदरचनेबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात गाण्यांचा कार्यक्रम उर्मी, विषय रंगप्रेमाचे तऱ्हा प्रेमाच्या. सूत्रसंचालन सविता जेरे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. वनिता मंडळ अवश्य ऐका. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. वनिता मंडळ दुपारी 12 वाजता. श्रोतहो, सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कन्यादान या चित्रपटासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली पी सावळाराम यांची ही रचना. संगीतकार वसंत प्रभू.

0: ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा। वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो, जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
4: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया लाखाची गोष्ट। या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेली ग दि माडगुळकर यांची ही गीतरचना, संगीतकार सुधीर फडके।

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधी यांचं जीवनकार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर बाळूअप्पा सोनार यांचं भाषण.
1: महात्मा गांधीजींचे जीवन म्हणजे साधी राहणी, उच्च विचार आणि अखंड कर्मनिष्ठा यांचा जिवंत आदर्श होय. त्यांच्या मते स्वच्छता ही केवळ शरीराची किंवा परिसराची नसून मन, विचार आणि आचरणाची असली पाहिजे. म्हणूनच त्यांनी स्वच्छतेला स्वराज्या इतकंच महत्त्व दिलं.
0: तेव्हा श्रोते हो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य
2: 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया अवघाची संसार या चित्रपटासाठी सुधीर फडके, आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेलं डॉक्टर वसंत अवसरे यांचं हे गीत, संगीतकार वसंत पवार.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर।

0: मार्ग थिबा पॅलेसजवळ रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9495373485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
1: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतो, कार्यक्रमात आता ऐकूया मुंबईचा जावई या चित्रपटासाठी रामदास कामत यांनी गायलेली ग धी माडगुळकर यांची ही गीतरचना, संगीतकार सुधीर फडके.

श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात भरड धान्याच्या जाती वैशिष्ट्य आणि निवड याविषयी डॉक्टर सुचित्रा देसाई यांची रेडिओ सखी रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आज संध्याकाळी 7:30 वाजता अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अनोळखी या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी

श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 प्रसारित होणारा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम, यामध्ये आपण ऐकणार आहोत BSNL 26 वर्षांची विश्वासाची वाटचाल. या विषयानुषंगानं BSNL रत्नागिरीचे उपमहाव्यवस्थापक शशिकांत माळी यांची रेडिओ सखी दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. अवश्य ऐका उद्या सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटासाठी सुरेश वाडकर, अनुराधा पोडवाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत, संगीतकार अनिल अरुण.

अरे संसार संसार या चित्रपटासाठी सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल अरुण. श्रोते हो, आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण कन्यादान, लाखाची गोष्ट, अवघाची संसार, मुंबईचा जावई, अनोळखी आणि अरे संसार संसार या चित्रपटातील गीतरचना ऐकल्या. चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे स्वेच्छा रक्तदान, काळाची खरी गरज. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतो, यानंतर म्हणजे 11 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज आहे 30 सप्टेंबर. हिंदीमधील सुप्रसिद्ध गायक शान यांचा आज वाढदिवस. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. त्यांचं पूर्ण नाव शंतनू मानस मुखर्जी. 30 सप्टेंबर 1972 या दिवशी मुंबई इथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मानस मुखर्जी हे संगीतकार होते आणि आई सोनाली मुखर्जी या गायिका होत्या. त्यांची बहीण सागरिका या देखील गायिका आहेत.

शान यांच्या आवाजात एक वेगळीच नशा आहे. वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाण्यासाठी शान ओळखले जातात. शान यांचं खरं नाव शंतनू मुखर्जी. 1989 वयाच्या 17व्या वर्षी करिअर सुरू करणारे शान हिंदीसह बंगाली, उर्दू आणि कन्नड भाषेतसुद्धा त्यांनी गीतं गायली आहेत.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोतेव, आज आहे शान यांचा वाढदिवस, म्हणून त्यांच्याविषयी आपण आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून जाणून घेत आहोत. शान यांनी गायक म्हणून संगीत क्षेत्रात दमदार एंट्री केली.

ती मुसू मुसू हसी या गाण्याने, आणि या गाण्याने तरुणांना अक्षरशः वेड लावलं होतं. हे तेव्हाचं गीत आहे जेव्हा लोक मोबाईलपेक्षा आपल्या माणसांना अधिक वेळ देत होते. आता आपल्याकडे कोणाचे रुसवे फुगवे दूर करण्यासाठी, लाडीगोडी लावण्यासाठी पुरेसा वेळ नसला तरी आजही ही गाणी आपल्याला त्या रम्य दिवसाची अनुभूती नक्कीच देतात. शान यांनी संगीत क्षेत्रात प्रवेश केला आणि आपल्या या पहिल्याच गाण्याने त्यांनी लाखो तरुणांच्या मनावरती राज्य केलं.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9405573485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: श्रोतेहो, शान यांच्या गाण्यांचे आजही लाखो दिवाने आहेत। शान यांनी आपल्या संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध करत या इंडस्ट्रीत मोठं यश मिळवलं आहे। संगीताचा वारसा लाभलेल्या घरात जन्मलेले असले तरी त्यांना या क्षेत्रात येण्यासाठी वाटेत आलेल्या प्रत्येक संघर्षाचा सामना करावा लागला आहे। तरुणपणातच वडिलांचं आकस्मिक जाणं, त्यानंतर एकट्या आईवरती आलेली कुटुंबाची जबाबदारी, अशाही बिकट परिस्थितीतून दिवस काढून शान यांनी हे यश गाठलं आहे। शान यांनी त्यांच्या संघर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये शिकवणी वर्ग देखील घेतले, तसंच केबल टी व्ही पॉईंट्स विकले, त्यांनी DTP ची सेवा देखील चालवली होती, तसंच मोठमोठ्या क्लायंटसाठी लेआउट आणि प्रिंट मटेरियल तयार करण्याचं काम देखील शान यांनी केलं आहे। शान यांनी हिंदीतच नाही तर बंगाली, मराठी, आसामी, कन्नड, तेलुगू, तामिळ, गुजराती, मल्याळम आणि उर्दू भाषेतही गाणी गायली आहेत। ते एक अभिनेता आणि टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता आणि होस्ट म्हणून सुद्धा त्यांनी कारकीर्द केली आहे।

श्रोतेहो, उद्या सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य, यामध्ये BSNL 26 वर्षांची विश्वासाची वाटचाल या विषयानुषंगानं BSNL रत्नागिरीचे उपमहाव्यवस्थापक शशिकांत माळी यांच्याशी दीप्ती मुसळे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते विवेक वानखडे. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 अवश्य ऐका इंद्रधनुष्य हा

श्रोतेहो, शान यांनी 2003 मध्ये राधिका यांच्याशी लग्न केलं. यांना शुभ मुखर्जी आणि सोहम मुखर्जी अशी 2 मुलं आहेत. शान यांनी लहानपणीच आपल्या संगीत करिअरची सुरुवात केली होती. लहानपणी ते जाहिरातींसाठी जिंगल्स गात होते. त्यानंतर त्यांनी काही काळासाठी यातून विश्रांती घेतली आणि परत आल्यानंतर जिंगल्स गाणं चालू ठेवलं. त्यानंतर विविध गाण्यांचे रिमिक्स आणि कव्हर व्हर्जन गाण्यास त्यांनी सुरुवात केली.

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधी यांचं जीवनकार्य, याविषयी प्राध्यापक डॉक्टर बाळूअप्पा सोनार यांचं भाषण.
1: महात्मा गांधीजींचे जीवन म्हणजे साधी राहणी, उच्च विचार आणि अखंड कर्मनिष्ठा यांचा जिवंत आदर्श होय. त्यांच्या मते स्वच्छता ही केवळ शरीराची किंवा परिसराची नसून मन, विचार आणि आचरणाची असली पाहिजे. म्हणूनच त्यांनी स्वच्छतेला स्वराज्या इतकंच महत्त्व दिलं.
0: तेव्हा श्रोते हो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य
2: 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: श्रोते हो, शान यांचा आजवरचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी असा आहे. ते इथपर्यंत कसे पोहोचले आणि शंतनूचे शान कसे झाले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फारच इंटरेस्टिंग अशी आहेत. शान यांनी गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून संगीताचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर काही काळ गीतकार सुरेश वाडकर यांच्या म्युझिक अकादमीमध्ये त्यांनी संगीताचे धडे घेतले. शान यांच्या करिअरला खरी ओळख मिळाली ती रूप तेरा मस्ताना या अल्बमच्या गाण्यांनी. आर डी बर्मन यांच्या हिट गाण्यांचा रिमिक्स अल्बम शान यांनी रेकॉर्ड केला आणि त्यामधलं रूप तेरा मस्ताना हे गाणं प्रचंड हिट झालं. 1999 मधील प्यार में कभी कभी या चित्रपटातील मुसू मुसू आणि वो पहिली बार या गाण्यांनी त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि शान यांच्या या गाण्यांनी

त्यांच्या मनावरती चांगलीच जादू केली होती. 2013 मूळचं बंगाली असलेल्या शान यांनी गुरु चित्रपटातील ओलाईट कोलुईत जाने गलो गा नाम या गाण्याने बंगाली संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. 2002 मन मधुडू या चित्रपटातील चेलिया चेलिया या गाण्याने त्यांनी तेलुगूमध्ये देखील पदार्पण केलं होतं. 2004 मौर्या या चित्रपटातील अम्मा अम्मा आय लव यू या गाण्याने त्यांनी कन्नडमध्ये पदार्पण केलं. आणि 2005 मुंबई एक्सप्रेस या चित्रपटातील पू पुथापू या गाण्याने त्यांनी तामिळमध्ये देखील पदार्पण केलं. आणि महत्त्वाचे म्हणजे 2013 लग्न पहावे करून या चित्रपटातील जाणता जाणता या गाण्याने त्यांनी मराठीत देखील पदार्पण केलं.

संगीत क्षेत्रात शान यांना सुरुवातीच्या दिवसांमध्ये राजा या नावाने ओळखलं जात होतं. हे त्यांचं टोपणनाव तर होतंच, परंतु ते करारबद्धही होतं. 1993 ते राजू सिंग संगीतकार सोबत एका प्रकल्पात काम करीत होते, तेव्हा त्यांनी त्यांना राजा या नावाने करारावरती स्वाक्षरी करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर बिद्दू संगीतकार आणि निर्माता यांनी राजावरून त्यांचं नाव शान असं केलं. ते म्हणाले, शंतनू त्यांचं मूळ नाव खूपच मोठं नाव आहे, शान असं आपण ते नाव लहान करूया. शिवाय शानलाही हे नवीन नाव खूप आवडलं आणि त्यामुळे शंतनूचा शान असं त्यांचं नामकरण झालं.

श्रोत्यो, त्यांनी म्हणजे शान यांनी स्वतःमध्ये संगीतकार कसा शोधून काढला हे सांगताना ते म्हणतात, मी 16 वर्षांचा होतो आणि मी माझे वडील गमावले होते. तोपर्यंत गाताना इतर गायकांचे बारकावे बरोबर घेण्यासाठी मी धडपडत असे. एकदा मी मोहम्मद रफी साहेबांचं सुभान अल्ला हसीन चेहरा कश्मीर की कलीमधील गाण्याचा प्रयत्न केला आणि तो अगदी उत्तम प्रकारे गाऊन घेतला. मला सर्व ट्यून बरोबर मिळाल्या आणि तेव्हा खिडकीवरती माझ्या बाबांची सावली त्यांना दिसल्यासारखं वाटलं. त्यांच्यासाठी तो आध्यात्मिक क्षण होता. अशा प्रकारे शान यांनी स्वतःमधला संगीतकार शोधून काढला.

सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, अभिनेता, संगीतकार, पार्श्वगायक शांतनु मुखर्जी अर्थात शान यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा।

तर श्रोतेहो, याबरोबरच आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि त्याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून देखील आम्ही आपला आता निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. 12 वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.

प्रसारित करतोय वनिता मंडळ हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया उर्मी रंगप्रेमाचे तऱ्हा प्रेमाच्या. सूत्रसंचालन सविता जेरे.

प्रसारित करतोय वनिता मंडळ हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया उर्मी रंगप्रेमाचे तऱ्हा प्रेमाच्या, सूत्रसंचालन सविता जेरे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. ऐकूया सूत्रबद्ध निवेदनासह कार्यक्रम उर्मी. तो म्हणाला आज व्हॅलेंटाईन डे. तो म्हणाला आज व्हॅलेंटाईन डे, ती म्हणे नवे काय रोजचेच रडे. ए चल ना मस्त कॅन्डल लाईट डिनर घेऊ. ती म्हणे बरं मुलांना पण सोबत घेऊ. तो लाडात थोडा रोमॅन्टिक, ती मात्र जुनी तशीच अँटिक. त्यानं म्हटलं आज बायको नको ग, तुझ्यातली प्रेयसी हवी. तिनं हसत म्हणलं तुम्हाला काय, तुमची रोजच नवी फॅन्टसी. तो म्हणाला चालेल ग, इतकंही हसलीस तरी, हाती हात घेऊन घटकाभर जवळ बसलीस तरी. त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली. त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली आणि मधाळसं हसत पुन्हा फुलून गेली. त्याला म्हणाली अरे वेड्या, हा व्हॅलेंटाईन डे फक्त वर्षातून एकदाच साजरा होतो, पण तुझ्या नजरेनं माझा चेहरा मात्र कुठल्याही डेला लगेच लाजरा होतो. नजरेत नजर मिसळायला कॅन्डल लाईटचं टेबल लागत नाही आणि एकरूप झालेल्या जीवांना व्हॅलेंटाईनचं लेबल लागत नाही. मैत्रिणींनो कशी वाटली ही कविता? ही कविता सांगण्याचा उद्देश की आज व्हॅलेंटाईन डे नसला तरी पण आपल्या उर्मीचा विषय आहे प्रेमाचे अनेक रंग आणि प्रेमाच्या तऱ्हा. खरं तर मंगेश पाडगावकर म्हटल्याप्रमाणे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं, जे तुमचं आणि आमचं कायम सेमच असतं. पण या प्रेमाच्या तऱ्हा मात्र खूप वेगळ्या असतात. प्रेमाला ना जर एकच रंग असता, त्याची एकच तऱ्हा असती, तर कदाचित जग फार कंटाळवाणं झालं असतं. पण असं नाही आहे, प्रेमाचे अनेक रंग अनेक तऱ्हांमुळे अतिशय सुंदर रंगीत जीवन आपलं झालं आहे. रंग किती या प्रेमाचे, मोजू कसे कुणी, कधी मायेचा पदर तर कधी मैत्रीची झालं, कधी हास्याची लकेर कधी अश्रूंची ओळ. पण तरीही प्रेमाच्या प्रत्येक घटनेत दडलंय आपलेपणाचं मूळ. प्रेम हे कधी गुलाबासारखं उमलतं तर कधी मोगऱ्यासारखं दरवळतं, कधी वडाच्या झाडासारखं सावली देतं तर कधी पावसाच्या सरींसारखं मनावर अलवार बरसतं. आणि हे जर प्रेम दोन जीवांचं, दोन प्रेमी जीवांचं असेल तर त्या प्रेमाला उपमाच नसते.

प्रेमाची पहिली पायरी, पहिला रंग, पहिली तऱ्हा, जे असतं पहिलं प्रेम आणि आपलं धडधडणारं मन. पहिलं प्रेम म्हणजे आयुष्यात आलेला पहिला रोमॅन्टिक पाऊस. फरक एवढाच की आपल्याला पावसात छत्री शोधावी लागते आणि पहिल्या प्रेमात आपलं हृदय कुठं लपवायचं हेच कळत नसतं. चेहऱ्यावर निरागसपणा, मनात गोंधळ आणि मोबाईल हातात घेतला की अचानक चेहऱ्यावर आलेलं गूढ हास्य ही आपल्या पहिल्या प्रेमाची लक्षणं. शाळा कॉलेजच्या दिवसांमध्ये एखादी व्यक्ती रोज दिसायला लागली ना की मग आधी आपण म्हणतो काय योगायोग आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसली की

अरे वा, पुन्हा योगायोग. तिसऱ्या दिवशी आपणच तिच्या वेळापत्रकाचा अभ्यास केलेला असतो. ती कधी येते, कुठे बसते, कोणत्या रंगाचा ड्रेस घालते, या सगळ्याची माहिती आपल्याला असते. यामध्ये मात्र फक्त आपल्या अभ्यासाचा अभ्यासक्रम काय आहे हे माहीत नसतं. पहिल्या प्रेमामध्ये सगळ्यात मोठा बदल होतो तो आपला आरशाशी असलेल्या नात्याचा. पूर्वी आरशात पाहून आपण फक्त केस ठीक आहेत का ते बघायचो. आता मात्र 5 मिनटं केस, 10 मिनटं चेहरा आणि शेवटी स्वतःलाच प्रश्न, मी ठीक दिसतोय ना किंवा मी छान दिसतेय ना. तो आरसासुद्धा मनात म्हणत असतो, हो बाबा, कालही तू असाच दिसत होतास आणि आजही तू छान दिसतोयस. पहिल्या प्रेमाचा खरा साक्षीदार म्हणजे आपला मोबाईल. मेसेज आला की हृदयाची धडधड वाढते. पण मेसेज काय, नोट्स पाठव ना, असा निघाला की रोमॅन्टिक स्वप्नांचा फुगा अगदी क्षणात फुटतो. आपण मात्र नोट्स पाठवताना मनात विचार करतो, यामुळे तरी संभाषण पुढे जाईल का. आणि समोरून फक्त उत्तर येतं, थँक यू. बस, दोनच शब्दात प्रेमकथेचा पहिला अध्याय संपतो. यामध्ये मित्रमंडळींची भूमिका मात्र फार महत्त्वाची. आपण त्या व्यक्तीचं नाव न सांगता, अरे एक व्यक्ती आहे असं म्हणलं की लगेच मित्र म्हणतो, मला नाव सांग. आपण, काही नाही रे. मग मित्र म्हणतो, तिचं नाव सांगितलं नाहीस तर मी उद्या सगळ्यांसमोर विचारेन हं. आणि मग या गुपिताचं रूपांतर ब्रेकिंग न्यूजमध्ये होतं. कधी कधी हे प्रेम इतकं निरागस असतं की त्या व्यक्तीनं फक्त हाय म्हटलं तरी दिवसभर चेहऱ्यावर आपलं हास्य असतं. आई विचारते, काय झालं आज एवढा खुश? आपण अगदी लगेच उत्तर देतो, काही नाही ग. पण आईच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र सांगत असतं, मला सगळं माहिती आहे. असं हे पहिलं प्रेम. हे पहिलं प्रेम कधी सफल होतं तर कधी फक्त आठवण बनून राहतं. पण त्याची गंमत मात्र कायम राहते. कारण पहिलं प्रेम हे आपल्याला प्रेमापेक्षाही जास्त काही शिकवतं. लाजणं, वाट पाहणं, कल्पना करणं, मित्रांकडनं चिडवून घेणं आणि स्वतःच्या हृदयाची धडधड पहिल्यांदाच ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टी या पहिल्या प्रेमात तर होतात. आणि म्हणूनच पहिलं प्रेम म्हणजे आयुष्यातलं असं सुंदर प्रकरण ज्यामध्ये कधी हसू येतं, कधी लाज वाटते, कधी मन उगाचच आकाशात उडतं. पण वर्षांवर्षांनी मागे पाहिलं की आपण मग स्वतःच स्वतःला म्हणतो, किती छान दिवस होते ते. नंबर सेव्ह नव्हता तरी मनात नंबर 1 होती. मेसेज फक्त 2 शब्दांचा पण त्यावर चर्चा मात्र अगदी 2 तासांची होती. असं हे पहिलं प्रेम.

पहिलं प्रेम कधी कधी मनातच राहतं आणि मग त्याचं बनतं एकतर्फी प्रेम, अगदी आपल्या आतल्या मनातलं. प्रेम करणारा तो एकटा आणि कल्पना करणारं मात्र त्याचं मन, आणि समोरच्या व्यक्तीला मात्र कदाचित याची पुसटशी देखील कल्पना नसते. पण आपल्या मनात मात्र पूर्णपणे प्रेमकथा तयार झालेली असते. पहिली भेट, पहिला संवाद, गैरसमज, रुसवा, मनधरणी आणि अगदी शेवटी लग्नापर्यंत सुद्धा. एकतर्फी प्रेमाची सुरुवात फार निरागस असते. समोरची व्यक्ती एकदा हसली की मन लगेच निष्कर्ष काढतं काहीतरी आहे. ती पुन्हा दिसली, हसली तर मन म्हणतं नक्कीच काहीतरी आहे. आणि तिसऱ्या दिवशी ती दुसऱ्यालाच हसली की मन म्हणतं अरे ही तर सगळ्यांनाच हसतीये. पण तरीही आशा मात्र संपत नाही. या एकतर्फी प्रेमाचं हे वैशिष्ट्य म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीचा आपल्याला पाहिजे तसा अर्थ लावत असतो. तिनं दोनदा मागे वळून पाहिलं म्हणजे नक्कीच माझ्याकडे पाहिलं, आणि नंतर कळतं की मागे तिची मैत्रीण उभी होती. तिनं हात हलवला, मला बाय केलं, नंतर कळलं ती रिक्षावाल्याला हात करत होती. कधी कधी या प्रेमात मन स्वतःशी संवाद साधतं. ती मला आवडते. अरे पण तिला तू आवडतोस का? माहीत नाही. मग काय, प्रेम आहे ना. यालाच म्हणतात हृदयाचा स्वतःशी चाललेला एकतर्फी संवाद, आणि हीच आहे प्रेमातली आणखी एक तऱ्हा, एकतर्फी प्रेम.

समजा या एकतर्फी प्रेमाचं रूपांतर खऱ्या प्रेमात झालं, त्याला तिच्या भावना आणि तिला त्याच्या भावना कळल्या की सुरू होतो प्रेमाचा खरा प्रवास आणि मग सुरू होतं मेसेजचं प्रेम. आपल्या डिजिटल युगामध्ये प्रेमाला पत्रांची गरज अजिबात नाही हो, भेटीचीही गरज नाही, एक मोबाईल, इंटरनेट आणि समोरच्याचा नंबर एवढंच पुरेसं. पूर्वी प्रेमपत्र लिहिण्यासाठी कागद, पेन आणि धाडस असावं लागायचं. आता प्रेमाची सुरुवात हायपासून होऊन कधी कधी ती अगदी सीन इथपर्यंत जाते. हे मेसेजचं प्रेम ना फार गमतीशीर. समोरची व्यक्ती ऑनलाईन दिसली की हृदयात फुलपाखरं उडतात. पण आपण मेसेज पाठवला आणि समोरून उत्तर आलं नाही की मनामध्ये लगेच चौकशी समिती बसते. ऑनलाईन आहे, माझा मेसेज पाहिला असेल का? कदाचित टायपिंग करत असेल. अरे अरे अरे अरे, ऑफलाईन झाली आणि पुन्हा 5 मिनिटांनी पुन्हा ऑनलाईन. मन म्हणतं ही व्यक्ती माझ्या मेसेजला उत्तर देत नाही आहे, किती संयमाची परीक्षा घेणार आहे माझी. आणि मग मेसेजमध्ये सर्वात रोमॅन्टिक शब्द येतो, टायपिंग. तो ब्लिंक होत राहतो शब्द. समोर टायपिंग दिसलं की आपण स्क्रीनकडे डोळे लावून बसतो, मनात हजारो विचार. काय लिहित असेल? काही खास असेल का? माझ्यासाठी काही असेल का? आणि काही सेकंदांनी मेसेज येतो, ओके. बस एवढ्या मोठ्या मानसिक तयारीनंतर प्रेमकथेचा हा फुगा एका शब्दानं फुटून जातो. कधी कधी ना आपण मोठा मेसेज लिहितो, भावना, काळजी, आठवणी, 4 इमोजी, 2 प्रश्न, आणि या सगळ्याला समोरून उत्तर येतं, आता हा म्हणजे नेमकं काय नक्की? यावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ होऊ शकतं. म्हणजे हो, म्हणजे नाही, म्हणजे ऐकती आहे, म्हणजे बोलायचं नाही का? की फक्त म्हणजे आता मला काय उत्तर द्यायचं ते मलाही माहीत नाही. ब्लँक होऊन जातात दोघंही. या मेसेजच्या प्रेमामध्ये मात्र इमोजींची भूमिका फार मोठी असते. हां, ठीक आहे नंतर स्माइली घालणं किंवा ठीक आहे नंतर हार्ट घालणं, यामध्ये जमीन अस्मानाचा फरक. हाय करून स्माइली इमोजी घातला की मन आनंदी, नुसतं हाय आलं की मन सावध, आणि फक्त के असं आलं की मन म्हणतं काहीतरी बिनसलंय. असं असतं हे मेसेजचं प्रेम. पण खरं तर हे मेसेजचं प्रेमही खूप गोड असतं. एखादा साधा जेवलास का, घरी पोचलास का, काळजी घे, हा मेसेज दिवसभराचा थकवा हलका करतो. कारण मेसेज छोटा असला तरी त्यातली काळजी फार मोठी असते. हो की नाही?

प्रेमाचा रंग किंवा प्रेमाची तऱ्हा आणखी एक वेगळी असते, ती म्हणजे अबोल असं प्रेम. ती म्हणते, तू दिलेला गजरा ओंझळीत माझ्या, तू दिलेला गजरा ओंझळीत माझ्या, त्यात काही फुले आणि काही कळ्या ताज्या. फुललेल्या त्या कळ्या म्हणजे सुखाची तू केलेली उधळण. फुललेल्या त्या कळ्या म्हणजे सुखाची तू केलेली उधळण. आणि लाजऱ्या कळ्यांमध्ये बोलते आपुले सगळे मुके क्षण. कळ्या फुलांचा हा गजरा आपला, जणू व्यक्त अव्यक्तांचा प्रवास निरंतर. अबोल भावनांची बोलकी कहाणी, ज्यामध्ये तुझं स्मरण निरंतर. असं हे अतिशय अबोल गूढ पण तितकंच गोड प्रेम. प्रेमाची ही आणखी एक तऱ्हा. कधी कधी प्रेम ना ते असतं विरुद्धार्थी, म्हणजे एकाला एक आवडत असतं आणि दुसऱ्याला दुसरं आवडत असतं. हा पण प्रेमाचा आणखी एक रंग. तो म्हणतो, तुला लागतो चहा आणि मला लागते कॉफी, तुला नाही आवडत मी उलटी घातलेली टोपी, तुला वाजते थंडी मला होतं गरम, तू आहेस लाजाळू आणि मी अगदीच बेशरम, तुझं माझं जमणार तरी कसं. झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे, झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे, आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे, मी मात्र झोपतो 12 नंतर आणि रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर, अगं तुझं माझं जमणार तरी कसं. फिरायला आवडतं, आवडतं तुला शॉपिंग, फिरायला आवडतं, आवडतं तुला शॉपिंग, कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग. मला मात्र खरेदीचा खूप येतो कंटाळा, मला मात्र खरेदीचा खूप येतो कंटाळा, कळत नाही रंग राखाडी आहे का काळा, तुझं माझं जमणार तरी कसं. घालतो मी शर्ट इस्त्री न करता, घालतो मी शर्ट इस्त्री न करता, जाऊन येतो एकटाच इतरांचं न ठरवता. तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट, तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट, बाहेर निघताना नखरे 1760. सांग बाई तुझं माझं जमणार तरी कसं. मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा, मला नसतात लक्षात वाढदिवसांच्या तारखा, जातो बाजारात पण काम विसरतो सारखा. तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रीण, तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रीण, बारीक तुझी नजर डोळे आहेत का दुर्बीण. सांग बाई कसं जमणार तुझं माझं. पण एक सांगू तुला, पण एक सांगू तुला, हे सगळं असूनही

0: हे कसं जमवूया का आपण? ऊन आणि सावली राहतात जसं, तुझं आणि माझं जमेल का गं तसं?
1: शब्द जुळ वाचते तुझ्या मन शब्द.

या सगळ्यांमधून पुढे जाऊन तिचं त्याच्यावर, त्याचं तिच्यावर प्रेम जडतं आणि मग घरात लग्नकार्याची बोलणी सुरू होतात. आणि तेव्हा असतं ते लग्नाआधीचं प्रेम, प्रेमाची आणखी एक वेगळी तऱ्हा. हे लग्नाआधीचं प्रेम म्हणजे आयुष्यातला असा गोड टप्पा ज्यामध्ये लग्न अजून ठरलेलं नसतं, पण मनाने मात्र संसाराचा आराखडा तयार केलेला असतो. घर कुठे घ्यायचं, सुट्टीला कुठे जायचं, चहा कोण करणार, भांडण झालं तर कोण आधी सॉरी म्हणणार, या सगळ्याचा विचार झालेला असतो. पण घरच्यांना मात्र या बैठकीची अजून काही कल्पना नसते. सुरुवातीला अगदी साधं असतं, हं, तुझं नाव काय, कुठे राहतोस, काय करतोस, अशा प्रश्नांनी सुरुवात होते. काही दिवसांनी प्रश्न बदलतात, जेवलास का, कुठे आहेस, अरे घरी पोचलास का. आणखी काही दिवसांनी चौकशी विभाग सुरू होतो, ऑनलाईन होतास, मग माझ्या मेसेजला रिप्लाय का नाही दिलास. या प्रेमामध्ये गुड मॉर्निंग आणि गुड नाईट यांना विशेष महत्त्व असतं. सकाळी मेसेज आला नाही तर दिवसाची सुरुवातच संशयाने होते. रात्री गुड नाईट उशिरा आलं तर मनात लगेच विचार सुरू होतो, आज काय झालं असेल. समोरच्याने फक्त कामात व्यक्त असल्याचं सांगितलं तरी मनाने आधी 3 कारणं, 4 गैरसमज आणि 5 निष्कर्ष तयार केलेले असतात. लग्नाआधी प्रेम करणाऱ्यांचा एक आवडता विषय म्हणजे लग्न झाल्यावर, म्हणजे लग्न झाल्यावर आपण रोज फिरायला जाऊ, हो, रविवारी बाहेर जेवायला जाऊ, हो.

आज सकाळी चहा तू करशील, ते मात्र आपण नंतर ठरवू. हं, आणि इथेच रोमॅन्टिक संभाषणाला व्यवहाराची किनार लागते. ह्या प्रेमामध्ये एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याची ही मोठी मोहीम सुरू असते. तुला कोणता रंग आवडतो, तुला कोणतं गाणं आवडतं, तुला चहा की कॉफी, हे प्रश्न अगदी प्रेमळपणे विचारले जातात. पण लग्नाची चर्चा पुढे गेल्यानंतर प्रश्न बदलतात. बँकेत सेव्हिंग किती, घर कुठे आहे, नोकरीची काय वेळ, आई वडिलांसमोर राहणार का वेगळा राहणार. आणि ही प्रेमकथा हळूहळू आर्थिक सर्वेक्षणात बदलते. हे लग्नाआधीचं प्रेम म्हणजे थोडी स्वप्न, थोडी धडधड, थोडे गैरसमज, भरपूर सारे फोन, आणि त्याहून जास्त आपण खरंच एकत्र आयुष्य जगू शकू का, आणि याबरोबरच एक गोड भीतीही असते. असं असतं हे लग्नाआधीचं प्रेम.

आता सुरू होतं लग्नानंतरचं प्रेम. लग्नानंतरचं प्रेम म्हणजे चांदणं, गुलाब, कविता, तू माझ्यासाठी किती खास, मी तुझ्यासाठी कसा, अशा वाक्यांनी भरलेलं असतंच. पण लग्नानंतरच्या प्रेमामध्ये अजूनही काही गोष्टी येतात, ते म्हणजे चहा ठेवलास का, भाजी आणलीस का, चार्जर कुठे आहे, आज डबा काय द्यायचा, हे नवीन प्रश्न दार ठोठवायला लागतात. प्रेम संपत नाही, पण त्याचा फॉर्मॅट मात्र बदलतो. प्रेमाची तऱ्हा वेगळी होते. लग्नाआधी तो म्हणायचा तुझ्यासाठी चंद्रसुद्धा आणेन. लग्नानंतर ती म्हणते अहो जरा बाजारातून कोथिंबीर आणाल का, तो म्हणतो आत्ता. ती शांतपणे म्हणते हो, चंद्र नको, कोथिंबीर पुरेशी आहे. कधी कधी ना लग्ना

नंतरच्या या प्रेमाची परीक्षा छोट्याशा भांडणात होते आणि मग प्रेमामध्ये मतभेद झाले की दोघंही आपापल्या बाजूने अगदी ठाम असतात. काही वेळा घरात शांतता पसरते, मग कोण आधी बोलणार याची चर्चा सुरू होते. 10 मिनटं शांतता, मग 20 मिनटं शांतता, शेवटी कोणीतरी विचारतच, चहा करू? आणि लगेच उत्तर येतं, हो हो कर ना. झालं, युद्धबंदी लागू. खरं तर लग्नानंतरचं हे प्रेम फार सुंदर असतं, त्यामध्ये दिखावा कमी आणि काळजी जास्त असते. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे वाक्य रोज ऐकायला मिळेलच असं नाही, पण ताप आला तर कपाळावर हात ठेवणारा जोडीदार, बाहेर जाताना लवकर ये म्हणणारी व्यक्ती, आवडता पदार्थ ताटात वाढणं, थकलेल्या दिवसानंतर 2 गोड शब्द बोलणं, हीच तर प्रेमाची खरी रूपं असतात. म्हणूनच लग्नानंतर प्रेम कमी होत नाही, उलट ते कवितेतून रोजच्या जगण्यात उतरतं. आधी प्रेम डोळ्यात दिसतं, नंतर ते चहाच्या कपात, डब्याच्या घासात, काळजीच्या प्रश्नात आणि कधीकधी छोट्याशा भांडणानंतरच्या चल जेवायला बस यामध्ये देखील दिसतं. कारण संसारात प्रेम म्हणजे रोजच आय लव्ह यू म्हणणं नाही, तर रोजच्या गडबडीतही तू आहेस ना ही जाणीव जपणं होय. असं हे लग्नानंतरचं प्रेम.

एक दिवस तिने त्याला विचारलं, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? तो बावचळला, गोंधळला. आता अशा प्रश्नांची सवय नव्हती उरली ना. प्रेम नवनवं होतं तेव्हा सगळं ठीक होतं हो. तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडेही भारी भारी उत्तरं तयार असायची. पण मग लग्न झालं, संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली. आणि काल परवा अचानक ही गुगली पडली. त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती. हातात लाटणं, समोर तापलेला तवा, त्यानं संभाव्य धोका ओळखला. सांगण्यासारखं प्रचंड आहे, संध्याकाळी सावकाशीनं सांगतो, असं म्हणून तो कामावर सटकला. तो घरातून बाहेर पडला खरा, पण घर काही डोक्यातून बाहेर पडत नव्हतं. अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेली. कठीण असतो हो हे नात्याचं गणित. एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांमधून सोडवणं अगदी कठीण. तो विचार करत होता, काय सांगावं, मी राजा, तू माझी राणी, वगैरे वगैरे म्हणावं का? नको नको, फार फिल्मी वाटतं ते. तू खूप छान आहेस असं म्हणावं का? नको नको, तिला ते फारच रुक्ष वाटू शकतं. समजूतदार, सहनशील असं म्हणावं का? नको तर ती नक्कीच म्हणेल ह्याच्यावर की राजकारणासारखी उत्तरं देऊ नकोस. त्याला काही सुचेना. बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं या दोन्हीसाठी ना क्लासेस असायला हवेत. लाईन लागेल नवऱ्यांची, त्याच्या मनात असले भलते सलते विचार येत होते. सूर्य मावळला, घरी जायची वेळ झाली. आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्यांची भुवई वर जाणार याची त्याला खात्री होती. घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता. त्यानं बेल वाजवली. अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही, त्याच्या मुलानं दार उघडलं. आणि पुढच्या क्षणीच कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला. मुलगा जवळजवळ उडी मारतच म्हणाला, बाबा भजी केली आता आईनं, पटकन हातपाय धुवून या. तो मान डोलावून आत गेला आणि पुढच्याच क्षणी टेबलावर हजर झाला. बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली. त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं. तिनं तोंडभर हसून विचारलं, काही सुस्त आहे का? त्यानं नकारार्थी मान हलवली. तशी तिनं पटकन टाळी वाजवली आणि आनंदाने म्हणाली, अहो मलाही नाही सुचलं. तो पुन्हा गोंधळला, अरे? आणि ती बोलतच होती. अहो काही दिवसापूर्वी ना माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं, तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं? 7-8 दिवस मी विचार केला पण मला काही सांगताच येईना. आणि मग मात्र मला भीती वाटली. माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय असं वाटलं आणि खूप अपराधी वाटायला लागलं. काय करावं काही कळेना. मला स्वतःविषयी शंका होती, पण 12 वर्षानंतर देखील तुझं प्रेम कणभरही आटलेलं नाही याची मात्र खात्री होती. म्हणून मग हा प्रश्न मी तुला विचारला. वाटलं तुला जर उत्तर देता आलं तर मात्र आपण फॉल्टमध्ये आहोत. पण नाही, तुलाही उत्तर देता आलं नाही म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत जिथे फक्त वाटून घेणं हे सुरू झालं आहे. आता शब्द सापडत नाहीत आणि त्यांची गरजही नाही, कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची धडपड संपली आहे. असं म्हणून तिनं एक कांदाभजी त्याला भरवली. शपथ सांगतो, त्याच्या 12 वर्षाच्या संसारामधला सगळ्यात खमंगपणा त्या भजीमध्ये उतरला होता. अशी ही प्रेमाची आणखी एक तरा, मुरलेल्या गोड लोणच्यासारखी.

लग्नाला काही वर्ष होतात, संसार मुरायला लागतो आणि यानंतर या नात्याची गोडी आणखीनच अवेट होते. प्रेमाची यातली आणखी एक वेगळा रंग, एक वेगळी तऱ्हा यामध्ये असते, एक वेगळीच गोडी आणि वेगळीच ओढ. लग्नाला 12 वर्ष झाल्यानंतर अचानक

असं प्रेम हळूहळू वाढत जातं. आता वय पण वाढलेलं असतं आणि वय वाढलं की असलेलं प्रेम ते असतं रोमान्सपासून अगदी रिमाइंडरपर्यंत. प्रेमाची ही आणखी एक तऱ्हा. वय वाढलं की प्रेमाची भाषा बदलते. तरुणपणी प्रेम म्हणजे चांदणं, गुलाब, लाँग ड्राईव्ह, रात्री उशिरापर्यंत गप्पा. आणि वय वाढल्यावरचं प्रेम म्हणजे औषध घेतलंस का, चहा करू का, जरा आराम कर, जीना हळू उतर रे बाबा. हे वय वाढल्यावर तारे नको असतात, चष्मा कुठे तेवढा शोधून दे रे बाबा. बस प्रेमाची पातळी तीच, पण चष्म्याची गरज वाढलेली. पूर्वी दोघं फिरायला बाहेर पडायचे तेव्हा प्रश्न असायचा कुठे जाऊया. आता प्रश्न असतो किती दूर जायचं, थोडं लांब जाऊया का, नको. रोमान्सचा हा प्रवास सुरू होतो आणि शेवटी भाजीच्या पिशवीत येऊन संपतो. वय वाढलं की प्रेमात काळजीचा भाग वाढतो. चहा झाला की गोळी घ्यायची आठवण केली जाते. आता गुड मॉर्निंगपेक्षा तब्येत कशी आहे हा मेसेज जास्त महत्त्वाचा असतो. कुठे फिरायला जायचं यापेक्षा घरी लवकर या हा शब्द मोलाचा ठरतो. पूर्वी वाढदिवसाला महागडी वस्तू भेट दिली जायची. आता नवरा बायकोला विचारतो काय घेऊ तुला, ती म्हणते काही नको, फक्त मुलाबाळांसमोर आपण आजचा दिवस छान साजरा करूया. कधीकधी दोघं सोफ्यावर बसलेले असतात, टीव्ही सुरू असतो, पण कुणालाच कार्यक्रम नीट दिसत नाही. एकाला झोप येते, दुसऱ्याला चष्मा सापडत नाही, तरी दोघं एकत्र बसलेले असतात. शब्द नसतात पण सहवास असतो. अगदी हेच वय वाढल्याचं प्रेमाचं खरं सौंदर्य आणि खरं लक्षण. केसात आलेली रुपेरी किनार तरी प्रेमाचा रंग बहारदार. गुलाब नसेल हातात आता, पण हाताचा स्पर्श असतो प्रेमाचा आधार. खरंच वय वाढलं की प्रेम अधिक शांत, समंजस आणि आपुलकीचं होतं. डोळ्यातला रोमांस काळजीत बदलतो, नजरेमधलं प्रेम अधिक गहिरं होतं. आणि हातात हात घालून चालायचो आता एकमेकांना आधार देत चालतो. आणि मला वाटतं मैत्रिणींनो, कदाचित हेच प्रेम, ह्याच प्रेमाचं रूप हे सगळ्यात सुंदर असतं. हा प्रेमाचा रंग ही प्रेमाची तऱ्हा सगळ्यात गोड असते.

मैत्रिणींनो, असं हे प्रेम, प्रेमाचे हे अनेक रंग आणि या प्रेमाच्या अत्यंत गोड, निरागस, हव्या हव्याच्या वाटणाऱ्या वेगवेगळ्या तऱ्हा. आणि हे प्रेम आहे म्हणूनच आपण आहोत आणि म्हणूनच ही दुनिया चालली. तर असंच हे प्रेम सतत वृद्धिंगत होवो हीच मनापासून सदिच्छा. मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम उर्मी. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की सांगा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आय डीवर. आणि याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह या कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

आशा भोसले यांच्या स्वरात बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार होते इंदत्ता.

अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात कळत नकळत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार होते आनंद मोडक. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात उंबरठा या चित्रपटातलं गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात लक्ष्मी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीतकार होते राम कदम. या गीताबरोबरच गीताबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी.

0: स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी केली आहे. वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि कार्बन उत्सारण याबाबतची नवीन चौकट या मानकांद्वारे निश्चित होईल. ही चौकट देशातल्या वाहन उद्योगांसाठी अधिक स्पष्ट आणि स्थिर धोरण प्रदान करेल, त्यामुळे अधिक ऊर्जा कार्यक्षमता आणि इंधन वापर कमी करण्यास मदत होईल. देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच देशात विक्रीला असलेल्या आयात वाहनांना सुद्धा ही मानकं लागू असतील. ग्राहकांना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील असं ऊर्जा मंत्रालयानं यासंबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या नव्या मानकांचं पालन करताना उत्पादकांना स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधन आणि इतर नवीन उपाययोजना करण्यासाठी अधिक वाव मिळेल असंही ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. या मानकांनुसार हलक्या वजनी वाहनांपेक्षा अवजड वाहनांना इंधन कार्यक्षमतेच्या अधिक काटेकोर अटी लागू होतील. नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी मानकं 2027 पासून आत्ताच्या मानकांची जागा घेतील आणि ती 31 मार्च 2032 पर्यंत लागू असतील. भारताबरोबर व्यापार आणि गुंतवणूक भागीदारीच्या संधी कतारमधल्या व्यावसायिकांनी प्राधान्यानं स्वीकाराव्यात आणि आर्थिक संबंध दृढ करावेत असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. दोहा इथं झालेल्या कतारी व्यावसायिक असोसिएशनच्या गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. भारताच्या विक्रमी आर्थिक वाढीचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. तसंच 2025-26 मध्ये भारतात 94 अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक थेट परकीय गुंतवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. कतारचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री अहमद बिन महम्मद अल सईद यांचीही त्यांनी भेट घेतली. पायाभूत सुविधा, अन्न सुरक्षा, औषध व्यवसाय, रसायन, आरोग्य आणि स्टार्टअप्स अशा अनेक क्षेत्रातल्या गुंतवणूक संधींबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: जागतिकीकरणाच्या रेट्यात देशोदेशीची उत्पादनं भारतात सहज मिळू लागली. मात्र अशावेळी देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देणं गरजेचं ठरलं. स्थानिक कारागिरांचा रोजगार, पारंपरिक उपजीविकेचं साधन तसंच पारंपरिक हस्तकलांचं संरक्षण या हेतूनं नीती आयोगाने व्होकल फॉर लोकल अभियान 13 मार्च 2024 रोजी सुरू केलं. देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येतं. सरकारची ई मार्केट प्लेस आणि इतर उपक्रमांमध्ये तिथल्या हस्तकला आणि इतर उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली जाते. एक जिल्हा एक उत्पादन अशा उपक्रमांमधून मोठ्या शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानकं, बस स्थानकं अशा ठिकाणी विक्रीची दालनं सुरू करून दिली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने विविध ठिकाणी अशा उत्पादनांची प्रदर्शनं भरवण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या विविध उत्सवांमध्ये देखील कोल्हापुरी चपला, मधुबनी पेंटिंग्स, सोलापुरी चादरी, हापूस आंबा अशा उत्पादनांना मागणी असते. स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचं आणि कारागिरीचं जतनही या उपक्रमातून होतं. बहुसंख्य पारंपरिक हस्तकला उद्योग पर्यावरणाला हानिकारक नसल्याने हा उपक्रम पर्यावरणस्नेही बनला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मन की बात मध्ये व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं.
2: भारत के आत्मनिर्भर बनने का मार्ग भारत में बनी चीजों पर गर्व करने से ही प्रशस्त होगा. इस संदेश को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाना भी हमारी जिम्मेदारी है. हमारे क्रिएटिव वर्ल्ड के साथियों, इन्फ्लुएंसर्स और सेलिब्रिटीज की भी इसमें बहुत बड़ी भूमिका है. मेरा आपसे आग्रह है कि स्वयं भी वोकल फॉर लोकल को अपनाएं और दूसरों को भी इसके

0: लिए प्रेरित कीजिए।
1: स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे। नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते। मतदार याद्यांमध्ये चुकीच्या नोंदी झाल्या तर निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पणाला लागेल असं ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। SIR अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलनाचा आराखडा ठरवण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली। या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी, जयराम रमेश, KC वेणुगोपाल, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, सपा, CPI, CPIM, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इत्यादी पक्षांचे नेते उपस्थित होते। अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे। 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये आहे। इराणमधून निघालेल्या आझाद नावाच्या जहाजातून हा साठा पाकिस्तानातल्या ग्वादार बंदरामागे लहान लहान मासेमारी नौकातून लक्षद्वीप किंवा मुंबईच्या किनाऱ्यावर उतरवण्यात येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली। गेले 17 दिवस ही कारवाई सुरू होती असं गुजरात ATS अधिकाऱ्यांनी सांगितलं। या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आलं आहे। अटक केलेले आरोपी, जहाज आणि मुद्देमाल पूर्ण बंदोबस्तात मुंबईत आणण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे। अंमली पदार्थांच्या जागतिक तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांचे आणि त्यांच्या कारवायाबाबतचे धागेदोरे या तपासात मिळण्याची शक्यता आहे। भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधल्या आर्थिक नातेसंबंधांना गती मिळाल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। अमेरिकेतल्या उद्योजक संघटनेच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते। भारतात उद्योगाचा आणि कसबी कामगारांचा पाया वाढत असून अमेरिकेतल्या उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असं गोयल म्हणाले। आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 3 सुवर्णपदकाची कमाई केली। नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं। अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला। तिरंदाजी स्पर्धेत मिश्र प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तानीपर्थी याच्या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं। या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं। भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं। ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनीपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे। मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया धांदस हिनं 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं आहे। भारतानं आतापर्यंत 9 सुवर्ण, 21 रौप्य आणि 27 कांस्य पदकासह एकूण 57 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 8वं स्थान पटकावलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे। भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3 दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा आणि 1 दिवसीय सामना आज गुवाहाटीतल्या बरसापारा मैदानावर खेळला जाणार आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:00 हा सामना सुरू होईल। भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी। स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन। अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 5 जणांना अटक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 2:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचं 1:40:53 झालेली आहेत. प्रसारित करतोय सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. उजनी धरणातील उपलब्ध पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याच्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचना. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचं भौतिक सुविधांच्या उपलब्धतेनुसार वर्गीकरण आणि कार्यकारी मंडळाची मुदत संपलेल्या 643 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. राज्याच्या बहुतांश भागात यंदा सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडला. पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांमुळे मदत आणि पुनर्वसन विभागानं खरीप हंगाम 2026 राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. यात पुणे विभागातील 35 तालुक्यांचा समावेश असून सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि मंगळपेढा या 11 तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा दरवर्षीच्या तुलनेत निम्माच म्हणजे 223 पाऊस पडला. पावसाच्या मोठ्या खंडामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोट आणि पंढरपूरसह विविध तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोलापूर जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली आहे, त्यामुळे विविध गावात 68 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे जलप्रकल्प सध्या कोरडे पडले असून जिल्ह्याच्या पाणी पुरवठ्याची संपूर्ण भिस्त आता उजनी धरणावर आहे. पुढच्या पावसाळ्यापर्यंत उजनीच्या उपलब्ध पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. उजनी धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा असला तरी ते पाणी शेती आणि उद्योगासाठी न वापरता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवावं असं गोरे यांनी सूचित केलं आहे. जिल्हा परिषदेच्या 2768 प्राथमिक शाळांचं भौतिक सुविधांच्या उपलब्धतेनुसार वर्गीकरण करण्यात आलं आहे. यामध्ये 571 शाळा ड श्रेणीत असून या सर्व शाळा पुढील 4 क श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी 70 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. या निधीतून शाळांना शौचालय, पिण्याचं स्वच्छ पाणी, वीज संरक्षण भिंत, वर्गखोल्या अशा मूलभूत सेवा सुविधा पुरवल्या जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपलेल्या 643 ग्रामपंचायतींवर शासनाच्या आदेशानुसार प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर आणि मंगळवेढा तालुका वगळता इतर सर्वच 9 तालुक्यात एका अधिकाऱ्याकडे 8-9 ग्रामपंचायतीचा कारभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासक म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याला कार्यालयीन कामकाजाबरोबरच प्रत्येक ग्रामपंचायतीला 1 द्यावा लागणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 22 युवा महोत्सव यंदा बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयात होत आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना सर्जनशीलतेला आणि सांस्कृतिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा युवा महोत्सव 28 सप्टेंबरला सुरू झाला असून उद्या 1 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांनी 39 कला प्रकारात आपली कला सादर केली. यामध्ये 45 महाविद्यालयातील जवळपास 1000 जास्त विद्यार्थी सहभागी झाले असल्याची माहिती कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक नुकतीच कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विद्यापीठाच्या विविध इमारतींचं सुरू असणारं बांधकाम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं काम तसंच विद्यार्थ्यांच्या पारदर्शक परीक्षा या विषयांवर या सभेच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. विकासकामांना गती देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनानं कडक पावलं उचलावीत अशी अपेक्षा सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. तर श्रोते हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात सुधाकर देशपांडे यांची रचना सुधा तेरडाळकर यांच्या स्वरात.

राजा बढे यांची रचना आपण ऐकलीत अनिल खोब्रागडे यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया किरण पुरंदरे यांच्या पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: मी आजवर

0: वाचलेल्या सगळ्या पुस्तकांमधलं माझं हे सर्वात आवडतं पुस्तक आहे. किरण पुरंदरे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाबद्दल मी आज सांगणार आहे, कारण मला पक्षी हे एक मोठी संदेश देणारी अशी एक गोष्ट वाटते. मी हे पुस्तक वाचलं तेव्हा मला ते खूप आपलंसं वाटलं. पक्षी आपण रोजच बघत असतो. मनःशक्ती वाढवण्यासाठी पक्ष्यांबद्दल स्नेह हवा. आपल्याला बालपणापासूनच चिमणी, कावळा, कोकिळा, साळुंकी, पोपट, मैना, नाचणारा मोर या गोष्टींचं आकर्षण असतं. वलयांकित विचार आपल्या मनात निर्माण झालेले असतात. इथे इथे नाचरे मोरा, चिवतई चिवतई दार उघड, अशा प्राथमिक कल्पनांपासूनच आपलं बालपण आणि तो पक्षी मैत्रीचा प्रवास सुरू होतो. किरण पुरंदरे लिखित या पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकात आपल्या परिसरात दिसणाऱ्या पक्ष्यांची माहिती सांगितली आहे. या पुस्तकात 47 विभाग असून 30 अधिक नेहमी दिसणाऱ्या पक्ष्यांबद्दल लिहिलेलं आहे. उगीचच लंकेत सोन्याच्या विटा असं परदेशी पक्ष्यांचं वर्णन करण्यापेक्षा आपल्याच देशात आपल्याच परिसरात रोज दिसणाऱ्या या सख्ख्या शेजाऱ्यांची माहिती लेखकाने फार आकर्षकपणे मांडली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे पक्षी कसा ओळखावा, पक्ष्यांमधील फरक काय, पक्ष्यांचे आवाज कसे, यापासून ते पक्षी निरीक्षणासाठी कोणती दुर्बीण वापरावी इथपर्यंतची माहिती या पुस्तकात आहे. पंख आणि पिसं असलेला आणि आकाशात उडणारा सजीव म्हणजे पक्षी होय, असं पक्ष्यांचं सोपं वर्णन किरण पुरंदरे सरांनी केलं आहे. पक्षी हे पृथ्वीवर आपल्या आधी कित्येक कोटी वर्ष जन्माला आले, म्हणजे हे पक्षी आपल्याला सिनियर आहेत. या आपल्या सिनियर शेजाऱ्यांशी आपण जुळवून घ्यायला पाहिजे. आपण या शेजाऱ्यावर प्रेम करायला पाहिजे, त्यांच्या आदिवासाचं संरक्षण करायला पाहिजे, त्यासाठी झाडं लावली पाहिजे आणि झाडं जगवली पाहिजेत, असा सुंदर संदेश या पुस्तकात दिला आहे. पक्षी आपले सख्खे शेजारी हे पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे लिखित लोकप्रिय पुस्तकातील अनेक फोटो हे आपल्याला मनाला आवडतील असे आहेत. नित्याच्या नेहमीच्या चिमणी कावळा यांच्यासोबत खंड्या, बुलबुल, दयाळ, हळद्या, भारद्वाज अशा अनेक पक्ष्यांचा समावेश या निरीक्षणात आहे. या पुस्तकाचा मुख्य उद्देश पक्ष्यांची ओळख करून देणे यासोबत त्यांच्या निसर्गातील भूमिकेचे व संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा देखील आहे. खरंच पक्षी माणसाला खूप काही शिकवतात. पक्ष्याची चिकाटी, प्रेम आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती येवो, परिस्थितीशी झुंजत टिकून राहणं हे संदेश देतं. मला आवडलेले पक्षी आपले सख्खी शेजारी हे किरण पुरंदरे लिखित पुस्तक अगदी बालवयातील मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच उपयोगी पडेल असे आहे. असे म्हणतात की पक्षी निरीक्षण केलं की मनावरचा ताण हलका होतो. डॉक्टर देखील आपल्याला पक्षी निरीक्षण करावं, ज्याने नैराश्य कमी होऊ शकेल असा संदेश देतात. सकारात्मक विचार वाढवण्यासाठी पक्षी आपल्याला खूप मदत करतात. पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकावरून आपल्याला ते अधिक चांगल्या प्रकारे कळतं.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला किरण पुरंदरे यांच्या पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात धिंगडी अळंबीची लागवड याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, अळंबी ही विशिष्ट वर्गातल्या बुरशीचं फळ आहे. अळंबीला भूछत्र, मशरूम या नावाने ओळखलं जातं. धिंगडी अळंबीच्या लागवडीसाठी लागणारं तापमान उन्हाळा सोडता सर्व वर्षभर मिळतं. यात सर्व अमिनो आम्लांचा समावेश असून ती

अन्नपदार्थातील प्रथिनांपेक्षा उच्च प्रतीची आणि पचायला हलकी आहेत. धिंगरी अळंबीच्या लागवडीसाठी ऊन, वारा, पाऊस यापासून सुरक्षित राहील अशी जागा निवडावी. झोपडी किंवा खोली ही आच्छादित असावी, जिथे हवा खेळती आणि प्रकाश आहे अशी असावी. धिंगरी अळंबीच्या लागवडीसाठी भात, गव्हाचं काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटं आणि पानं, सोयाबीन, तूर यांच्या काड्या, भुईमुगाच्या शेंगांची टरफलं, वाळलेल्या काडाचा, पालापाचोळ्याचा वापर करता येतो. अळंबीच्या माध्यमासाठी नवीन न भिजलेलं माध्यम वापरावं. या माध्यमासाठी प्लॅस्टिक पिशव्या वापराव्यात. प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये तयार केलेले बेड ठेवण्यासाठी रॅक किंवा टांगण्यासाठी समांतर अशा तारा बांधून ठेवाव्यात. अळंबी लागवडीसाठी स्पॉन, काडाचे लहान लहान तुकडे करून ठेवावेत. हे सगळं साहित्य जमा केल्यानंतर काडाचे 2 ते 3 सेंटीमीटर बारीक तुकडे यांचं पोतं थंड पाण्यात 8 ते 10 तास ठेवावं. काडाचं पोतं थंड पाण्यातून काढ

रॅक किंवा टांगण्यासाठी समांतर अशा तारा बांधून ठेवाव्यात. अळंबी लागवडीसाठी स्पॉन काडाचे लहान लहान तुकडे करून ठेवावेत. हे सगळं साहित्य जमा केल्यानंतर काडाचे 2 ते 3 सेंटीमीटर बारीक तुकडे यांचं पोतं थंड पाण्यात 8 ते 10 तास ठेवावं. काडाचं पोतं थंड पाण्यातून काढल्यानंतर नितळून द्यावं. यानंतर निर्जंतुकीकरण करण्यासाठी 80 ते 90 सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यात 1 तास बुडवून ठेवावं. माध्यम निर्जंतुक केल्यानंतर प्रत्यक्ष प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये 8 ते 10 सेंटीमीटर जाडीचा काडाचा थर भरावा, त्यावर स्पॉन पसरावं. अशा प्रकारे 4 ते 5 स्पॉनचे तसंच काडाच्या थराने पिशवी भरावी. पिशवीला छिद्र पाडावीत. भरलेल्या पिशव्या रॅकवर किंवा तारेला अडकवून ठेवाव्यात. यावेळी 25 ते 28 सेंटीग्रेड तापमान असावं. 65 ते 90 आर्द्रता नियंत्रित करावी. यासाठी जमिनीवर, भिंतीवर, शिवाय बेडवर दिवसातून 3 वेळा पाणी फवारावं. शिवाय प्रकाश आणि खेळती हवा ठेवावी. 3 ते 5 दिवसात या अंकुराची वाढ होऊन अळंबी काढण्यासाठी तयार होते. अळंबीची काढणी बेड भरल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी करता येते. शेवटचं 1 दिवस पाणी फवारणं बंद करावं आणि त्यानंतर सर्व अळंबीची काढणी करावी. अळंबी पिरगळून काढणी करावी. काढणी झाल्यानंतर हात फिरवून कुजलेला, मोकळ्या झालेल्या काडाचा थर काढून टाकावा. त्यानंतर दिवसातून 3 वेळा पाणी मारत राहावं. 8 ते 10 दिवसांनी दुसरं खोडव्याचं पीक मिळतं. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी तिसरं पीक मिळतं. एकूण 3 काढण्यात 6 किलोच्या बेडपासून 45 ते 50 दिवसात 1 किलो ताज्या अळंबीचं उत्पादन मिळतं. अळंबीवरील किडीच्या नियंत्रणासाठी बेडवर फळं नसताना सौम्य अशा नुऑनची फवारणी करावी. ताजी अळंबी प्लॅस्टिक पिशव्यांना भोकं पाडली असतील तर 1 ते 2 दिवस टिकते, म्हणून लगेच ती विकून टाकावी. जर विकली गेली नाही तर ती उन्हामध्ये वाळवावी. वाळलेली अळंबी हवाबंद केल्यास 6 महिन्यांपर्यंत टिकते. या वाळलेल्या अळंबीला चांगला भाव मिळतो. तेव्हा अळंबी उत्पादनाचा उद्योग हा तरुणांनी, विशेषतः महिलांनी जरूर करावा. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात धिंगरी अळंबीची लागवड याविषयीची माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण त्वचेविषयीची काळजी यावर विवरण पाहिले. त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. याची काळजी त्या पद्धतीनेच घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपली त्वचा जी आहे ते आपल्या शरीराचं सौंदर्य व्यक्त करत असतं. याचाच आणखी एक भाग म्हणजे केस. केसांची काळजी घेणं सुद्धा तितक्याच पटीने गरजेचं आहे. प्रत्येक ऋतूनुसार आपल्या त्वचेमध्ये जसे बदल होतात तसेच आपल्या केसांमध्ये सुद्धा बदल होतात. केसांची जर योग्य काळजी घेतली तर केस मजबूत, चमकदार आणि गळतीपासून सुरक्षित राहतात. त्यामुळे रोजच्या जीवनात आपण सोप्या पद्धतीने केसांची कशी काळजी घेऊ हे आपण पुढे पाहूया. केसांच्या रोजच्या काळजीमध्ये आपण काय करू शकतो तर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. खूप गरम पाणी किंवा खूप थंड पाणी केसांसाठी वापरू नये. कोमट किंवा थंड पाणी चालेल. प्रत्येक वेळेस केस धुतल्यानंतर कॉटनच्या सुती कापडाने केसांचं पाणी अलगट टिपून घ्यायचंय. आठवड्यातून 2 वेळेला केसांना तेलाने मसाज करा, तेलाने मालिश करा. यामध्ये आपण अगदी साधं खोबरेल तेल सुद्धा वापरू शकतो किंवा औषधीयुक्त तेलही आपल्याला वापरता येतात. पण तरीही खोबरेल तेल, बदाम तेल आणि एरंडेल

0: हे केसांसाठी अतिउपयुक्त आहे. मालिश केल्याने केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण वाढतं व केसांची वाढ चांगली होते. यासोबतच केसांची ग्रोथ चांगली होण्यासाठी किंवा केसांची हेल्थ चांगली राहण्यासाठी न्यूट्रिशन लेवल सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी 12 किंवा आयर्न आणि व्हिटॅमिन डी 3 याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जेवणामध्ये प्रोटीन, आयर्न, झिंक, बायोटीन असलेल्या आहाराचा उपयोग करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, अंडी, हिरव्या भाज्या, फळं, सुके मेवे यामध्ये बदाम, अक्रोड याचा समावेश अवश्य करायचा आहे. मेथी दाण्याचाही इंटरनली व एक्सटर्नली खूप छान पद्धतीने केसांसाठी वापर करता येतो. मेथीच्या पाण्याने केस धुतले तर केसातील डँड्रफ सुद्धा कमी होतो. अळशी म्हणजेच फ्लॅक्सीड हे जर पाण्यामध्ये शिजवले आणि त्याचा लेप केसांना केला तर नॅचरल कंडिशनर म्हणून ते काम करतं. केसांच्या स्वास्थ्यासाठी टाळायच्या गोष्टी कुठल्या आहेत तर हल्ली जे वारंवार केसांना हीट स्टायलिंग केलं जातं त्यामध्ये स्ट्रेटनर किंवा ब्लो ड्राय जे केले जातात ते टाळलं पाहिजे. ओल्या केसांमध्ये कंगवा वापरायचा नाहीये किंवा जोरात केस विंचरायचे नाहीयेत. खूप घट्ट वेण्या किंवा पॉनिटेल बांधणं टाळायला पाहिजे. रात्री झोपतानाही सैलसर वेणी बांधून झोपायचंय. केमिकल ट्रीटमेंट म्हणजे रिबॉन्डिंग, कलरिंग ट्रीटमेंट किंवा नॅनोप्लास्टी हे कमीत कमी करणं किंवा ते टाळणं खूप गरजेचं आहे. यासाठी जे घरगुती उपाय आहेत ते आपण वापरू शकतो. कमीत कमी आठवड्यातून एक वेळा आवळा, शिकेकाई, रिठा याच्या पाण्याने केस धुवावेत. यामध्ये जास्वंदाच्या वाळलेल्या फुलांचा, पानांचा, अळशीच्या बियांचा, कलोंजीचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो. मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट केसांना लावता येते. ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचं जेल हे सुद्धा आपण टाळूवर लावू शकतो. एवढं होऊनही जर जास्त केस गळत असतील, टाळूवर खाज, कोंडा, जळजळ अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेणं गरजेचं आहे. तसंच व्हिटॅमिन बी 12, आयर्न सप्लिमेंट आणि डी 3 सुरू करणं सुद्धा गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचाविकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजात कशा प्रकारे सकारात्मकता दिसून येते?
1: खूप म्हणजे सकारात्मक गोष्टी आता घडत आहेत. गेले 10 वर्ष झालं निर्मलवारी हा प्रयोग सुरू केलेला आहे.
0: बरोबर.
1: आणि तो आळंदीपासून जी पंढरपूरकडे जे आपली वारी पायी जात तर त्या मार्गावरती जो होणारा कचरा आहे त्यासाठी काही संस्था काही लोक खूप छान पद्धतीनं झटत आहेत की ती वारी स्वच्छ होऊ देत, तो परिसर पण स्वच्छ दिसावा, ती प्रसन्नता ती कायम अनुभवत राहावी याच्यासाठी बरेच लोक झटतात. परतीची वारी नको वाटायची लोकांना, तर आता तसं होत नाहीये. आता त्याच्यामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल झालेला आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन ह्या वर्षी कोल्हापूरमध्ये पण निर्मलवारी हा प्रयोग केला आणि माझ्या दृष्टीनं तो व्यवस्थित सक्सेसफुल झालेला आहे असं मी म्हणेन. कोल्हापूरमध्ये गेले 24-25 वर्ष झालं कोल्हापूर ते नंदवाड अशी पायी वारी जाते आणि बऱ्याच जणांना ते लक्षात आलं की त्या पायी वारीमध्ये जाताना बरेच जण त्यांना काही खायला किंवा काही गोष्टी देत असतात की एवढं अंतर कापून जायचं तर त्यांच्याजवळ ते पाणी खाणं असावं म्हणून. तर तो जो परत पाठीमागं पडणारा कचरा आहे तर त्याची समस्या जेव्हा लक्षात आली काही लोकांच्या किंवा संस्थांच्या, तर त्यांनी यावर्षी तो जो प्रयोग राबवला तर मी स्वतः तो अनुभवला.

0: तर खरंच ती वारीमध्ये काही स्वयंसेवक डस्टबिन बॅग मोठे कंटेनर कचरा टाकण्यासाठी घेऊन उभा राहिलेले, पायी जाणारा वारकरी पण त्याच्यात येऊन कचरा टाकत होता, आणि त्यामुळे पुढं गेलेली वारी आणि पाठीमागे राहिलेला तो स्वच्छ परिसर हे अनुभवण्यासारखं होतं. हे जर असंच आपण सातत्य ठेवलं तर नक्कीच बदल होणार आहेत. उलट त्या लोकांनी आवाहन केलं होतं की खाणं फळं किंवा जे प्लास्टिकमध्ये कमीत कमी असेल अशा पद्धतीचंच त्यांनी देण्याचा पण प्रयत्न केला होता. मी असं म्हणेन की विठूचा गजर हरिनामाचा निर्मल वारीचा झेंडा रोविल आणि ते इतकं आशादायक चित्र आहे की नक्की आपण प्रयत्न केले तर ते फलद्रूप होणारच.
1: अगदी अगदी.
0: आणखीन एका सणाची माहिती सांगायची तर आपल्याकडे वटपौर्णिमा हा बायकांच्या अगदी जवळचा आणि जवळचा विषय आहे. फांदी तोडून घर बसल्या ती फांदी आदल्या दिवशी विकत आणायची, त्याच्या पुढे ती पूजा करायची आणि उद्या ती निर्मलला टाकून द्यायची. तर आता तसं न करता बरेच संस्था किंवा बरेच वृक्षप्रेमी लोक त्या फांद्या जे तोडून पूजा करतात त्यांना ते आवाहन करतात की आम्ही रोपं तयार केलेली आहेत आणि तुम्ही आमच्याकडून ती रोपं घेऊन जाऊ शकता, फ्रीमध्ये दिले जातात ती रोपं आणि ती तुम्ही काही वर्ष जगवा, कारण वटवृक्ष आहे तो,
1: बरोबर,
0: तो घरात काहीच वर्ष आपण ठेवू शकतो. दत्तक म्हणून दिलं जाते, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे वर्ष तुम्ही त्याची पूजा करा, तेवढे वर्ष त्याला सांभाळा आणि मग त्यानंतर शक्य नसेल त्यावेळेस आम्हाला द्या, असे बरेच जण करतात आणि त्या रोपाचं वृक्षात रूपांतर होण्यासाठी व्यवस्थित जागी त्याचं रोपण केलं जातं. हे पण सकारात्मक चित्र आहे.
1: सरकारमार्फत स्वच्छ भारत अभियान वगैरे सारख्या सुद्धा मोहिमा केल्या जातात तर त्या कितपत सकारात्मकरित्या होतात?
0: एक सरकारमार्फत त्याला बक्षीस असते, तो एक प्लस पॉइंट आहे की त्या बक्षिसाच्या हेतून का होईना लोक किंवा तिथला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा वर्गीकरण करण्यासाठी किंवा कंपोस्टिंगचे प्लांट ती ग्रामपंचायत असू देत किंवा नगर परिषद ते कंपोस्टिंगचे प्लांट चांगल्या पद्धतीनं उभं करून ते रन करतात. फक्त त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे आणि जेव्हा सातत्य राहील एखाद्या गोष्टीत तर ते नक्कीच कायमस्वरूपीच सगळ्या लोकांना सवय होऊन जाईल की निर्मल राहायचं आहे.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सीमा रानडे यांच्या गायनात राग शुद्ध सारंग आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मंगेश करमरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती कुमार करमरकर यांची. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या. दरम्यान वाद्यसंगीत.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. SIR मधल्या कथित गैरप्रकारांविरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजे CAFE मानकांची अधिसूचना जारी. अँटेलिया स्फोट प्रकरणी सचिन वाझेच्या जामिनाला उच्च न्यायालयाची स्थगिती. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी 2027 होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्र भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे. याबाबतच्या पुढील सविस्तर सूचना राज्य मंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असून सर्व विभागीय मंडळांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दुष्काळग्रस्त तालुक्यांमधल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना द्याव्यात आणि कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करावा असे निर्देशही देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन

0: ऊर्जा कार्यक्षमता आणि इंधन वापर कमी करण्यास मदत होईल. देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच देशात विक्रीला असलेल्या आयात वाहनांना सुद्धा ही मानकं लागू असतील. ग्राहकांना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील असं ऊर्जा मंत्रालयानं यासंबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या नव्या मानकांचं पालन करताना उत्पादकांना स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधन आणि इतर नवीन उपाययोजना करण्यासाठी अधिक वाव मिळेल असंही ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत वोकल फॉर लोकल हा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: जागतिकीकरणाच्या रेट्यात देशोदेशीची उत्पादनं भारतात सहज मिळू लागली. मात्र अशावेळी देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देणं गरजेचं ठरलं. स्थानिक कारागिरांचा रोजगार, पारंपरिक उपजीविकेचं साधन तसंच पारंपरिक हस्तकलांचं संरक्षण या हेतूनं नीती आयोगाने व्होकल फॉर लोकल अभियान 13 मार्च 2024 रोजी सुरू केलं. देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येतं. सरकारची ई मार्केट प्लेस आणि इतर उपक्रमांमध्ये तिथल्या हस्तकला आणि इतर उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली जाते. एक जिल्हा एक उत्पादन अशा उपक्रमांमधून मोठ्या शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानकं, बस स्थानकं अशा ठिकाणी विक्रीची दालनं सुरू करून दिली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने विविध ठिकाणी अशा उत्पादनांची प्रदर्शनं भरवण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या विविध उत्सवांमध्ये देखील कोल्हापुरी चपला, मधुबनी पेंटिंग्स, सोलापुरी चादरी, हापूस आंबा अशा उत्पादनांना मागणी असते. स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचं आणि कारागिरीचं जतनही या उपक्रमातून होतं. बहुसंख्य पारंपरिक हस्तकला उद्योग पर्यावरणाला हानिकारक नसल्याने हा उपक्रम पर्यावरणस्नेही बनला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मन की बात मध्ये व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं.
2: भारत के आत्मनिर्भर बनने का मार्ग भारत में बनी चीजों पर गर्व करने से ही प्रशस्त होगा. इस संदेश को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाना भी हमारी जिम्मेदारी है. हमारे क्रिएटिव वर्ल्ड के साथियों, इन्फ्लुएंसर्स और सेलिब्रिटीज की भी इसमें बहुत बड़ी भूमिका है. मेरा आपसे आग्रह है कि स्वयं भी वोकल फॉर लोकल को अपनाएं और दूसरों को भी इसके लिए प्रेरित कीजिए.
0: स्पष्ट आणि अद्ययावत मतदार यादा हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मतदार याद्यांमध्ये चुकीच्या नोंदी झाल्या तर निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पणाला लागेल असं ते म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलनाचा आराखडा ठरवण्यासाठी आज एनडीए आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या कथित अनियमिततेविरोधात येत्या 2 तारखेपासून ते 8 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा पातळीवर लोकशाही वाचवा आंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला. या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तसंच 6 ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा निघेल असा इशाराही खरगे यांनी दिला. यासंदर्भात विरोधी पक्षांचे सदस्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये आहे. इराणमधून निघालेल्या आझाद नावाच्या जहाजातून हा साठा पाकिस्तानातल्या ग्वादार बंदरामागे लहान लहान मासेमारी नौकांमधून लक्षद्वीप किंवा मुंबईच्या किनाऱ्यावर उतरवण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून गुजरात पोलिसांचं दहशतवादी विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. गेले 17 दिवस ही कारवाई सुरू होती असं गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आलं आहे. अटक केलेले आरोपी, जहाज आणि मुद्देमाल पूर्ण बंदोबस्तात मुंबईत आणण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या जागतिक तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांचे आणि त्यांच्या कारवायांबाबतचे धागेदोरे या तपासात मिळण्याची शक्यता आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज सुवर्ण पदकांची लयलूट केली. नेमबाजी

0: ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनी या जोडीने सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीने मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक तिरंदाजी प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घंगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. भारताने आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 28 कांस्यपदकांसह एकूण 58 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 7वं स्थान पटकावलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्पर्धेतल्या पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कांदा खरेदीत अनियमितता झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली आहे. या समितीत प्रांत अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केलेले सदस्य तसंच सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक यांचा समावेश आहे. किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून सध्या 2026-27 हंगामासाठी कांदा खरेदी सुरू आहे. त्यात अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे ही समिती नेमल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. अँटिलिया बॉम्ब धमकावणी प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं वाझे याला जामीन मंजूर केला होता, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेच्या वतीनं या जामिनाला आव्हान देण्यात आलं. 25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतल्या अँटिलिया या निवासस्थानानजीक स्फोटकांनी भरलेली मोटार गाडी ठेवण्यात आली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. SIRमधल्या कथित गैरप्रकारांविरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. प्रवासी मानकांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी. अँटेलिया स्फोट प्रकरणी सचिन वाझेच्या जामिनाला उच्च न्यायालयाची स्थगिती. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील.

श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेत मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. श्रोते हो यानंतर ठीक 5 वाजता मराठीतून ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: मी विजया सहजराव, ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्र सरकारनं गहू, बाजरी, चणाडाळ, मसूर, मोहरी आणि करडई या पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ केली आहे. रब्बी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं. यासाठी 90,962 कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारनं केली आहे. नवीकरणीय ऊर्जेचा वापर अधिकाधिक सुलभ व्हावा यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली. राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमध्ये फेब्रुवारी मार्च 2027 होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदन पत्र भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळानं सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये आहे. गुजरात पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी ही संयुक्त कारवाई केली. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडलं आहे अशी माहिती गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ठाण्यात काल रात्री झालेल्या गोळीबारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना अटक केली आहे. याशिवाय तिघे जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं आढळल्याच्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं वाझे याला जामीन दिला होता, परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणेनं त्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीत संध्या. आज ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. शान, सुनीता राव आणि सहकलाकारांनी गायलेली ही गीतरचना आहे गुलजार यांची.

हे होतं अशोका या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत. संगीत दिलं होतं अन्नू मलिक यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया दम या चित्रपटातली नितीन रायकवार यांची ही गीतरचना. संगीत दिले संदीप चौटा यांनी.

0: सोनू निगम आणि सौम्या राव यांनी गायलेली नितीन रायकवार यांची ही गीतरचना होती दम या चित्रपटातली.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्ना

कार्तिक कॉलिंग कार्तिक या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकत होता. शंकर महादेवन, अलायसा मेंडोसा आणि सहकलाकारांनी हे गीत गायलं होतं. या गीताला संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. आता ऐकूया राजू शाह यांनी संगीतबद्ध केलेली कुमार यांची गीतरचना.

राजू शाह यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती राज द मिस्ट्री कंटिन्यूज या चित्रपटातली. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया रब ने बना दी जोडी या चित्रपटातलं गीत. ही रचना जयदीप सहानी यांची.

0: रबने बना दी जोडी या चित्रपटातलं जयदीप सहनी यांचं गीत आपण ऐकत होता. सलीम सुलेमान यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि हे गीत गायलं होतं सोनू निगम यांनी. गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर म्हणजे 6:00 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ही बातमीपत्र देखील सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 5:30 कार्यक्रम युववाणी.
1: अर्थात शान यांच्या जन्मदिनानिमित्त खास कार्यक्रम श्याम शानदार. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे स्वराली गायकवाड यांनी. सादर करते धीरज केदारी.
2: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरामध्ये आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अनेक गायकांनी आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप पाडली आहे. काही गायकांचा आवाज त्यांच्या दमदार शैलीसाठी ओळखला जातो, काहींचा आवाज भावपूर्ण गायकीसाठी, तर काही गायक आपल्या आवाजातील गोडवा, सहजता आणि बहुरंगीपणामुळे वेगळे ठरतात. या तिसऱ्या प्रकारात येणारे एक महत्त्वाचे नाव म्हणजे शान. आपल्या मधुर, स्वच्छ, तरुणाईने भरलेल्या आणि भावस्पर्शी आवाजामुळे शान यांनी हिंदी चित्रपट संगीतात तसेच भारतीय लोकप्रिय संगीत विश्वात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. प्रेमगीतांपासून रोमॅन्टिक गाण्यांपर्यंत, आनंदी आणि उत्साही गीतांपासून भावनिक रचनांपर्यंत आणि चित्रपट संगीतापासून स्वतंत्र संगीतापर्यंत त्यांनी विविध प्रकारच्या गाण्यांना आपला आवाज दिला. त्यांच्या गायकीत सहजता आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम जाणवतो. आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्त त्यांच्या म्युझिकल जर्नीची सफर करूया श्याम शानदार या आपल्या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून. चला तर मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात करूया त्यांच्या एका गीताने.

मित्रांनो, शान यांचे संपूर्ण नाव शांतनू मुखर्जी असे आहे. त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी मुंबई येथे झाला. संगीताशी त्यांचे नाते लहानपणापासूनच निर्माण झाले. त्यांचे वडील मानस मुखर्जी हे संगीतकार होते आणि त्यांच्या

कुटुंबात संगीताची परंपरा होती, त्यामुळे संगीत हे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणे स्वाभाविक होते. लहान वयातच त्यांनी संगीताच्या वातावरणाचा अनुभव घेतला. त्यांच्या कुटुंबातील संगीत प्रेमामुळे त्यांना स्वर, ताल आणि संगीताची अभिव्यक्ती यांचा परिचय बालपणापासून झाला. त्यांच्या बहीण सागरिका मुखर्जी यांचाही संगीत क्षेत्राशी संबंध राहिला आहे. अशा वातावरणात वाढल्यामुळे शान यांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या भविष्यातील संगीत प्रवासावर कुटुंबाचा मोठा प्रभाव पडला. शान यांच्या बालपणीच्या काळात भारतीय चित्रपट संगीतात मोठ्या प्रमाणावर बदल होत होते. पारंपरिक संगीत शैलीसोबत पाश्चात्य संगीताचे प्रभाव वाढत होते आणि नवीन प्रकारच्या ध्वनींचा प्रयोग केला जात होता. शान यांनी या बदलत्या संगीत विश्वाचा अनुभव घेतला. सुरुवातीला त्यांनी जाहिरातींसाठी जिंगल्स गाण्यास सुरुवात केली. जाहिरातींच्या छोट्या रचनांमध्ये आवाजातील स्पष्टता, योग्य उच्चार, वेळेचे भान आणि आकर्षक सादरीकरण आवश्यक असते. या अनुभवामुळे त्यांच्या व्यावसायिक गायकीला एक भक्कम पाया मिळाला. पुढे चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या आवाजाची वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. शान यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी आशा भोसले यांच्यासोबत केलेले काम. त्यांच्यासारख्या दिग्गज गायिकेसोबत काम करण्याची संधी शान यांच्यासाठी महत्वाची ठरली. यामुळे त्यांना मोठ्या संगीत विश्वात स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक संगीतकार आणि गायक गायिकांसोबत काम केले. त्यांच्या आवाजात एक विशिष्ट तरुणपणा असल्यामुळे रोमॅन्टिक आणि हलकी फुलकी गाणी त्यांच्या आवाजाला विशेष अनुरूप ठरली. मित्रांनो, शान यांच्या लोकप्रियतेचा मोठा भाग त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांशी जोडलेला आहे. प्रेम, मैत्री, तरुणाई, आनंद आणि स्वप्नाळूपणा या भावनांना त्यांच्या आवाजाने विशेष अभिव्यक्ती दिली. त्यांच्या आवाजात आक्रमकता किंवा अतिनाट्यमयता कमी असून त्याऐवजी मृदुता आणि सहज भावनिकता अधिक जाणवते. त्यामुळे त्यांची गाणी ऐकताना श्रोत्यांना ती सहजपणे आपल्या अनुभवांशी जोडता येतात. त्यांच्या गायकीत भावना व्यक्त करण्यासाठी अनावश्यक ताकद वापरली जात नाही. उलट आवाजातील सूक्ष्म चढ उतार आणि उच्चारांमधील नाजूकपणा यामुळे गीतातील भावना अधिक प्रभावी होतात.

मित्रांनो, शान यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय गाण्यांमध्ये तन्हा दिल या अल्बमचे विशेष महत्त्व आहे. तन्हा दिल हे स्वतंत्र संगीताच्या क्षेत्रातील लोकप्रिय गाणे ठरले. या गाण्याने शान यांना केवळ पार्श्वगायक म्हणून नाही तर स्वतंत्र संगीत विश्वातील कलाकार म्हणूनही मोठी ओळख मिळवून दिली. त्या काळात म्युझिक अल्बम्स आणि पॉप संगीताला भारतात मोठी लोकप्रियता मिळाली होती. शान यांनी या प्रवाहाचा प्रभावीपणे उपयोग केला. शान यांच्या आवाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील गोडवा. त्यांच्या आवाजात एक मऊ आणि प्रसन्न गुण आहे. विशेषतः प्रेम गीतांमध्ये हा गुण अधिक ठळकपणे जाणवतो. गाण्याचे शब्द साधे असले तरी त्यांच्या सादरीकरणामुळे त्यांना भावनिक खोली मिळू शकते. शान यांचा आवाज तरुण पात्रांसाठी विशेष अनुरूप वाटतो.

त्यामुळे हिंदी चित्रपटांमधील तरुण नायकांसाठी त्यांनी अनेकदा पार्श्वगायन केले. त्यांच्या आवाजामुळे पात्राला निरागसता, प्रेमळपणा, उत्साह किंवा स्वप्नाळूपणा यासारख्या भावना मिळतात. शान यांनी हिंदी बरोबरच इतर भारतीय भाषांमध्येही गाणी गायली आहेत. भारतीय संगीत विश्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे विविध भाषांमध्ये संगीत निर्माण होते आणि एकाच कलाकाराला अनेक भाषांमध्ये काम करण्याची संधी मिळते. शान यांनी या विविधतेचा स्वीकार केला. वेगवेगळ्या भाषांमध्ये गाताना त्या भाषेचा उच्चार, लय आणि भावना शैली समजून घेणे आवश्यक असते. या क्षमतेमुळे त्यांचा संगीत प्रवास केवळ एका भाषेपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी भारतीय संगीताची विविधता अनुभवली आणि आपल्या आवाजाद्वारे विविध भाषिक श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शान यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे विविध संगीतकारांसोबत त्यांनी केलेले काम. हिंदी चित्रपट संगीतात संगीतकाराच्या शैलीनुसार गायकाला आपली गायकी बदलावी लागते. काही संगीतकारांना शास्त्रीय आधार असलेली गायकी अपेक्षित असते, तर काही जण आधुनिक, पाश्चात्य किंवा इलेक्ट्रॉनिक ध्वनींचा वापर करतात. शान यांनी या विविध शैलींमध्ये स्वतःला जुळवून घेतले. त्यांच्या आवाजातील लवचिकतेमुळे ते वेगवेगळ्या संगीत प्रकारांमध्ये सहजपणे काम करू शकले. यामुळे त्यांच्या कारकिर्दीत विविधता निर्माण झाली. मित्रांनो, जब से तेरे नैना हे शान यांच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानले जाते. या गाण्यातील रोमॅन्टिक भाव, शब्दांची मांडणी आणि संगीताची रचना यांना त्यांच्या आवाजाने सुंदर साथ दिली. गाण्यातील नायकाच्या प्रेमभावनेचे सादरीकरण करताना शान यांनी आवाजातील मृदुता कायम ठेवली. त्याचप्रमाणे बहती हवासा थावू सारख्या गाण्यात त्यांच्या आवाजातील आठवणींचा आणि भावनिकतेचा वेगळा पैलू जाणवतो. अशा गाण्यांमुळे शान यांची ओळख केवळ एक रोमॅन्टिक गायक म्हणून न राहता भावनिक अभिव्यक्ती करणारा गायक अशीही निर्माण झाली.

मैं ऐसा क्यों हूं हे गाणे ही त्यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय गाण्यांपैकी एक आहे. शान यांनी हे गाणं गाताना आवाजात हलकी फुलकी उत्सुकता आणि आत्मपरीक्षणाची छटा आणली. शान यांच्या गायकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उच्चारांची स्पष्टता. कोणत्याही गायकासाठी शब्द स्पष्टपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे असते. गाण्याच्या चालीसोबत शब्दांचे भावनिक महत्व टिकवून ठेवण्याची क्षमता शान यांच्या गायकीत दिसते. त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये संगीत आणि शब्द यांचा संतुलित अनुभव मिळतो. त्यांच्या गायकीत शब्दांना केवळ सुरांच्या चौकटीत बसवण्याऐवजी त्यांचा अर्थ आणि भावना पोहोचवण्याचा प्रयत्न जाणवतो. शान यांच्या कारकिर्दीमध्ये पुरस्कार आणि सन्मानांचाही महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या गायकीला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. जब से तेरे नैना या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हा सन्मान त्यांच्या पार्श्वगायनातील योगदानाची दखल घेणारा ठरला. पुरस्कार हे कलाकाराच्या संपूर्ण कारकिर्दीचे अंतिम मोजमाप नसले तरी ते त्या विशिष्ट काळातील कामाची आणि लोकप्रियतेची सार्वजनिक दखल दर्शवतात. शान यांच्या बाबतीतही पुरस्कारांनी त्यांच्या संगीत प्रवासातील महत्वाच्या टप्प्यांना अधोरेखित केले. मित्रांनो, शान यांनी केवळ पार्श्वगायक म्हणून काम केले नाही तर दूरदर्शनवरील संगीतविषयक कार्यक्रमांमध्येही सहभाग घेतला. अशा कार्यक्रमांमधून ते प्रेक्षकांशी अधिक थेटपणे जोडले.

गेले. गायक म्हणून स्टुडिओमध्ये गाणे आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात किंवा दूरदर्शनवर सादरीकरण करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. थेट सादरीकरणासाठी आवाजावर नियंत्रण, प्रेक्षकांशी संवाद, मंचावरील आत्मविश्वास आणि परिस्थितीनुसार गाण्याची शैली बदलण्याची क्षमता आवश्यक असते. शान यांनी या क्षेत्रातही आपली उपस्थिती निर्माण केली. शान यांचे व्यक्तिमत्व केवळ त्यांच्या आवाजामुळेच लोकप्रिय झाले नाही, तर त्यांच्या साधेपणामुळे आणि सादरीकरणातील सहजतेमुळेही ते श्रोत्यांना जवळचे वाटतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील नाते केवळ संगीतावर आधारित नसते. कलाकाराची मंचावरील उपस्थिती, संवाद शैली आणि व्यक्तिमत्व यांचाही त्यावर परिणाम होतो. शान यांच्या सार्वजनिक सादरीकरणात उत्साह आणि आपुलकी दिसून येते, त्यामुळे त्यांना ऐकणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या गाण्यांमध्ये एक सहज आणि मैत्रीपूर्ण अनुभव मिळतो. भारतीय चित्रपट संगीतामध्ये गायकाच्या आवाजाला अनेकदा एखाद्या अभिनेत्याच्या व्यक्तिमत्वाशी जोडले जाते. एखाद्या नायकासाठी विशिष्ट गायकाचा आवाज वारंवार वापरला गेला की त्या आवाजाची त्या अभिनेत्याशी एक प्रकारची ओळख निर्माण होते. शान यांच्या बाबतीतही त्यांच्या तरुण आणि मृदू आवाजामुळे अनेक तरुण नायकांच्या व्यक्तिरेखांना योग्य भावनिक स्वरूप मिळाले. त्यांच्या आवाजात अतिशय प्रौढ किंवा गंभीर छटा नसल्यामुळे तरुणाईशी संबंधित गाणी त्यांच्याकडे सहजपणे येत राहिली. शान यांची गायकी समजून घेताना भारतीय संगीताच्या बदलत्या स्वरूपाचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात कॅसेट्स, म्युझिक अल्बम्स आणि दूरदर्शनवरील संगीत कार्यक्रम यांना महत्व होते. त्यानंतर सीडी, डिजिटल संगीत, इंटरनेट आणि आजच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म पर्यंत संगीत ऐकण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली. या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात अनेक कलाकारांना स्वतःची ओळख टिकवून ठेवण्यासाठी सतत बदल स्वीकारावे लागले. शान यांनीही चित्रपट संगीत, स्वतंत्र संगीत, लाईव्ह परफॉर्मन्स आणि टेलिव्हिजन अशा विविध माध्यमांमध्ये काम केले. त्यांच्या संगीत प्रवासाचा एक महत्वाचा भाग म्हणजे स्वतंत्र संगीत. हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भारतात इंडी पॉप किंवा स्वतंत्र पॉप संगीताचा एक मोठा प्रवाह निर्माण झाला होता. या प्रवाहात कलाकारांना चित्रपटातील कथानक किंवा पात्रांच्या मर्यादेपेक्षा स्वतःची कलात्मक ओळख व्यक्त करण्याची अधिक मुभा मिळते. शान यांनी तन्हा दिल सारख्या अल्बम मधून या क्षेत्रात आपली वेगळी छाप निर्माण केली. या कामामुळे त्यांच्या आवाजाला चित्रपटातील एखाद्या पात्राच्या पलीकडे स्वतंत्र ओळख मिळाली. मित्रांनो, शान यांच्या गायकीत पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा समन्वयही जाणवतो. आधुनिक वाद्यवृंद, पॉप बीट्स आणि भारतीय सुरावटी यांचा संगम असलेल्या गाण्यांमध्ये त्यांचा आवाज सहज बसतो. त्याचवेळी भावनिक आणि साध्या धाटणीच्या गीतांमध्येही ते तितक्याच सहजतेने गाऊ शकतात. ही लवचिकता त्यांच्या यशातील एक महत्वाचा घटक आहे. गायकाने केवळ चांगला आवाज असणे पुरेसे नसते, वेगवेगळ्या संगीतकारांच्या कल्पना समजून घेऊन त्या साकारण्याची क्षमता देखील आवश्यक असते. शान यांच्या लोकप्रियतेत त्यांच्या आवाजाच्या भावनिक परिणामाचा मोठा वाटा आहे. एखादे गाणे लोकप्रिय होण्यासाठी केवळ चांगली चाल किंवा उत्कृष्ट संगीत पुरेसे नसते. गायकाचा आवाज शब्दांमधील भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो का हे देखील महत्वाचे असते. शान यांच्या अनेक गाण्यांमध्ये प्रेम, आठवण, मैत्री, आनंद आणि विरह यासारख्या भावना आढळतात. शान यांच्या गायकीची तुलना इतर गायकांशी करताना त्यांच्या विशिष्ट शैलीचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक गायकाची आवाजाची रचना, गायकीची पद्धत आणि भावनिक अभिव्यक्ती वेगळी असते. शान यांची शैली प्रामुख्याने मधुर आणि सौम्य आहे. त्यांचा आवाज ऐकताना एक प्रसन्न आणि हलकी भावना निर्माण होते. ते अत्यंत उंच किंवा शक्तिशाली स्वरांवर भर देण्यापेक्षा गाण्याच्या मूडशी जुळवणाऱ्या स्वरछटा वापरतात, त्यामुळे त्यांच्या गाण्यांना एक सहज ऐकण्याजोगे स्वरूप प्राप्त होते. मित्रांनो, शान यांचा संगीत प्रवास तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. त्यांच्या कारकिर्दीतून एक गोष्ट स्पष्ट होते की कलाकाराने केवळ एका क्षेत्रावर अवलंबून न राहता विविध संधींचा शोध घेतला पाहिजे. जाहिरातींच्या जिंगल्स पासून सुरुवात करून चित्रपट संगीत, स्वतंत्र अल्बम्स, दूरदर्शन आणि लाईव्ह कार्यक्रमांपर्यंत
त्यांनी विविध माध्यमात काम केले.

या प्रवासातून सातत्य, प्रयोगशीलता आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्याचे महत्त्व दिसते. संगीताच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी केवळ लोकप्रियता पुरेशी नसते. सतत सराव, आवाजाची काळजी, नवीन संगीत शैलींचा अभ्यास आणि बदलत्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडी समजून घेणं आवश्यक असतं. शान यांच्या दीर्घ कारकिर्दीकडे पाहिल्यास या सर्व बाबींचे महत्त्व लक्षात येते. अनेक दशकांमध्ये संगीताच्या क्षेत्रात तांत्रिक आणि शैलीगत बदल झाले, परंतु शान यांनी आपली संगीताशी असलेली नाळ कायम ठेवली. त्यांच्या कारकिर्दीत सातत्याने बदल स्वीकारण्याची क्षमता दिसून येते. शान यांचे योगदान केवळ काही लोकप्रिय गाण्यांच्या यादीपुरते मर्यादित नाहीये. त्यांनी भारतीय लोकप्रिय संगीताच्या एका विशिष्ट काळाला आपला आवाज दिला. 90च्या दशकाच्या उत्तरार्धापासून आणि विशेषतः 2000च्या दशकात हिंदी चित्रपट संगीतात रोमॅन्टिक आणि तरुणाई प्रधान गाण्यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळातील अनेक गाण्यांमध्ये शान यांचा आवाज ऐकू येतो, त्यामुळे त्या काळातील संगीत ऐकणाऱ्या पिढीच्या आठवणींमध्ये त्यांचा आवाज विशेष स्थान मिळवतो. त्यांच्या आवाजाचे वैशिष्ट्य असे की तो एकाच वेळी आधुनिक आणि भावपूर्ण वाटतो. संगीताच्या निर्मितीत तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी मानवी आवाजातील भावना आजही महत्वाची आहे. शान यांच्या आवाजातील नैसर्गिक मृदुता आणि भावनिकता आधुनिक संगीत निर्मितीतही प्रभावी ठरली. डिजिटल रेकॉर्डिंग, ऑटोट्यून, विविध ध्वनी प्रक्रिया आणि बदलती निर्मिती पद्धती यांचा काळ असूनही गायकाच्या आवाजातील व्यक्तिमत्व महत्वाचे राहते. शान यांच्या कारकिर्दीत हे व्यक्तिमत्व स्पष्टपणे जाणवते. शान यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःला एका विशिष्ट प्रकारच्या गाण्यापुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांची ओळख रोमॅन्टिक गाण्यांमुळे अधिक झाली असली तरी त्यांनी विनोदी, उत्साही, भावनिक आणि प्रयोगशील अशा विविध प्रकारच्या रचनाही केल्या. मित्रांनो, भारतीय संगीताच्या संदर्भात शान यांचे योगदान पाहताना त्यांच्या पिढीतील इतर गायकांशी असलेले सहकार्यही महत्वाचे ठरते. अनेक गाण्यांमध्ये त्यांनी नामवंत गायिका आणि गायकांसोबत आवाज दिला. ड्युएट गाण्यांमध्ये दोन वेगळ्या आवाजांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असते. एका गायकाचा आवाज दुसऱ्याला झाकून टाकणार नाही आणि दोन्ही आवाज गीताच्या भावनेला पूरक ठरतील याची काळजी घ्यावी लागते. शान यांच्या मृदू आवाजामुळे अशा ड्युएट गाण्यांना एक संतुलित आणि मधुर स्वरूप मिळाले. शान यांचा संगीत प्रवास हा भारतीय मनोरंजन विश्वातील बदलांचा देखील एक आरसा आहे. एका काळात गाण्यांची लोकप्रियता रेडिओ, कॅसेट आणि दूरदर्शनवर अवलंबून होती. नंतर म्युझिक चॅनल्स आणि म्युझिक अल्बम्सचा प्रभाव वाढला. त्यानंतर इंटरनेट आणि सोशल मीडियाने संगीताच्या प्रसाराची पद्धत बदलली. आज गाणी जगाच्या कोणत्याही भागातून काही क्षणात ऐकता येते. अशा बदलत्या वातावरणात शान यांची दीर्घकाळ टिकलेली ओळख त्यांच्या संगीताच्या व्यापक स्वीकाराचे द्योतक आहे. एखाद्या कलाकाराला वारसा मिळणे आणि त्या वारशाचे स्वतःच्या प्रतिभेत रूपांतर करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शान यांनी कुटुंबाच्या संगीत परंपरेला स्वतःच्या शैलीची जोड दिली. शान यांचे व्यक्तिमत्व भारतीय संगीताच्या लोकप्रिय सुलभ बाजूचे प्रतिनिधित्व करते. त्यांची गाणी केवळ संगीत जाणकारांपुरती मर्यादित राहिली नाही, सामान्य श्रोत्यांनीही ती मोठ्या प्रमाणावर ऐकली. त्यांच्या गाण्यांमध्ये गुंतागुंतीच्या संगीत प्रयोगांपेक्षा भावनिक संपर्क आणि मधुरता अनेकदा केंद्रस्थानी राहते, त्यामुळे त्यांच्या आवाजाला व्यापक प्रेक्षक वर्ग मिळाला. लोकप्रिय संगीताचा उद्देश श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवणे हा असतो आणि शान यांच्या अनेक गाण्यांनी हे साध्य केले. मित्रांनो, आजच्या तरुण गायकांसाठी शान यांच्या प्रवासातून अनेक गोष्टी शिकता येतात. सर्वप्रथम स्वतःच्या आवाजाची ओळख निर्माण करणे महत्वाचे आहे. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या संगीत प्रकाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तिसरं म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानासोबतच स्वतःला विकसित करणे गरजेचे आहे. चौथे म्हणजे लोकप्रियतेसोबत सातत्य राखणे महत्वाचे आहे. शान यांच्या दीर्घ संगीत प्रवासात या सर्व बाबींचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्या कारकिर्दीने हे दाखवून दिले की मधुर आवाजासोबतच सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विविध माध्यमांमध्ये काम करण्याची तयारी असेल तर कलाकार दीर्घकाळ प्रेक्षकांशी जोडलेला राहू शकतो. शान यांचे भारतीय संगीत विश्वातील स्थान हे त्यांच्या लोकप्रिय गाण्यांपैकी

पेक्षा व्यापक आहे. त्यांनी पार्श्वगायन, स्वतंत्र संगीत, लाईव्ह सादरीकरण आणि दूरदर्शन या विविध क्षेत्रांमध्ये काम केले. त्यांच्या आवाजाने अनेक चित्रपटातील तरुण व्यक्तिरेखांना भावनिक स्वर दिला. त्यांच्या गाण्यांनी प्रेम, मैत्री, आठवणी आणि तरुणाईच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या आवाजातील गोडवा आणि सहजता आजही त्यांच्या गायकीची ओळख आहे. एकूणच शान हे भारतीय संगीत विश्वातील बहुआयामी आणि लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जातात. शंतनू मुखर्जी या नावाने जन्मलेल्या या कलाकाराने आपल्या मेहनतीने आणि विशिष्ट आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जाहिरातींच्या जिंगल्स पासून सुरुवात करून चित्रपट संगीत, स्वतंत्र अल्बम, दूरदर्शन आणि थेट कार्यक्रमांपर्यंत त्यांनी केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. भारतीय चित्रपट संगीत सतत बदलत असताना त्यांनीही त्या बदलांना स्वीकारत आपली ओळख टिकवून ठेवली. म्हणूनच शान यांचा संगीत प्रवास हा केवळ एका गायकाच्या यशाची कहाणी नाहीये, तर भारतीय लोकप्रिय संगीताच्या बदलत्या प्रवाहाशी जोडलेला एक महत्वाचा अध्याय आहे. त्यांच्या गोड आणि ओळखीच्या आवाजामुळे ते भारतीय संगीत प्रेमींच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारे गायक ठरलेत. चला तर मित्रांनो, आजच्या भागाची सांगता शंतनू मुखर्जी म्हणजेच शान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्याच एका गीताने करूया.

0: चला तर मित्रांनो, आजच्या भागात मी स्वर आली तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, अभिनेता, संगीतकार, पार्श्वगायक शांतनु मुखर्जी अर्थात शान यांच्या जन्मदिनानिमित्त खास कार्यक्रम श्याम शानदार आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणी पुणे केंद्रानिमित्त युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

0: घोळात घोळ या चित्रपटातलं सुधीर नांदोडे यांचं गीत आपण ऐकत होता. हे गीत गायलं होतं अरुण इंगळे, ज्योत्स्ना हर्डीकर आणि अनेट यांनी. संगीत होतं अनिल मोहिले यांचं.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: गीतबहार कार्यक्रमातलं यानंतरचं गीत विजय कुवळेकर यांचं, रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं.

यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना गायली रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी. गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: जमाने एशियन गेम्स इति क्रीडा महाकुंभे भारतीय दलेन अद्य यावत् श्रेष्ठतमः प्रदर्शनक्रमः प्रदर्शितः यत्र एकेनैव दिने चत्वारि स्वर्णपदकानि विजितानि भारतीय धनुर्धरैः कंपाउंड आर्चरी इत्याख्यायां स्पर्धायां महिलादलं मिश्रितदलं पुरुषदलं वर्गेषु च विजयं प्राप्य स्वर्णपदकानां हैट्रिक इति कीर्तिमानं रचितम् एतस्मिन् अन्तराले पुरुषदलेन चीनदेशस्य दलं प्रत्यभिभूय अप्रतिमं स्वर्णपदकं स्वायत्तीकृतम् इति वार्ताः।
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर। संध्याकाळचे 6:30 वाजलेत। श्रोते हो, आता एका रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची। प्रथम आजचे उर्वरित कार्यक्रम। या रूपरेषेनंतर 6:35 आपण ऐकाल लोकसंगीताचा कार्यक्रम। 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात भरड धान्याच्या जाती वैशिष्ट्य आणि निवड याविषयी डॉक्टर सुचित्रा देसाई यांची मुलाखत आपण ऐकाल। रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल। 8:15 आपण आनंद घ्याल नाट्यसंगीताचा। 9:15 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है। हे सगळे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। त्यानंतर रात्री 10:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन घडामोडी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। दहा वाजून 20 मिनिटांनी कार्यक्रम रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीत। 10:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात किशोरी आमोणकर यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस। 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील।

आता जाणून घेऊया आमचे उद्याचे कार्यक्रम. उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत सकाळी 6:05 आजचा सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणीमध्ये शेती व्यवसायातील अपघात या विषयीची माहिती आपण ऐकाल, 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रूपरेषा 6:55 आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 7:40 विश्ववल्लभ आयुर्वेदचा प्रायोजित कार्यक्रम, तर 7:45 ऐकाल अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम, 7:55 भावधारा.

उद्या सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9 लखलख चंदेरी, 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात BSNL 26 विश्वासाची वाटचाल याविषयी BSNL रत्नागिरीचे उपमहाव्यवस्थापक शशिकांत माळी यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 10 मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. पासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 11:40 आपण ऐकाल ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त कार्यक्रम अनुभव आदर्श आणि आनंदाचा सोहळा. हा मुलाखतींवरती आधारित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सादर करते नयन पवार. 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, 1:05 गीतबहार, 1:40 अकोला जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 कार्यक्रम भावधारा. ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम प्रसार

प्रसारित होईल 1:55. 2:05 आरोग्यम धनसंपदा तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीत. दरम्यान दुपारी 2 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, उद्याच्या आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या. 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. यामध्ये ऐकाल सांजवेळ ही मालिका, यामध्ये AIची दुनिया. तसंच तरुणाई या मालिकेमध्ये सेंद्रिय शेती करणाऱ्या युवा उद्योजक अंजली आणि दीपाली राठोड यांची मुलाखत आपण ऐकाल. 6:10 कार्यक्रम गीतबहार. 6:30 आम्ही सांगू आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम मावळतीचे रंग हा कौटुंबिक संवाद. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. तसंच 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:15 आनंद घ्याल सुगम संगीताचा. 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम. तसंच 10:00 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 11:10 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित केली जातील. तेव्हा श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत लोकसंगीत.

शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकलाकारांनी गायलेली ही होती मधुकर ठाकूर यांची गीतरचना. संगीतबद्ध केली होती मधुकर पाठक यांनी. लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया श्रीकृष्ण चंदात्रे यांनी संगीत दिलेलं राम उगावकर यांचं हे गीत.

0: हे गीत गायलं पुष्पा पागधरे यांनी.
1: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधी यांचं जीवनकार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर बाळूअप्पा सोनार यांचं भाषण.
2: महात्मा गांधीजींचे जीवन म्हणजे साधी राहणी, उच्च विचार आणि अखंड कर्मनिष्ठा यांचा जिवंत आदर्श होय. त्यांच्या मते स्वच्छता ही केवळ शरीराची किंवा परिसराची नसून मन, विचार आणि आचरणाची असली पाहिजे. म्हणूनच त्यांनी स्वच्छतेला स्वराज्या इतकंच महत्त्व दिलं.
1: तेव्हा श्रोते हो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य
3: 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: श्रोते हो, लोकसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

सुरेश शेलके यांचं गीत आपण ऐकलं, दीपक नारायण गावकर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलं होतं श्रीराम पटवर्धन यांनी. लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर अपर्णा देव यांच्या स्वरातली गीतरचना ऐकूया.

0: बालदोस्तांनो, तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोंक्षे आंबवच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम।
1: आम्ही आमच्या आजी आजोबांचा आदर करू, त्यांच्याशी प्रेमाने बोलू, त्यांना वेळ देऊ, त्यांच्या अनुभवातून शिकू व त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणण्याचा प्रयत्न करू।
0: तेव्हा अवश्य ऐका तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत।
1: आवडती भारी मला माझे आजोबा।
0: रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयवंत कुलकर्णी यांना। रचना आहे राम उगावकर यांची, संगीत दिलंय केदार प्रभाकर यांनी।

हे गीत गायलं होतं जयवंत कुलकर्णी यांनी. श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया दत्तात्रय खडताळे यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे शांताराम नांदगावकर यांनी, स्वर आहे शकुंतला यांचा.

0: दत्तात्रय खडताळे यांचं हे गीत होतं, गायलं होतं शकुंतला यांनी, संगीत होतं शांताराम नांदगावकर यांचं.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा.

0: ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रबी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या MSP मध्ये केंद्र सरकारकडून वाढ. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ठाण्यातले विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, तिघांचा शोध सुरू. भारताविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं. केंद्र सरकारनं गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई पिकाच्या MSP अर्थात किमान आधारभूत दरात वाढ केली आहे. यंदाच्या रबी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. गव्हासाठी 2,610 रुपये तर जवासाठी 2,286 रुपये प्रति क्विंटल MSP सरकारनं निश्चित केलं आहे. हरभऱ्यासाठी 5,958 रुपये तर मसुरासाठी 7,390 रुपये क्विंटल दर सरकारनं निश्चित केलाय. मोहरीसाठी 6,613 तर करडईसाठी 7,215 रुपये MSP मिळणार आहे. याविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
1: रबी सीजन की MSP बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, वीट, बार्ले, ग्राम, लेंटिल, रेपसीड, मस्टर्ड और सफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए MSP आज अप्रूव हुए हैं.
0: नवीकरणीय ऊर्जेचं वहन अधिकाधिक सुलभ व्हावं यासाठी PM धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली. त्याविषयी वैष्णवांनी सांगितलं.
1: 1,86,000 करोड़ रुपीस का ये पूरा प्रोग्राम बनाया गया है. इस प्रोग्राम में 135 गीगावाट को रिन्यूएबल एनर्जी को बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, स्टेट की जो ट्रांसमिशन यूटिलिटीज है उनको अपग्रेड करना और नई ग्रीन फील्ड लाइन्स को बनाकर इसको और एग्जिस्टिंग लाइन्स को अपग्रेड करना, इन सब को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम को इम्प्लीमेंट किया जाएगा.
0: येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं वाहनांसाठीचे कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी निकष आज जारी केले. त्यात 2027-28 या वर्षात प्रति लिटर 25 किलोमीटर असलेलं उद्दिष्ट 2031-32 पर्यंत 30 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. 1 एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या वाहनांना हे निकष लागू होणार आहेत. यात सौर परावर्ती रंगाचा वापर, अधिक दर्जेदार काचेचा उपयोग आणि अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून 3 जण फरार आहेत. काल रात्री झालेल्या गोळीबारात पुर्णेकर यांचा मृत्यू झाला होता. हेंटिलिया बॉम्ब धमकावणी प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं काल वाझे याला जामीन मंजूर केला होता, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेनं या जामीनाला आव्हान दिलं होतं. IIT मुंबई विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आतापर्यंत 40 जण

मागण्यांचे जबाब नोंदवले आहेत. यात साहिल याचे पालक, सहकारी विद्यार्थी, आयआयटीच्या वसतिगृहातले कर्मचारी यांचा समावेश आहे. मात्र साहिल याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचा जबाब अद्याप नोंदवलेला नाही. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या 4.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपी शेखर उर्फ विजय संजय खैरनार याला मालेगावच्या जलदगती न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. त्याला 7 ऑक्टोबरला शिक्षा सुनावली जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्णपदकं जिंकली. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकूण

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्ण पदकं जिंकली. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकूण 60 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 8वं स्थान पटकावलं आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्ण पदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्ण पदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. कुस्तीत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकाराच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमार याने कांस्य पदक पटकावलं. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. स्क्वॉशमध्ये भारताचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहेत. भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होईल. चीन बरोबरचा सामना जिंकला तर भारताची 44 वर्षांपासूनची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपणार आहे.
0: राज्य शासनाच्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत मूलभूत बदलांची गरज आहे असं राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांनी म्हटलं आहे. त्या परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय कृती दलाच्या प्रमुख आहेत. या कृती दलानं आज नाशिक विभागातले विद्यार्थी, उमेदवार आणि पालकांशी थेट संवाद साधला, त्यानंतर त्या बोलत होत्या. राज्यातल्या 5 महसूल विभागांमध्ये परीक्षा पद्धतीतल्या सुधारणांच्या अनुषंगानं समितीनं आतापर्यंत सुमारे 2000 विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला तर सुमारे 30,000 विद्यार्थ्यांनी ईमेल तसंच निवेदनाद्वारे आपल्या शंका, प्रश्न आणि सूचना मांडल्या असल्याचं व्ही राधा यांनी सांगितलं. पाणी टंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागातल्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन, जलस्रोतांचं बळकटीकरण, नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची कामं वेगानं पूर्ण करणं, 75% अधिक पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीनं सुरू करणं आणि टँकरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखावा असे निर्देशही त्यांनी दिले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढं विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं आहे. एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजनं केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्बेलनं 101, कर्णधार शाई होपनं 104 आणि आमिर जंगूनं 114 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 षटकात बिनबाद 56 धावा झाल्या होत्या. भारतात यंदाच्या नैऋत्य मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या फक्त 87.4% पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे. सन 2001 नंतर मान्सून हंगामातली पावसाची ही चौथी सर्वात कमी नोंद आहे. मान्सून हंगामातलं पावसाचं प्रमाण सरासरी 868 मिलीमीटरपेक्षा जास्त असतं, मात्र यंदा भारतात 759 मिलीमीटर इतकाच पाऊस झाल्याचं विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रबी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या MSP मध्ये केंद्र सरकारकडून वाढ. उद्धव ठाकरे यांच्या

0: पक्षाचे ठाण्यातले विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, तिघांचा शोध सुरू. भारताविरुद्धच्या एक दिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 7:10 झालेत.
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: भरड धान्य राळा. सौंदर्याचा आरसा असणाऱ्या त्वचा आणि केसांच्या वाढीसाठी राळा हे एक उत्तम धान्य आहे. राळा रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं. हृदयाच्या आरोग्यासाठी हे चांगलं असतं. मज्जासंस्थेचं काम सुरळीत चालण्यासाठी हे सहाय्यकारी ठरतं. तसंच हाडं आणि स्नायूंचं आरोग्य देखील चांगलं राखतं. यापासून डोसे, पोळी, ब्रेड, भात तसंच बिस्किटं किंवा पॅनकेक यासारखे पदार्थ आपण बनवू शकतो. यामध्ये असलेल्या पोषक घटकांचं प्रमाण प्रति 100 ग्रॅम याप्रमाणे आहे. प्रथिनं 12.30 ग्रॅम, ऊर्जा 79.11 किलो कॅलरी, कर्बोदकं 60.9 ग्रॅम, जीवनसत्व B3 3.20 मिलीग्रॅम.
7: श्रोते हो, बुधवार दिनांक 7 ऑक्टोबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ॲडव्होकेट रजनी सरदेसाई यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात बालकल्याण समितीच्या कार्यप्रणालीविषयी.
8: काही मुलं अशी आहेत की ज्यांना आम्ही संस्थेतच ठेवतो की त्यांना एकतर घरी जायचं नसतं किंवा घरी पाठवण्यासारखी परिस्थिती नसते. अशा वेळेला ती मुलं संस्थेमध्ये राहतात, चांगलं शिकतात. कोणी म्हणजे आता आमच्याकडे बरीच अशी उदाहरणं आहेत की इंजिनिअरिंग करता आहेत, वकील होत आहेत, कॅटरिंगचे कोर्सेस करता आहेत, टेलरिंग करता आहेत, पार्लरचे कोर्सेस करता आहेत, ITI करता आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमची मुलं आता ऑलरेडी संस्थेमध्ये राहून सुद्धा शिक्षण घेत आहेत. आणि ज्यांचा शिक्षणामध्ये रस नसतो त्यांच्याकरता छोटे छोटे कोर्सेस असतात, ते त्यांच्याकरता उपलब्ध करून दिले जातात. आणि त्यांना नेमकं करायचंय काय, कशामध्ये आवड आहे, त्यांच्या आवडीप्रमाणे अशा पद्धतीने शिकवलं जातं आणि व्यवस्थित होतं. म्हणजे असं नाहीये की ते घरी नाहीयेत म्हणून त्यांचं इथे काही सगळं थांबलेलं आहे तर नाही, उलट काही गोष्टी घरी जाऊन होत नाहीत त्या संस्थेमध्ये सगळ्या प्रकारे होतात. आणि म्हटलं त्याकरता ह्या सगळ्या यंत्रणा काम करत असतात.
7: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 7 ऑक्टोबरला सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
9: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, यानंतर 7:15 वाजता वृत्त विशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सह

0: प्रक्षेपित करूं।
1: या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं एक वाक्य होतं, ते म्हणत की स्वच्छता हीच ईश्वर सेवा आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सार्वजनिक स्वच्छतेसाठी निर्मल गुजरात अभियान सुरू केलं। पुढे प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी हा उपक्रम देशभर नेला। स्वच्छता ही सेवा अर्थात स्वच्छता मिशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात सार्वजनिक स्वच्छतेमध्ये आमूलाग्र बदल घडून आले आहेत। स्वच्छता मिशन, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती, या उपक्रमातला लोकांचा सहभाग, विविध स्तरावर आणि वेगवेगळ्या माध्यमांद्वारे राबवण्यात येणारी स्वच्छता, याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेला स्वच्छता ही सेवा हा स्वच्छतेच्या केवळ एकाच बाजूकडे पाहत नाही। ग्रामीण भागातले रस्ते, गटार यांच्या स्वच्छतेबरोबरच तिथल्या कचऱ्याची विल्हेवाट, शहरी भागातल्या कचऱ्यावरची प्रक्रिया, सार्वजनिक ठिकाणी साचून राहिलेला कचरा दूर करणं, कार्यालयीन कामकाजातील परिसर स्वच्छता, त्याचबरोबर अनावश्यक कागदी आणि ई फाईल्सची विल्हेवाट, अनावश्यक साठवणूक करून ठेवण्यात आलेल्या बाबी साफ करणं, सार्वजनिक ठिकाणचा कचरा दूर करणं, त्याचबरोबर तिथे सौंदर्यीकरण करणं, या साऱ्याच गोष्टींचा त्यात समावेश आहे। हा उपक्रम, त्याची व्याप्ती याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुधांशु जोशी।
2: स्वच्छता ही सेवा या व्यापक जनआंदोलनाविषयी सांगण्याआधी आपल्याला थोडी पार्श्वभूमी जाणून घ्यायला हवी। म्हणजे भारतामध्ये स्वच्छता, उघड्यावर शौचास जाण्याची समस्या, अपुरा कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता विषयक सवयी यांसारखी आव्हाने दीर्घकाळ होती। याचा अधिक तपशील पाहिल्यास 2014 मध्ये ग्रामीण स्वच्छता कव्हरेज सुमारे 39% असल्याचे केंद्र सरकारच्या नोंदीत नमूद आहे। या पार्श्वभूमीवर दीर्घकाळ गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले आणि विद्यमान लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापक उद्देशातून 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधींच्या जयंती दिनी स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला। त्याचा प्रारंभीचा प्रमुख उद्देश 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारताला उघड्यावर शौचमुक्त करण्याचा होता। या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ पायाभूत सुविधा उभारण्यापुरते मर्यादित न ठेवता वर्तनातील बदल आणि जनसहभाग यावर भर देण्यात आला। ग्रामीण भागात वैयक्तिक आणि सामुदायिक शौचालये, जनजागृती आणि ग्रामपंचायतींचा सहभाग यांना महत्व देण्यात आले। पुढे पुढे स्वच्छ भारत अभियान हा केवळ सरकारी कार्यक्रम न राहता जनआंदोलन बनले, ही त्याची सर्वात जमेची बाजू मानली पाहिजे। 2014 मध्ये अभियान सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरगुती शौचालयांची उभारणी झाली। केंद्राच्या माहितीनुसार 2019 पर्यंत ग्रामीण भागात 10 कोटींपेक्षा अधिक शौचालय बांधली गेली आणि 6 लाखांहून अधिक ODF घोषित झाली। यानंतरचा भर शौचालय बांधणे यापासून संपूर्ण स्वच्छता टिकवणे याकडे वळला। स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यात ODF प्लस, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि दृश्य स्वच्छता यावर भर देण्यात आला। जून 2025 अखेरपर्यंत देशातील 4.5 लाखांहून अधिक गावे ODF प्लस मॉडेल म्हणून नोंदणी गेली आहे।
1: श्रोते हो, स्वच्छतेमध्ये सर्वात महत्वाचं ठरत असतं ते स्वच्छतागृह, सांडपाणी आणि मैला वाहून सुरक्षित ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणं। ग्रामीण भागातली शौचालयाची निर्मिती, ग्रामीण भागातील जलस्रोताचं रक्षण करत सांडपाणी व्यवस्थापन याही बाबी महत्वाच्या ठरत असतात। स्वच्छता मिशनच्या माध्यमातून यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी ज्येष्ठ पत्रकार सुधांशु जोशी म्हणाले,
2: आजच्या स्वच्छतेची व्याख्या कचरा कुठे टाकायचा एवढी मर्यादित राहिलेली नाही। घरगुती सांडपाण्याचा योग्य निचरा, पाण्याचे स्त्रोत सुरक्षित ठेवणे, घनकचऱ्याचे वर्गीकरण आणि त्याची शास्त्रीय विल्हेवाट हेही तितकेच महत्वाचे आहे। ग्रामीण भागात सोकपीट, लीचपीट, मॅजिक पीट तसेच मोठ्या गावांसाठी सांडपाणी व्यवस्थापनाच्या विविध पद्धती वापरल्या जात आहेत। घनकचऱ्यासाठी कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग आणि संकलनाची व्यवस्था देखील केली जात आहे। स्वच्छता आणि पेयजल हे एकमेकांशी संलग्न विषय आहेत। सांडपाणी अनियंत्रितपणे वाहिल्यास जलस्रोत दूषित होण्याचा धोका असतो। त्यामुळे स्वच्छ भारत म्हणजे फक्त रस्ते स्वच्छ असणे नव्हे तर सुरक्षित पाणी, योग्य सांडपाणी निचरा आणि कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन असलेले गाव होय।
1: श्रोते हो, देशातील ग्रामीण भागात घरांमध्ये शौचालयांची वानवा होती। उघड्यावर शौचाला बसण्याच्या सवयीमुळे आरोग्याविषयीही प्रश्न निर्माण होत असत। विशेष करून ग्रामीण भागातल्या महिलांना यामुळे मोठ्या कुचंबणीला सामोरं जावं लागत असे। त्यामुळे घरात शौचालय तयार करण्याला सरकारकडून प्रोत्साहन देणाऱ्या योजना आल्या। महिलांसाठी फिरतं आणि कायमस्वरूपी स्वच्छतागृहाच्या व्यवस्थेमुळे महिला

0: त्यांच्या आत्मसन्मानाचं रक्षण झालं. याविषयी बोलताना सुधांशु जोशी म्हणाले,
1: घरात शौचालय उपलब्ध होणे ही केवळ स्वच्छतेची बाब नाही, त्याचा संबंध महिलांची सुरक्षितता, प्रतिष्ठा, आरोग्य आणि दैनंदिन श्रम यांच्याशी आहे. ग्रामीण भागात पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे. महाराष्ट्राच्या अधिकृत माहितीनुसार वैयक्तिक शौचालयांसाठी 12,000 रुपये प्रोत्साहन रकमेची तरतूद आहे. स्वच्छ भारत अभियानाचा महिलांवर झालेला परिणाम हा केवळ आकडेवारीत मोजता येणार नाही. घरातील शौचालयामुळे महिलांना सुरक्षितता, गोपनीयता आणि प्रतिष्ठा मिळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे स्वच्छता हा महिला सक्षमीकरणाचाही महत्वाचा भाग मानला जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण हे केंद्राच्या स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत शहरांमधील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सहभागाचे मूल्यमापन करणारे राष्ट्रीय सर्वेक्षण आहे. 2016 73 शहरांपासून सुरू झालेले हे सर्वेक्षण 2024-25 4,500 पेक्षा अधिक शहरांपर्यंत पोहोचले. 2024-25 सर्वेक्षणात सुमारे 14 कोटी नागरिकांनी यात सहभाग नोंदवला आहे. माझ्या मते या स्पर्धेचे खरे यश एखाद्या शहराला मिळालेल्या पुरस्कारात नसून त्या शहरातील नागरिकांच्या सवयी बदलण्यात आहे. स्वच्छ सर्वेक्षणामुळे माझे शहर स्वच्छ असावे ही भावना माझ्या शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी माझी आहे या नागरिक भावनेत रूपांतरित होणे ही महत्वाची चळवळ आहे.
0: श्रोते हो, स्वच्छता आणि कचऱ्याचं नियोजन यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातले प्रश्न वेगवेगळे होते, त्यामुळे त्यावरही उपाय वेगवेगळे करण्यात आले. ग्रामीण भागात विघटन होत असलेल्या कचऱ्याचा वापर खत म्हणून करता येतो. शहरांमधील मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून ऊर्जा निर्मितीसारखे प्रयोग सुरू आहेत. याविषयी बोलताना माजी अधिकारी राजाराम पाटील म्हणाले,
2: मानवाच्या दैनंदिन कृतीतून तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ ज्यांना आपण घनकचरा म्हणतो, त्यांचा योग्य वापर केला तर ते टाकाऊ पदार्थ सुद्धा मौल्यवान स्रोत होऊ शकतात. मानवी समाजात घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरण ऱ्हास आणि आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी आणि जमीन सुद्धा प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होत आहे. घनकचऱ्याचं संकलन, साठवण, वाहतूक प्रक्रिया तसेच विल्हेवाट किंवा पुनर्वापर इत्यादी बाबी घनकचरा व्यवस्थापनामध्ये येतात. स्वच्छता मिशन अंतर्गत मुंबईसह भारतातील सर्व शहरे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी कचरा मुक्त शहर या ध्येयावर काम करीत आहेत. मुंबई सारख्या शहरामध्ये दररोज 1,000 मेट्रिक टन कचरा गोळा होतो आणि ज्याचं व्यवस्थापन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रामुख्यानं 5 टप्प्यांचा अवलंब करते असं आपल्याला दिसून येतं. यामध्ये कचऱ्याचं त्याच्या उगमस्थानी वर्गीकरण करणे, केंद्र शासनाच्या नियमानुसार 4 भागांमध्ये हे वर्गीकरण करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. यामध्ये ओला कचरा, ज्यामध्ये अन्न, स्वयंपाकघरातील कचरा इत्यादींचा समावेश होतो, त्याचबरोबर सुका कचरा, यामध्ये प्लास्टिक, कागद, काच, धातू जे मेटल याचा समावेश होतो, त्याचबरोबर सॅनिटरी कचरा जो स्वच्छता विषयक कचरा सुद्धा म्हटला जातो, यामध्ये डायपर्स, नॅपकिन, पॅड्स, वापरलेले फेस मास्क, हँड ग्लोव्ज, सिरिंज इत्यादी घरगुती वापरातील वस्तूंचा समावेश होतो. त्यानंतर धोकादायक घरगुती कचरा, ज्यामध्ये जुन्या बॅटऱ्या, जुनी औषधं, त्याचप्रमाणे निकामी झालेल्या ट्यूबलाइट्स, एलईडी बल्ब, तसेच कीटकनाशक, जुने मोबाईल चार्जर्स, वायर्स यांचा समावेश असतो. तर असा हा कचरा संकलित करून त्याची वाहतूक करणं हे सुद्धा महत्वाचं काम आहे. घरोघरी कचऱ्याचं संकलन केलं जातं. घनकचरा विभागाच्या गाड्यांच्या मदतीने सफाई कर्मचारी झोपडपट्ट्यांपासून ते गृहनिर्माण संस्थांपर्यंत जाऊन कचरा गोळा करतात. झोपडपट्टी दत्तक योजना यासारख्या योजनांमधून झोपडपट्ट्यांमधील स्वच्छता राखण्यासाठी स्थानिक काही संस्थांच्या मदतीनं कचऱ्याचं संकलन केलं जातं आणि कचऱ्याची दुर्गंधी पसरू नये म्हणून बंदिस्त कॉम्पॅक्टर्स अशी आधुनिक वाहनं वापरून कचरा मुख्य डम्पिंग ग्राउंडवरती वाहून नेला जातो. अशा पद्धतीने जमा झालेला हा कचरा शास्त्रोक्तरित्या भूमिभरण, म्हणजे ज्याला आपण लँड फिलिंग म्हणतो, त्या ठिकाणी केला जातो आणि प्रक्रिया न होणारा उरलेला जो कचरा आहे तो जमिनीखाली सुरक्षित पद्धतीने दाबून आणि झाकून त्याची विल्हेवाट लावली जाते. त्याचबरोबर कचऱ्यावर वैज्ञानिक प्रक्रिया सुद्धा करणं आवश्यक असतं. ओल्या कचऱ्यापासून खताची निर्मिती केली जाते. जास्त प्रमाणात कचरा निर्माण होणाऱ्या ज्या मोठ्या सोसायट्या किंवा हॉटेल्स आहेत त्यांच्याच आवारामध्ये ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बायोमिथेन प्लांट्स सुद्धा काही ठिकाणी वापरलेले आहेत ज्यामध्ये ओल्या कचऱ्यापासून करून बायोगॅस आणि वीज निर्मिती करण्यासाठी विकेंद्रीकरण प्रकल्प राबविले जातात. त्याचबरोबर विशेष मोहीम आणि तांत्रिक वापर करून सण आणि उत्सवांमधील कचऱ्याचं व्यवस्थापन केलं जातं. आपल्याला माहिती आहे की गणेशोत्सव किंवा नवरात्र हे मोठ्या शहरांमध्ये अतिशय धूमधडाक्यात साजरे केले जातात. अनेक सार्वजनिक मंडळ आणि घरगुती मंडळांमधून सुद्धा घरगुती संस्थांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होतं आणि त्यासाठी निर्माल्य कलश

0: चिऊड असा कचरा गोळा केला जातो आणि त्यापासून खत बनवलं जातं. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये यांत्रिक स्वच्छता केली जाते. प्रामुख्यानं विविध चौपाट्या असतील किंवा मोठी मैदानं असतील किंवा महत्वाचे रस्ते असतील अशा सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याची सफाई ही यांत्रिक पद्धतीच्या मशीनचा वापर करून केली जाते.
1: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्वच्छता ही सेवा ही संकल्पना केवळ प्रशासनापुरती नाही, त्यामध्ये लोकसहभाग अधिक महत्वाचा समजला गेला. कोट्यवधी लोक या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेची सुरुवात व्यक्तिगत स्वच्छतेच्या सवयीनुसार होत असते. या उपक्रमाचं यश, त्यातला लोकसहभाग आणि या उपक्रमामुळे सार्वजनिक स्वच्छतेमध्ये घडलेला बदल याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुधांशु जोशी म्हणाले,
2: यासाठी जगातील उत्तम उदाहरण सांगायचे झाल्यास जपानमधील कचरा संकलन आणि व्यवस्थापन ही सर्वात शिस्तबद्ध, कठोर आणि प्रभावी प्रणाली मानली जाते. यामध्ये जपानमध्ये कचऱ्याचे अत्यंत काटेकोरपणे वर्गीकरण करावे लागते. यात प्रामुख्याने ज्वलनशील, अज्वलनशील, रिसायकलेबल्स, कागद आणि पेट बॉटल्स असे विविध प्रकार पडतात. याशिवाय प्रत्येक शहरात किंवा नगरपालिकेत कचरा टाकण्यासाठी ठरलेले दिवस आणि ठराविक वेळ आहे. अनवधानाने चुकीच्या दिवशी कचरा बाहेर ठेवल्यास तो उचलला जात नाही आणि त्यावर चेतावणीची नोटीस लावली जाते. तसेच नियम न पाळल्यास मोठा दंडही भरावा लागतो. आता आपण महाराष्ट्रात पाहिल्यास ग्रामीण स्वच्छतेमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या पूर्वीपासूनच्या लोकसहभागाच्या परंपरेला स्वच्छ भारत अभियानाशी जोडले आहे. महाराष्ट्राने एप्रिल 2018 ग्रामीण ODF स्थिती प्राप्त केल्याचे राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद आहे. सध्या केवळ शौचालयांवर नसून घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनावर मोठा भर आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार 40,247 गावांच्या उद्दिष्टांपैकी सुमारे 39,000 गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच सुमारे 35,000 गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची कामे झाली आहेत. याशिवाय स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 हे 2021 ते 2026 या कालावधीत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर लाभवले जात आहे. स्वच्छता अभियानाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना केवळ लाभार्थी न मानता सहभागी बनवणे. स्वच्छता मोहिमा, श्रमदान, ग्रामसभा, शाळांमधील जनजागृती, महिला बचत गट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग यामुळे स्वच्छतेचा विषय घराघरात पोहोचला. केंद्राच्या माहितीनुसार 2024 स्वच्छता ही सेवा या अभियानात सुमारे 31 लाखांहून अधिक कार्यक्रम आयोजित झाले आणि 31 कोटींपेक्षा अधिक लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या पाठोपाठ महाराष्ट्रातही लोकसहभागाची हीच परंपरा पुढे नेण्यावर भर आहे. राज्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या 2025 अभियानात लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणूनच अखेरच्या टप्प्यात स्वच्छ भारत अभियानाकडे आपण केवळ स्वच्छता योजना म्हणून न पाहता स्वच्छतेची सवय, सार्वजनिक जबाबदारी आणि नागरिकांच्या सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ म्हणून पाहिले पाहिजे. पुढील टप्प्यात आपले लक्ष केवळ कचरा दिसू नये एवढे नसून कचरा निर्माण कमी करणे, त्याचे वर्गीकरण करणे, पुनर्वापर करणे आणि जलस्रोतांचे संरक्षण करणे असे व्यापक असले पाहिजे. या संदर्भातही विचार व्हायला हवा हीच अपेक्षा.
1: श्रोते हो, आपला परिसर स्वच्छ असेल तर व्यक्तीला त्याच्या दैनंदिन कामांमध्ये उत्साह येतो. आपण आपल्या देशाला मातृभूमी म्हणतो. या मातृभूमीतील भूमीवर स्वच्छता दिसून आली तर त्याच्या सौंदर्यात मोठी भर पडत असते. प्रगत देशाचं ते एक प्रमुख लक्षण आहे. त्यायोगे नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता कशी पाळायला हवी याचंही शिक्षण मिळत असतं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निजिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन ऋचा गद्रे यांचं.

0: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 8 अश्विन शके 1948 अर्थात 30 सप्टेंबर 2026. मंडळी, भरडधान्य ही सध्या आपल्या आहारातील पोषक घटक आहेत. या पिकांमध्ये तंतुमय पदार्थ, खनिज आणि इतर पोषक घटक आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत भरडधान्याच्या जाती, त्यांची वैशिष्ट्यं आणि त्यांची निवड. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे कोकण कृषी विद्यापीठामध्ये वनशास्त्र महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर सुचित्रा देसाई मॅडम आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपण याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. भरडधान्य नेमकं कशाला म्हणायचं?
1: भरडधान्य ही आपली पूर्वापार वापरत आलेली धान्य आहेत. हे साधारण आकाराने लहान असतात आणि हे तृणवर्गीय पिकात मोडते. पूर्वीचे लोक साधारण त्याची साल काढण्यासाठी उखळीत किंवा मुसळीत भरडत असत आणि त्यामुळे त्याला भरडधान्य असे म्हटले जात असे. आणि ह्याचा मुख्य उपयोग जनावरांना चारा आणि मानवासाठी अन्नधान्य म्हणून होतो. या भरडधान्याला स्त्री अन्नही असे म्हणतात. स्त्री म्हणजे समृद्धी आणि अन्न म्हणजे अन्नधान्य. याचा अर्थ काय होतो तर आरोग्यासाठी उत्तम आणि गुणकारी असे अन्न.
0: बरोबर. आपल्या भरडधान्यांचं दैनंदिन व्यवहारातलं नेमकं महत्त्व काय आहे?
1: तृणधान्यामध्ये जे आपण गहू व भात पिकवतो ह्याची आपल्याला वाढत्या लोकसंख्येला त्याचं उत्पादन आता पुरत नाही आहे आणि त्यामुळे विकसित आणि विकसनशील देशाच्या वाढत्या लोकसंख्येसाठी या धान्याची कमतरता भागवण्यासाठी भरडधान्य ही महत्त्वाची आहेत. आणि हरितक्रांतीपूर्वी भरडधान्य हेच आपले एक मुख्य अन्नधान्य होते. पण नंतर शेतकऱ्यांनी इतर गोष्टीसाठी त्या भरडधान्याची ऐवजी नगदी पिके घेण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे भरडधान्यांचं उत्पन्न कमी झालं. पण आता आपण मात्र भरडधान्य भारतात ही मोठ्या प्रमाणावर घेतली जात आणि आपल्या भारतातून ती निर्यातही होतात. आणि भरडधान्याच्या जगातील एकूण उत्पादनापैकी जवळजवळ 40% जास्त उत्पन्न हे भारतात होते भरडधान्याचे. भरडधान्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्यांना आपण ती केमिकल फर्टिलायझर्स वापरतो, रासायनिक खते, ती खूप कमी प्रमाणात लागतात. शिवाय ह्याच्यावर रोग व किडीचाही प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात असतो. परत ह्याला आपण जी मशागत करतो तीही कमी प्रमाणात लागते. आणि ही एखाद्या जमिनीत ही धान्य आपण सतत लावली तर त्या जमिनीतले नत्राचे प्रमाण वाढते. आणि ह्या गोष्टींचा त्याचा एकंदरीत उपयोग लक्षात घेऊन भारताने 2023 साली संयुक्त राष्ट्रांकडे शिफारस केली आणि त्यामुळे 2023 साल हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले गेले.
0: म्हणजे एकूणच या भरडधान्याचं महत्व आता दिवसेंदिवस वाढतं आहे. भरडधान्यांना पौष्टिक तृणधान्य असं म्हटलं जातं, तर ते का?
1: आता हा पौष्टिक तृणधान्यापेक्षा न्यूट्रिसिरियल हा एक शब्द खूप प्रचलित आहे. भरडधान्य हे आपल्या ऊर्जेचा एक मुख्य स्रोत आहे आणि त्याचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ते ग्लुटेन फ्री आहे. म्हणजे गहू आणि तांदूळ याची तुलना करता ते जास्त आरोग्यदायी आहे सेवनासाठी. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भरडधान्यात प्रथिनांचं प्रमाणही जास्त आहे आणि त्या प्रथिनांमुळे आपली हाडं बळकट होतात, स्नायू बळकट होतात, तसेच त्याच्यात तंतुमय पदार्थही जास्त प्रमाणात आहेत. आणि या तंतुमय पदार्थांमुळे आपल्याला जास्त भूक लागत नाही, ते पचायला सोपे असतात आणि त्यामुळे कमी अन्नाचं सेवन केलं जातं. जसं कमी अन्नाचं सेवन केलं जातं मग आपलं वजनही आटोक्यात राहतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ह्या तंतुमय पदार्थांमध्ये शरीरात जे आवश्यक कोलेस्ट्रॉल आहे ते भरपूर प्रमाणात असतं आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉलमुळे होणारे आजार, हृदयविकार वगैरे हे आजार ह्या भरडधान्याचं सेवन केल्यास होण्याची शक्यता कमी असते.
0: बरोबर.
1: अजून एक त्याचं आहे की भरडधान्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियमही भरपूर प्रमाणात आहे. मग ते उच्च रक्तदाब आणि मधुमेह लोकांसाठी एक चांगलं अन्न होऊ शकतं. आणि ह्या सर्व गोष्टींचाच विचार करून भारत सरकारने 13 एप्रिल 2018 राजपत्राद्वारे भरडधान्यांना पौष्टिक तृणधान्य म्हणून घोषित केले होते.
0: याच्यात खूप सारे पौष्टिक घटक आहेत की जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे, म्हणूनच त्याला पौष्टिक धान्य म्हटलं जातं. आता या

0: भरडधान्यांमध्ये कोणत्या पिकांचा समावेश होतो?
1: भरडधान्यांमध्ये जवळजवळ 16 पिकं येतात. त्यामध्ये मुख्यत्वे करून ज्वारी, बाजरी, नाचणी, कांग किंवा त्याला राळा असेही म्हटले जाते, सावा, वरी, कुटकी, बरटी, राजगिरा यांचा समावेश होतो. हे भरडधान्य हे साधारणपणे पोएसी म्हणजे गवतवर्गीय फॅमिली, तृणधान्याच्या मराठीत आपण त्याला कुटुंबाचे त्या सदस्य आहेत. पण यामध्ये प्रामुख्याने आपल्या कोकणात नाचणी, वरी, हरीक आणि बरटी ही पिके घेतली जातात.
0: आताच तुम्ही मॅडम म्हणालात की आपल्या कोकणामध्ये नाचणी हे भरडधान्य घेतलं जातं, तर या पिकाच्या लागवडीचं नेमकं महत्त्व आम्हाला सांगा.
1: आपण एकंदरीत भरडधान्याचे पोषक तत्व बघितली, पण याशिवाय नाचणीतही अनेक प्रकारची पोषक तत्व आहेत आणि त्यामुळेच त्याला सत्वयुक्त धान्य असंही म्हटलं जातं. आणि जवळजवळ ह्या नागलीखाली आपल्या महाराष्ट्रात 80 हेक्टर एरिया असून त्याची उत्पादकता ही जवळजवळ 1 टन प्रति हेक्टर आहे. आणि याच पिकाखाली कोकणातही जवळजवळ 30 हेक्टर एरिया असून कोकणाची उत्पादकता 1.1 टन प्रति हेक्टर आहे. आणि त्याचा आहाराच्या दृष्टीने विचार केला असता नाचणीमध्ये प्रथिने 5 ते 8% असतात, स्निग्ध पदार्थ असतात 1 ते 2%, त्याच्यानंतर कर्बोदके 65 ते 75% असतात, तंतुमय पदार्थ असतात 15 ते 20%. त्यामुळे इतर गहू व भातापेक्षा हे पोषण द्रव्य हे नाचणीमध्ये चांगल्या प्रमाणात असतात. तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असल्यामुळे नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आहे. आणि ज्या अन्नधान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे ते मधुमेह व्यक्तींसाठी खूप उपयोगात येते, कारण कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ रक्तातील साखर एकदम वाढू देत नाहीत.
0: बरोबर.
1: दुसरी गोष्ट, नाचणी हे एक लोहाचं उत्तम स्रोत आहे आणि या नाचणीपासून बनवलेले पदार्थ विविध वयोगटातील मुलं मुली किंवा गरोदर स्त्रिया यांना अतिशय लाभदायक आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याच्यापासून विविध प्रकारचे मूल्यवर्धित पदार्थही तयार करू शकतो. जसे नाचणीची भाकरी खाणं लोक जास्त पसंद करत नाही, तर त्याच्यापासून आपण नाचणीची बिस्किट, केक, सत्व, लाडू, पापड, शेवई, नाचणी व गुळापासून केलेले लाडू हे बनवू शकतो. आणि ह्या सर्व कारणांमुळेच त्याला आपण सत्वयुक्त धान्य असे म्हटले आहे.
0: बरोबर. आता या नाचणी पिकाची रोपवाटिका आणि त्याची जी पूर्व मशागत आहे ती कशी करतात?
1: नाचणी पिकाची लागवड ही वर्कस जमिनीत आणि डोंगर उतारावर केली जाते. साधारण डोंगर उताराच्या जमिनीवर चांगल्या प्रकारे त्याची लागवड होते, कारण त्याला असा भरपूर पाऊस किंवा पाण्याने साठलेली जमीन चांगली मानवत नाही. आणि साधारण आपल्याला रोपवाटिका करायची असेल 1 हेक्टर क्षेत्रासाठी, तर 10 गुंठे क्षेत्रावर आपण त्याची रोपवाटिका करू शकतो. आणि ही रोपवाटिका करण्यासाठी गादी वाफे तयार करतात. रोपवाटिका करण्यापूर्वी आपण जमीन नांगराने भुसभुशीत करून घेणे आवश्यक आहे आणि जमिनीत साधारणपणे 250 किलो शेणखत टाकावं लागतं जर आपण एका गुंठ्यात करत असू तर. आणि त्याच्यासाठी आपण गादी वाफे तयार करतो. त्या गादी वाफ्याचे साधारणपणे ते 1.20 मीटर रुंदीचे असतात व त्याची उंची असते 8 ते 10 सेंटीमीटर. 2 गादी वाफ्यांमध्ये 30 सेंटीमीटर अंतर असते. आणि पेरणीपूर्वी ह्या नाचणीला आपण बुरशीनाशक ट्रीटमेंट देणे गरजेचे आहे. त्याचं प्रमाण आहे जर 1 किलो बियाणं असेल तर 2.5 ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक त्याला चोळावे लागते. आणि 1 हेक्टरसाठी जर आपण रोपवाटिका तयार करत असू तर त्याचा बियाणे साधारण 5 ते 6 किलो बियाणं हे 1 हेक्टरला लागते.
0: आता नाचणी या पिकाची लागवड नेमकी कशी करतात?
1: आपण नाचणी या पिकाची रोपवाटिका केल्यानंतर साधारणपणे 30 दिवसांनी ते पीक पुनर्लागवडीसाठी तयार होते. आणि रोपवाटिकेतून रोप काढण्यापूर्वी त्यांना भरपूर पाणी द्यावं लागतं. पण ज्या ह्याच्यात ते लावणार असू त्याला नांगराने ती जमीन चांगल्या प्रकारे भुसभुशीत करून त्याच्यात आपण शेणखत घालायचं असतं. आणि त्याच्यानंतर त्याची नाचणीची लागवडी ठोंबा पद्धतीने करतात. साधारणपणे 2 ओळींमधील अंतर हे 20 सेंटीमीटर असतं आणि 2 झाडांमधील अंतर हे 15 सेंटीमीटर ठेवावे लागते.
0: बरं. आता या पिकाला खताची मात्रा किती द्यावी आणि त्याची जी अंतर मशागत आहे ती कशी करावी?
1: नाचणी पिकासाठी खताची मात्रा ही कोकण कृषी विद्यापीठाने शिफारसी केल्यानुसार 80 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद अशी आहे. त्यापैकी 80 किलो नत्र हे आपण लावणी करताना 80 किलोपैकी पहिला हप्ता हा 40 किलो नत्राचा असतो आणि पूर्णपणे 40 किलो

0: स्फुरद नत्र हे युरियातून आणि स्फुरद हे सिंगल सुपरच्या माध्यमातून द्यावे लागते आणि उरलेले 40 किलो नत्र हे 30 दिवसांनी साधारणपणे पहिली बेंडणी केल्यानंतर नाचणीला द्यायचं आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर ह्या नाचणीत ती नाचणी घेण्यापेक्षा विविध प्रकारची आंतरपिकही घेऊ शकतो. त्याच्यामध्ये उडीद जर नाचणीच्या आपण 3 ओळी लावल्या तर 1 ओळ उडीद ह्या पिकाची लावावी, किंवा नाचणीमध्ये भुईमुग आणि नाचणीमध्ये भेंडी ही आंतरपिकं घेतली तर तेही फायदेशीर ठरते.
1: दुहेरी उत्पन्न यातून आपल्याला मिळू शकतं. आता या पिकाची काढणी कशी करतात?
0: नाचणीची काढणी करताना त्याची जी आपण कणसं म्हणतो ती नुसती काढतात आणि ती कणसं पारंपरिक पद्धतीने त्याची खळ्यावर झोडणी करतात. साधारणपणे आपण 1 हेक्टरपासून 12 ते 15 क्विंटल आपल्याला उत्पन्न मिळते.
1: आता या पिकाच्या सुधारित जाती कोणत्या आहेत ज्या लागवडीसाठी वापरल्या जातात?
0: नाचणी पिकाच्या दापोली कृषी विद्यापीठाने विकसित केलेली दापोली 1 ही वाण आहे. ते निमगर्वय असून ते कोकण विभागात लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेले आहे. त्याचं उत्पन्न आहे 12 ते 15 क्विंटल. त्याच्यानंतर दापोली सफेद ह्या वाणाच्या दाण्याचा रंग पांढरा आहे, म्हणजे ज्या लोकांना लाल भाकरी आवडत नाही त्यांना पांढऱ्या भाकरीचा एक पर्याय आहे आपल्याकडे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर दापोली 2 हा एक वाण आहे, ह्याचं उत्पन्न आहे 18 ते 20 क्विंटल पर हेक्टर आणि हा उतीसंवर्धनाने तयार केलेला वाण आहे. आणि सदरचा वाण हा कर्पारोगास प्रतिकारक आहे. त्याच्यानंतर दापोली 3 हा अधिक उत्पन्न देणारा वाण, जवळजवळ 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न मिळतं आणि हा वाणही कोकण विभागासाठी लागवडीसाठी विकसित केलेला आहे. तो पण कर्पारोगास मध्यम प्रतिकारक आहे आणि निमगर्भ आहे, जवळजवळ 120 ते 122 दिवसात तो तयार होतो. त्याच्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नाचणीचे 2 वाण तयार केलेत, फुले नाचणी आणि फुले कासारी. त्यापैकी फुले नाचणी हा वाणही आपण नेक ब्लास्ट म्हणतो, मानेवरील कर्पारोग आणि लिप ब्लास्ट ह्या दोन्ही रोगांनाही अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिकारक आहे. आणि या वाणाची महाराष्ट्रातील पर्वतीय, निमपर्वतीय आणि घाट विभागामध्ये लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. त्याचं उत्पन्न आहे 22 ते 25 क्विंटल पर हेक्टर. आणि फुले केसरी हा वाण 20 ते 22 क्विंटल पर हेक्टर उत्पन्न आहे, पण हा उंचीला कमी आहे, म्हणजे बुटका वाण आहे आणि तो बुटका वाण असल्यामुळे तो कापणीच्या वेळी पाऊस झाला तर लोळत नाही, हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे.
1: बरोबर.
0: नंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नाचणीची विकसित केलेली व्हरायटी आहे PDKV आदिश्री. या व्हरायटीचं उत्पन्न 26 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर आहे. आणि हा वाण जवळजवळ लवकर तयार होणारा वाण आहे आणि तो पण वाण कर्पारोगास प्रतिकारक आहे.
1: बरोबर. अशा प्रकारे नाचणी हे भरड धान्य आपल्याकडच्या हवामानाला अतिशय चांगल्या पद्धतीने येतं आणि पौष्टिकही ते आहे, त्यामुळे
0: कोकणात जवळजवळ म्हणजे आपण ज्वारी आणि बाजरी घेत नाही, पण नाचणी हे मुख्य भरड धान्य कोकणात घेतलं जातं.
1: बरोबर. मॅडम, मगाशी बोलताना आपण नाचणीनंतर वरी हे पीक म्हणालात, तर या वरी पिकाचं महत्व आम्हाला थोडक्यात सांगा.
0: वरी पिकाला वेगवेगळ्या भाषेत काही ठिकाणी कुटकी असं म्हटलं जातं, काही ठिकाणी सावा असं म्हटलं जातं. ह्याचे दाणे हे आकाराने एकदम लहान असतात, त्यामुळे त्याला इंग्रजीत लिटिल मिलेट असं म्हटलं जातं. नाचणीप्रमाणेच वरीमध्येही स्निग्ध पदार्थ चांगल्या प्रमाणात आहेत, तंतुमय पदार्थ आहेत, खनिज आहे, लोहांचं प्रमाणही गहू व भातापेक्षा चांगले आहे. ह्याचाही उपयोग विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी होतो, बिस्किट, लाडू, शेवया. आणि ह्याचा महत्वाचा म्हणजे आपण आरोग्यासाठी विचार केला तर त्याने बद्धकोष्ठता व पोटाच्या वेगवेगळ्या समस्या असतात त्या कमी होतात. शिवाय ह्याच्यातही तंतुमय पदार्थांचं प्रमाण जास्त असल्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी ते लाभदायक आहे. आणि दुसरा एक त्याचा महत्वाचा उपयोग म्हणजे जेव्हा स्त्रियांमधील अनियमित मासिक पाळी असते त्याच्यावर ते उपयुक्त आहे. आणि हे सर्व गुणधर्म सोडले तर आपण बऱ्याच वेळा नाचणीला हे उपवासाचा पदार्थ म्हणून खातो, म्हणजे त्याला एक धार्मिक महत्व आहे. आणि त्याचमुळे सगळ्या पौष्टिक घटक आणि असलेलं धार्मिक महत्व त्याचं लक्षात घेऊन वरीला सत्वयुक्त धान्य असे म्हटले जाते.
1: बरोबर. या वरी पिकासाठी कशा प्रकारचं हवामान आवश्यक आहे?
0: वरी हे पीक साधारणपणे समुद्र सपाटीपासून 2100 मीटर उंचीपर्यंत चांगल्या प्रकारे होते. त्याला लागणारे पोषक वातावरण म्हणजे जवळजवळ टेम्परेचर त्याचं लागतं तापमान 23 ते 27 डिग्री आणि पर्जन्यमान आहे ते जवळजवळ 2000 mm पर्यंत पर्जन्यमान त्याला पोषक असतं. आणि वरी ही उताराच्या जमिनीवर, वर्कस जमिनीवर

0: चांगल्या प्रकारे होते.
1: या पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागत आणि रोपवाटिकेचं जे व्यवस्थापन आहे ते कसं करावं?
0: वरी ह्या पिकासाठीही आपण प्रथम आपण ज्या जमिनीत ते लावणार आहोत ती जमीन व्यवस्थित नांगरून त्याची आपण भुसभुशीत करून घ्यावी लागते आणि त्याच्यावर गरजेप्रमाणे शेणखत घालावं लागतं. वरी पीक हे पण देखील त्याची रोपवाटिका गादीन वाफ्यांवरच तयार करतात आणि त्यासाठी वरी पिकाला 3 ते 4 किलो बियाणं लागतं 1 हेक्टरसाठी आणि ते बियाणं पेरताना 2 ओळीतील अंतरे 7 ते 8 सेंटीमीटर ठेवावे लागतं. जर ही आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी रोपवाटिका करायची असेल तर 3 ते 4 गुंठ्यावर आपण त्याची पेरणी करू शकतो.
1: बरोबर.
0: नाचणी काम प्रमाणे 10 दिवसांनी वरी पिकाला जर 1 गुंठा एरिया असेल तर 1 किलो युरिया द्यावे लागते आणि ह्याचे गादी वाफे साधारण 1 बाय 1 मीटर लांबी रुंदीचे असतात आणि त्याच्यात पाणी जाण्यासाठी दोन्ही गादी वाफ्यांमध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवावे लागते.
1: आता लागवड नेमकी कशी करतात?
0: ह्याची लागवड ठोंबा पद्धतीने करतात आणि त्या ठोंब्यामध्येच जेव्हा आपण लागवड करतो त्यावेळी त्याच्यात खते घातली जातात. त्याच्याला 2.5 टन शेणखत किंवा पोल्ट्री खत लागते आणि आपण रासायनिक फर्टिलायझर खते म्हटली तर त्याची मात्रा आहे 50 किलो नत्र, 20 किलो स्फुरत आणि 20 किलो पोटॅश. यापैकी 25 किलो नत्र आणि पूर्णपणे स्फुरत आणि पोटॅश हे लावणीच्या वेळी घातले जाते आणि उरलेले नत्र हे 30 दिवसांनी म्हणजे त्या आपण जमिनीची किंवा त्या भागाची बेंडणी केली की 30 दिवसांनी घालावे.
1: बरं. आता ह्याची जी काढणी आहे आणि जी मळणी आहे ती कशी करावी आणि साधारण किती उत्पन्न वरीपासून आपल्याला मिळतं?
0: वरीची काढणी म्हणजे जे पीक तयार होतं, लोंबी तयार होते, तर लोंबीतील दाणे भरल्याबरोबर त्याची आपल्याला कापणी करणे गरजेचे असते कारण ते दाणे झडून जाण्याची एक शक्यता असते आणि दुसरी शक्यता म्हणजे त्याच्यावर चिमण्या किंवा इतर पक्ष्यांचाही खूप प्रादुर्भाव होतो जेव्हा वरी तयार होते त्याच्याबरोबर. बहुतेक ठिकाणी वरी जमिनीलगत कापतात आणि ती कापून झाली की मळणी यंत्राद्वारे त्याची मळणी करतात किंवा काय काय ठिकाणी पारंपरिक पद्धतीनेही त्याची मळणी केली जाते. या सुधारित जातींचा आपण वापर केला तर त्याच्यापासून 15 ते 16 हेक्टर क्विंटली आपल्याला उत्पन्न मिळते.
1: बरं. म्हणजे चांगलं उत्पन्न मिळतं. आता वरी पिकाच्या कोणत्या वाणांची लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे?
0: वरी पिकाचा फुले एकादशी हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला आहे. तो एक न लोळणारा आहे आणि अधिक उत्पन्न देणारा आहे. त्याचा कालावधी आहे 120 ते 130 दिवस आणि त्याचं सरासरी उत्पन्न आहे 12 ते 14 क्विंटल पर हेक्टर. त्याच्यानंतर कोकण सात्विक हा वाण कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने विकसित केलेला आहे. ती पण एक न लोळणारा वाण असून याची लोंबीची लांबी चांगली आहे आणि लोंबी ही पूर्णपणे भरलेली आहे. हा पण निमगरव्या गटात येतो. 115 ते 120 दिवसात तो वाण तयार होतो आणि त्याचं हेक्टरी उत्पन्न आहे 18 ते 20 क्विंटल. त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने PDKV तेजश्री वाण तयार केला आहे आणि हा वाण कोरडवाहू हवामानासाठी उत्तम आहे. त्याचं उत्पन्न आहे 15 ते 17 क्विंटल पर हेक्टर आणि त्याचे पक्व होण्याचा कालावधी त्याला जवळजवळ 105 ते 110 दिवस लागतो.
1: मॅडम, नाचणी आणि वरी खालोखाल राळा हे महत्वाचं पीक आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा.
0: राळा या पिकाला इंग्लिशमध्ये आपण फॉक्सटेल मिलेट म्हणतो कारण या पिकाचं कणीस हे झुपकेदार असून त्याला कोल्ह्याच्या शेपटीसारखा आकार असतो त्यामुळे त्याला फॉक्सटेल मिलेट असं म्हटलं जातं. आणि ह्या पिकाचा वाढण्याचा वेगही जास्त आहे आणि त्याचा कालावधीही कमी आहे. जवळजवळ ते 70 ते 95 दिवसात कापणीस येतं पीक आणि त्यामुळे जिथे दुष्काळी परिस्थिती असते त्या ठिकाणी हे राळा चांगल्या प्रकारे घेतलं जातं. महाराष्ट्रात या राळा पिकाची पेरणी जुलै महिन्याच्या 3र्या आठवड्यात करतात. इतर पिकांच्या मनाने त्याला पाऊस कमी लागतो आणि ह्याच्यामध्ये ह्याचं हेक्टरी त्याची लागवड करताना हेक्टरी बियाणं लागतं त्याला 8 ते 10 किलो प्रति हेक्टर बियाणं लागतं. ह्याच्यामध्ये आपण तूर हे आंतरपीक घेऊ शकतो. जर 5 आपण ओळी राळा पिकाच्या लावल्या तर 1 ओळी तूर पिकाची लावून आंतरपीक म्हणून आपल्याला तुरीपासूनही फायदा मिळतो.
1: बरोबर.
0: आणि ह्याचे हेक्टरी उत्पन्न जवळजवळ 15 ते 18 क्विंटल मिळते. राळा पिकाची PDKV यशस्वी ही जात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे आणि त्याच्यापासून 15 ते 17 क्विंटल पर हेक्टर उत्पन्न मिळतं आणि त्याचा कालावधी आहे 105

0: 5 ते 110 दिवस.
1: राळाप्रमाणेच तुम्ही बरटी हे पीक देखील भरडधान्यामध्ये समाविष्ट आहे याविषयी बोललात, तर या पिकाबद्दल आम्हाला सांगा.
0: बरटी ह्या पिकाला सावा किंवा शमूल ह्या नावाने ओळखले जाते. ह्याची पाने गवताच्या पात्याप्रमाणे असून ती सपाट व मऊ असतात आणि त्याच्यावर बारीक लव असते.
1: बरोबर.
0: आणि बारीक लव असल्यामुळे दुष्काळ परिस्थितीतही चांगल्या प्रकारे तग धरू शकतो. आणि ह्याचा उपयोग दोन्हीसाठी होतो, धान्य म्हणून होतो आणि जनावरांना चारा म्हणूनही होतो. बरटी पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम आकाराची जमीन उपयुक्त असते. तसंच वार्षिक पर्जन्यमान ह्या पिकाला लागतं ते फक्त 200 ते 400 mm आणि समुद्र सपाटीपासून साधारणपणे 25 ते 27 मीटर उंचीपर्यंत हे पीक चांगल्या प्रकारे होते. खरीप हंगामात ह्याची पारंपरिक पद्धतीने लागवड केली जाते. पीक पेरण्यासाठी बियाण्याचं प्रमाण जवळजवळ 3 ते 4 किलो प्रति हेक्टरी लागतं आणि ह्याच्यापासून आपल्याला हेक्टरी उत्पन्न मिळतं 18 ते 20 क्विंटल पर हेक्टर. आणि जनावरांना जर कडवा म्हणून वापरायचं असेल तर त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळतं 20 ते 25 क्विंटल पर हेक्टर. ह्याचा पण एक वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे, फुले बरटी. तर त्याचं उत्पन्न आहे 13 ते 15 क्विंटल पर हेक्टर आणि त्याचा पक्वता कालावधी आहे 95 ते 105 दिवस.
1: बरटी पिकाप्रमाणेच हरी हे सुद्धा आपल्या कोकणात येणारं भरडधान्य पीक आहे, तर याविषयी आम्हाला सांगा.
0: हरीक हे आपल्या कोकणातलंच पीक आहे. बरटीपेक्षा आपल्याकडे हरीक जास्त प्रमाणात घेतला जातो आणि त्याला एक कोकणातलं प्रमुख पीक म्हणतात. अजूनही बऱ्याचशा खेडेगावात हे पीक चांगल्या प्रकारे घेतल्या जातं. हे एक अत्यंत जुने आणि महत्वाचे तृणधान्य पीक आहे. ते कमी पाऊसावरही चांगले होते, त्यालाही हलक्या प्रकारची जमीन देते, तग धरू शकते. नंतर हरीक हे सुद्धा मधुमेह रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. त्याच्यानंतर हे पीक डोंगर उतारावर चांगले येते, त्यामुळे कोकणात हे उत्तम प्रकारे घेतले जाते. इतर पिकांप्रमाणेच पावसाळ्यापूर्वी एप्रिल किंवा मे महिन्यात जमिनीची नांगरट करून पारंपरिक पद्धतीने ह्या पिकाची लावणी केली जाते. साधारणपणे पहिला पाऊस आला की जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हरकाची पेरणी केली जाते आणि ह्याला जवळजवळ 4 ते 5 किलो बियाणे प्रति हेक्टरी लागते. बऱ्याच प्रकारच्या ह्या भरडधान्यांची बियाणं बारीक असल्यामुळे ती जास्त खोलवर पेरून चालत नाहीत, थोडी ती उथळच पेरून त्याच्यावर जमिनीने चांगल्या प्रकारे मातीने झाकणं गरजेचं असतं. जर आपण मातीने झाकलं नाही आणि जून मध्ये पाऊस गेला तर कबूतर किंवा इतर पक्षी येऊन ते बियाणं खाऊ शकतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे मग आपल्याला त्याच्यापासून काहीच मिळत नाही, त्यामुळे ते चांगलं झाकणंही गरजेचं आहे. आणि हे बियाणं पेरणीनंतर जवळजवळ 15 ते 20 दिवसांनी आपण त्याची बेंडणी करायची असते आणि हरकाचं पीक हे साधारणपणे 100 ते 120 दिवसात तयार होतं. आणि ह्याची पिकं जेव्हा कणस असतात ती पिवळसर तपकिरी रंगाची होतात आणि ती पिवळसर तपकिरी रंगाची झाली म्हणजे ती योग्य स्टेज आपण म्हणतो कापणीची आहे, त्याला ते पिकं तयार झाले की कापले जातात. त्याच्यापासून साधारणपणे 6 ते 8 टन उत्पन्न मिळतं.
1: बरोबर. आपण भरडधान्यांचं महत्व, त्यांचे वाण याविषयी माहिती घेतली. मॅडम, आता शेतीसाठी आणि आहारासाठी या भरडधान्यांची जी निवड आहे ती आपण कशी केली पाहिजे?
0: भरडधान्यांची आपण विविध प्रकारचे विकसित केलेल्या व्हरायटी बघितल्या, पण प्रामुख्याने आपण शेतीसाठी निवड करताना पाऊस आणि जमिनीचा प्रकार पाहून त्याची निवड करावी. आपल्या कोकणात साधारणपणे नाचणी, वरी आणि हरीक हे चांगल्या प्रकारे होते आणि जर अत्यंत कमी पाऊस आणि हलकी जमीन असेल तिथे राळा व वरी या पिकाची लागवड करण्यात यावी. तसेच दुष्काळी भाग असेल आणि पाण्याचा ताण सहन करायला लागला असेल तर विद्यापीठाने ज्या विविध प्रकारच्या जाती विकसित केलेल्या आहेत त्यांची लागवड करावी. आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा एखाद्या ह्याची लागवड करायला जातो तेव्हा विद्यापीठाने विकसित केलेल्या व्हरायटींचे जातींचंच बियाणं घ्यावं, कारण ते बियाणं हे रोगप्रतिकारक असतं आणि खात्रीशीर असतं त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, आपण जर आहारासाठी ह्या भरडधान्यांचा विचार केला तर लोह व कॅल्शियमच्या कमतरतेसाठी आपण नाचणीची निवड करू शकतो, तर वजन कमी करण्यासाठी वरी या पिकाची आपण निवड करू शकतो आणि जर उष्ण जिथे जास्त प्रदेश असेल तिथे आपण नाचणी आंबीलही बनवू शकतो. त्यामुळे ह्या विविध प्रकारचे यांचे उपयोग आहेत, त्याचा आपण जर व्यवस्थित वापर केला तर आपलं आरोग्यही

0: उत्तम प्रकारे राहू शकतो.
1: नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच भरड धान्यांच्या कोणत्या जाती आपल्या कोकणात लागवडीसाठी उपयुक्त आहेत याविषयी सविस्तर माहिती मॅडमनी दिलेली आहे, तर या जातींचाच विचार तुम्ही लागवडीसाठी करा आणि या भरड धान्यांपासून चांगलं उत्पन्न तुम्हाला घेता येणार आहे. मॅडम, मी इथे आलात आणि भरड धान्यांच्या जाती, त्यांची वैशिष्ट्ये आणि निवड याविषयी खरोखरच खूप उपयुक्त माहिती आमच्या शेतकरी बंधूंना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार,
0: धन्यवाद.
1: भरड धान्याच्या जाती, वैशिष्ट्ये आणि निवड याविषयी डॉक्टर सुचित्रा देसाई यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.

हे गीत गायलं होतं शाहीर विष्णू गिलबिले, शकुंतला आणि सहकाऱ्यांनी. मंडळी, याबरोबरच आपल्या कार्यक्रमाची वेळ देखील संपत आले, तेव्हा आज इथेच थांबूया. नमस्कार.

श्रोतेहो, आता एक निवेदन ऐका. हे निवेदन आलेलं आहे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांच्याकडून. हे निवेदन आहे बेळगाव कर्नाटक इथे माजी सैनिक संपर्क आणि समस्या निवारण महामेळावा याविषयी. रेकॉर्ड्स द मराठा एल आय यांच्या वतीने दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 5 या वेळेत शिवाजी स्टेडियम मराठा एल आय सी बेळगाव इथे माजी सैनिक महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सर्व श्रेणींमधील माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, विधवा भगिनी आणि अवलंबितांच्या समस्यांचं निवारण करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, विधवा भगिनी आणि अवलंबितांनी सदर मेळाव्यास उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

रत्नागिरी यांनी केलं आहे. तसंच आपल्या उपस्थितीबाबत ईमेलवरती नोंदणी करायला त्यांनी सुचवलं आहे. ईमेल ॲड्रेस असा आहे GREATGORILLA@NIC.IN. ईमेल ॲड्रेस पुन्हा एकदा GREATGORILLA@NIC.IN. निवेदन संपलं.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधी यांचं जीवनकार्य, याविषयी प्राध्यापक डॉक्टर बाळूअप्पा सोनार यांचं भाषण.
3: महात्मा गांधीजींचे जीवन म्हणजे साधी राहणी, उच्च विचार आणि अखंड कर्मनिष्ठा यांचा जिवंत आदर्श होय. त्यांच्या मते स्वच्छता ही केवळ शरीराची किंवा परिसराची नसून मन, विचार आणि आचरणाची असली पाहिजे. म्हणूनच त्यांनी स्वच्छतेला स्वराज्या इतकंच महत्त्व दिलं.
2: तेव्हा श्रोते हो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य.
4: 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून.
2: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
5: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
6: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खर तर. हा, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरंय.
5: अगदी खरंय. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये? मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
6: छान
7: आहे. अण्णा अण्णा, काय भारी लिहिलंय
5: हो.
7: रंगांचं भी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण 16 आणि खरं हाय.
6: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: सादर करते विवेक वानखडे.

श्रोते हो, मावळतीचे रंग हा कार्यक्रम जरूर ऐका उद्या संध्याकाळी 6:35. उद्या संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकाल सांजवेळ ही मालिका. यामध्ये AIची दुनिया या विषयीची माहिती, तसंच तरुणाई या मालिकेमध्ये उद्या ऐकाल सेंद्रिय शेती करणाऱ्या युवा उद्योजिका अंजली आणि दीपाली राठोड यांची मुलाखत. युववाणी हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून. वेळ लक्षात असू द्या, उद्या संध्याकाळी 5:30. आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

ಆಕಾಶವಾಣಿ दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्यासाठीचे निकष केंद्र सरकारकडून जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदक. आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान, भारताची मजबूत सुरुवात. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारनं गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई पिकाच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरामध्ये वाढ केली आहे. यंदाच्या रब्बी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार.

0: एक दिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान, भारताची मजबूत सुरुवात. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारनं गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई पिकाच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरामध्ये वाढ केली आहे. यंदाच्या रब्बी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेमध्ये सांगितलं. गव्हासाठी 2,610 रुपये तर जवासाठी 2,286 रुपये प्रति क्विंटल एमएसपी सरकारनं निश्चित केलं आहे. हरभऱ्यासाठी 5,958 रुपये तर मसूरसाठी 7,390 रुपये क्विंटल दर सरकारनं निश्चित केलाय. मोहरीसाठी 6,613 तर करडईसाठी 7,215 रुपये एमएसपी मिळणार आहे. याविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
1: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, वीट, बार्ले, ग्राम, लेंटिल, रेपसीड, मस्टर्ड और सफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए एमएसपी आज अप्रूव हुए हैं.
0: नवीकरणीय ऊर्जेचं वहन अधिकाधिक सुलभ व्हावं यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली. त्याविषयी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
1: 1,86,000 करोड़ रुपीस का ये पूरा प्रोग्राम बनाया गया है. इस प्रोग्राम में 135 गीगावाट को रिन्यूएबल एनर्जी को, बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, स्टेट की जो ट्रांसमिशन यूटिलिटीज है उनको अपग्रेड करना और नई ग्रीन फील्ड लाइन्स को बनाकर इसको और एग्जिस्टिंग लाइन्स को अपग्रेड करना, इन सब को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम को इम्प्लीमेंट किया जाएगा.
0: नवी दिल्लीसाठी नव्या ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेकरता 1,790 कोटी रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. येत्या 2 वर्षात ही यंत्रणा राबवली जाईल. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं वाहनांसाठीचे कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी निकष आज जाहीर केले. त्यामध्ये 2027-28 या वर्षामध्ये प्रति लिटर 25 किलोमीटर असलेलं उद्दिष्ट 2031-32 पर्यंत 30 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. 1 एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या वाहनांना हे निकष लागू होणार आहेत. यामध्ये सौर परावर्ती रंगांचा वापर, अधिक दर्जेदार काचेचा उपयोग, अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि महत्वपूर्ण प्रगत तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रामधल्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. जागतिक शांतता आणि सुरक्षा अधिक दृढ करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही विचारविनिमय केल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांमध्ये म्हटलं आहे. आपली सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी निकटचा संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं असंही त्यांनी म्हटलं आहे. गुजरात पोलिसांचं दहशतवादविरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईमध्ये इराणी बोटीवरून 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. या मोहिमेमध्ये 526 किलो अंमली पदार्थ पकडले. लष्कर ए तैयब्बा या दहशतवादी संघटनेचा एक म्होरक्या मुसा उर्फ आसिफ फौजी भारतीय सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीमध्ये गारद झाला. गुरुवाद कालन इथे मुसा चकमकीमध्ये मारला गेला. यामुळे जम्मू काश्मीरमधल्या या संघटनेच्या जाळ्याला जबर धक्का बसला आहे असं केंद्रीय गृह खात्यानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्णपदकं जिंकली. या स्पर्धेमध्ये भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य

0: आणि 29 कांस्य पदकांसह एकूण 60 पदकांची कमाई करत पदतालिकेमध्ये 8वं स्थान पटकावलं आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्ण पदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्ण पदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. कुस्तीत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकाराच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमार याने कांस्य पदक पटकावलं. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. स्क्वॉशमध्ये भारताचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहेत. भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होईल. चीन बरोबरचा सामना जिंकला तर भारताची 44 वर्षांपासूनची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपणार आहे.
0: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये आज गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकांमध्ये 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्बेलनं 101, कर्णधार शाई होपनं 104 आणि अमीर जंगूनं 114 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 18 षटकात बिनबाद 172 धावा झाल्या होत्या. रशियन सशस्त्र दलामध्ये सामील होण्यासाठी भारतीय नागरिकांनी स्वेच्छेनं आपलं भारतीय नागरिकत्व सोडू नये असा सल्ला भारत सरकारनं दिला आहे. स्वयंसेवी संस्थांसह विविध खासगी संस्थांकडून परदेशी नागरिकांना रशियन सशस्त्र दलामध्ये भरती केलं जात असल्याचे मंत्रालयानं नमूद केलं आहे. अशा एजंट्स आणि संस्थांकडून मिळणाऱ्या नोकरीच्या संधी स्वीकारण्यापूर्वी योग्य ती शहानिशा करावी असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. एमटी होनोर या जहाजावरच्या भारतीय खलाशाचा समुद्र चाच्यांबरोबरच्या चकमकीमध्ये मृत्यू झाला याबद्दल भारतानं खेद व्यक्त केला आहे. सोमालियातल्या पंटलँड सागरी पोलीस दलानं उघडलेल्या चाचीविरोधी कारवाईमध्ये ही चकमक उडाली होती. अमेरिकेनं इराकमधून आपल्या सगळ्या सैन्य तुकड्या मागे घेतल्या आहेत. तब्बल 12 वर्ष चाललेला हा संघर्ष अखेर संपुष्टात आला असून इराकसाठी ही नव्या युगाची सुरुवात आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमा अवैधरित्या ओलांडू पाहणारे 41 जास्त घुसखोर सीमेवरच्या चकमकींना बळी पडल्याची माहिती अफगाण लष्करानं दिली आहे. या कालावधीमध्ये नूरिस्तान या परगणातल्या कामदेश इथून 62 घुसखोरांनाही पकडण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रतिलिटर 5 किलोमीटरनं वाढवण्यासाठीचे निकष केंद्र सरकारकडून जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान. भारताची मजबूत सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता आनंद घेऊया नाट्यसंगीताचा. सुरुवात करतोय संशय कल्लोळ या नाटकातल्या गोविंद बल्लाळ देवल यांच्या पदाने.

संशय कल्लोळ या नाटकातली गोविंद बल्लाळ देवल यांची पदरचना आपण ऐकलीत प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात. कार्यक्रमात आता मदनाची मंजिरी या नाटकातली पदरचना ऐकूया. रचना आहे विद्याधर गोखले यांची, गात आहेत सुमन माटे.

मदनाची मंजिरी या नाटकातली विद्याधर गोखले यांची पदरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती प्रभाकर भालेकर यांनी. गायिका होत्या सुमन माटे. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सौभद्र नाटकातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं पद.

सौभद्र या नाटकात लिहिली होती अण्णासाहेब किर्लोस्कर यांची पदरचना, केली होती डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी. श्रोते हो, नाट्यसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेली वसंत कानेटकर यांची पदरचना आपण ऐकत होता आशालता वाबगावकर यांच्या आवाजात. ही पदरचना होती मत्स्यगंधा या नाटकातली. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया पंडित राम मराठे यांना. जय जय गौरी शंकर या नाटकातलं हे पद आहे विद्याधर गोखले यांचं.

जय जय गौरी शंकर या नाटकातली विद्याधर गोखले यांची ही पदरचना होती. संगीतबद्ध केली होती वसंत देसाई यांनी. गायक होते पंडित राम मराठे. श्रोते हो, कार्यक्रमात आता पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेलं राजा बढे यांचं पद ऐकूया. हे पद आहे धाडीला राम तिनेका वनी या नाटकातलं आशा खाडीलकर यांच्या स्वरातलं.

धाडीला राम दिनेका वनी या नाटकातली राजा बढे यांची पदरचना आपण ऐकलीत आशा खाडीलकर यांच्या स्वरात. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. श्रोतेहो, याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, यानंतर पावणे नऊला समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ऍट नाईन, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है। हे सगळे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। तर 10:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत। सुरुवातीला 9:15 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून।

जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आत्ताच आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 10:20 झालेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम रजनीगंधा.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
0: श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात आता ऐकूया SH बिहारी यांची ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना।

एस एच बिहारी यांचं हे गीत गायलं आशा भोसले यांनी सावन की घटा या चित्रपटासाठी. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. श्रोते हो, आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली शैलेंद्र यांची गीतरचना. चित्रपट आहे राजकुमार.

राज कुमार या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. स्वर होता लता मंगेशकर यांचा. आपण ऐकत होता कार्यक्रम रजनीगंधा. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 10:30 वाजलेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विदुषी किशोरी आमोणकर यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात विदुषी किशोरी आमोणकर यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ही बातमीपत्रं आता सहक्षेपित करणार आहोत.